सुप्रभा श्रोते हो, 100.1 FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं प्रसारणात मी अंजली बडवे स्वागत करते. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ, शके 1948, 22 मे 2026. मंगलध्वनीनं सुरुवात करत आहोत आजच्या प्रसारणाला.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला हा होता राग ललित पंचम. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून.

श्रोते हो, मंगलप्रभात कार्यक्रमाची सुरुवात आपण सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या भोपाळीनं केली. रचना होती सरस्वती नंदन यांची आणि संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. यानंतर आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत, संगीत राम लक्ष्मण यांचं.

आशा भोसले आणि सहकार्यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतंय राम लक्ष्मण यांचं. श्रोते हो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची रचना आपण ऐकलीत. यानंतर प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची रचना, संगीत मधुकर पाठक यांचं.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. यानंतर गुलाम साबीर आणि गुलाम वारीस यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली मन्नान आशिक यांची रचना ऐकूया.

0: गुलाम साबीर आणि गुलाम वारिस यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली मन्ना नाशिक यांची रचना आपण ऐकलीत. आणि याबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिसंगीत असा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत दिनविशेष.
1: श्रोते हो, आज आहे 22 मे. या तारखेला घडलेल्या काही महत्वाच्या घटना अशा आहेत. 1906 साली या दिवशी राईट बंधूंनी फ्लाईंग मशीन अर्थात उडणाऱ्या यंत्राचं पेटंट घेतलं. 1961 हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला. 1972 सिलोननं नवीन राज्यघटना स्वीकारून ते प्रजासत्ताक बनलं. त्या देशाचं श्रीलंका असं नामकरण झालं आणि त्यानं राष्ट्रकुल देशामध्ये प्रवेश केला. 2004 भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून डॉ मनमोहन सिंग यांनी सूत्र हाती घेतली. 22 मे 2010 या दिवशी एअर इंडियाचं बोईंग 737 विमान मंगलोर इथं उतरताना अपघात होऊन 158 लोक मृत्युमुखी पडले. आज ज्यांचा जन्मदिवस आहे ती व्यक्तिमत्व ही आहेत. 1772 समाजसुधारक आणि ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांचा जन्म. जर्मन संगीतकार आणि संगीत संयोजक रिचर्ड वॅग्नर यांचा जन्म 1813 साली या दिवशी झाला. ऑपेरा या संगीत नाटकाला देण्यात येणाऱ्या संगीतामध्ये त्यांनी क्रांतिकारक स्वरूपाचा बदल घडवून आणला. 1859 स्कॉटिश डॉक्टर आणि शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉईल यांचा जन्म. साहित्याच्या इतिहासात सर्वात अजरामर व्यक्तिरेखांपैकी एक अशी शेरलॉक होम्सचीही व्यक्ती

0: व्यक्तिरेखा मानली जाते. 1871 संस्कृत विद्वान, भाषांतरकार आणि शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचा जन्म. ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सर लॉरेन्स ऑलिव्हिए यांचा जन्म 1907 साली या दिवशी झाला. शेक्सपियरच्या नाटकातल्या त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.
1: To be or not to be, that is the question. Whether it is nobler in the mind to suffer the slings and arrows of outrageous fortune, or to take arms against a sea of troubles.
0: 1940 भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म. आपल्या ऑफस्पिन गोलंदाजीनं प्रसन्ना यांनी भारताला अनेक सामने जिंकून दिले. सर्बियाचा टेनिस खेळाडू नोव्हान जोकोव्हिच यांचा जन्म 1987 साली या दिवशी झाला. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे ती व्यक्तिमत्व ही आहेत. 1802 अमेरिकेची पहिली फर्स्ट लेडी मार्था वॉशिंग्टन यांचं निधन. 1885 जागतिक कीर्तीचे फ्रेंच कादंबरीकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्युगो. ला मिझराब्ल ही त्यांची अभिजात रचना आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कामगार पुढारी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं 1991 साली या दिवशी निधन झालं. 1995 चित्रकार आणि शिल्पकार रवींद्र बाबूराव मेस्त्री यांचं निधन. 1998 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ मधुकर आष्टीकर यांचं निधन.
2: दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात.
3: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 वाजता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
2: 100.1 मेगाहर्ट्सवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत समाजसुधारक राजाराम मोहनराय जयंतीनिमित्त चिंतन. याचं लेखन केलं आहे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
4: बालहत्या, बालविवाह, केशवपन, जातीभेद, बहुपत्नीत्व पद्धत यांसारख्या कुप्रथांना विरोध करून विधवा स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या पुनर्विवाहाचं समर्थन करणारे आद्य समाजसुधारक म्हणून राजाराम मोहन रॉय यांचं महत्त्व आहे. प्रेम, सेवा आणि परोपकार हाच धर्माचा खरा आधार असून त्याच्या आधारानं परस्परांशी व्यवहार करावा. जुन्या विद्या आणि धर्मग्रंथांच्या अध्ययनात अडकून न पडता गणित आणि भौतिकशास्त्राचं शिक्षण घ्यावं. धर्मानं सांगितलेले विचार स्वानुभवावर आणि विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहावेत. हे त्यांचे विचार धर्माच्या जोखडात अडकलेल्या तत्कालीन भारताला काळाच्या कितीतरी पुढं घेऊन जाणारे होते. समाजातील पुराणमतवाद आणि कुकर्मांना विरोध करतानाच त्यांनी संस्कार, परंपरा आणि राष्ट्रीय अभिमान याचा सतत पुरस्कार केला. राजाराम मोहन रॉय यांनी अनेक धर्मांचा आणि धर्मग्रंथांचा अभ्यास केला. त्यातून त्यांनी मूर्तीपूजा आणि रूढीवादी हिंदू परंपरांना विरोध करण्यास सुरुवात केली. ते सामाजिक धर्मांधता आणि अंधश्रद्धा याला विरोध करू लागले. परिणामी वडिलांच्या विरोधामुळं त्यांना गृहत्याग करावा लागला. पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने सती जाण्याच्या तत्कालीन अमानुष प्रथेला त्यांनी कडाडून विरोध केला. या प्रथेविरुद्ध प्रचाराची जोरदार आघाडी उभी केली. सतीची चाल ही धर्मविरोधी आहे हे त्यांनी अनेक धर्मग्रंथांच्या आधारानं सप्रमाण सिद्ध केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीचा आणि त्यांनी केलेल्या लोकजागृतीचा परिणाम झाल्यामुळं तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंग यांनी सतीची प्रथा बंद करण्यासाठी कायदा संमत केला. राजाराम मोहन रॉय यांचं हे कार्य धर्मसुधारणेच्या, सामाजिक हिताच्या आणि स्त्रियांवरील अन्याय दूर करण्याच्या

0: दृष्टीनं पुढील समाजसुधारकांसाठी दिशादर्शक ठरलं. मूर्तीपूजा आणि देवदेवतांच्या पूजेला विरोध करून जीवसृष्टीचा निर्माता एकच असून तो निर्गुण निराकार आहे हा विचार त्यांनी मांडला. हिंदू धर्मातील कालबाह्य रूढी परंपरांना विरोध करून नवा धर्मविचार समाजात रुजवण्यासाठी त्यांनी 1828 साली ब्राह्मो समाजाची स्थापना केली. भारतातील तत्कालीन धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी लेखन केलं. त्यासाठी बंगाली भाषेत कौमुदी आणि पर्शियन भाषेत मिरात उल अखबार ही वृत्तपत्र सुरू केली. मोठे जमीनदार गरीब शेतकरी आणि कामगारांचं शोषण आणि पिळवणूक करीत असत. हे थांबवण्यासाठी, या शेतकऱ्यांच्या कुळाच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे मागणी केली. राजाराम मोहन रॉय यांच्या काळात वृत्तपत्र फक्त इंग्रजी भाषेतून छापली जात होती. शिवाय त्यातून प्रकाशित होणाऱ्या बातम्या सरकारची परवानगी घेऊनच छापाव्या लागत असत. राजाराम मोहन रॉय यांनी बंगाली आणि पर्शियन भाषेत वृत्तपत्र प्रकाशित करतानाच वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याची मागणी केली. राज्यकर्ते आणि जनतेनं वृत्तपत्रांचा सन्मान करावा असा आग्रह धरला. परिणामी तत्कालीन गव्हर्नर जनरल चार्ल्स मेटकाफ यानं 1835 साली वृत्तपत्रावर असलेली सरकारी बंधनं काढून टाकली. राजाराम मोहन रॉय यांनी केलेल्या अनेक उल्लेखनीय कार्यांमुळं त्यांना 18व्या आणि 19व्या शतकातील भारतीय पुनर्जागरणाचे जनक मानले जाते. समाजात असलेल्या दुष्प्रवृत्ती आणि कुप्रथा अज्ञानामुळं बऱ्याचदा समाजालाही माहिती नसतात. त्या नेमकेपणानं ओळखून त्याविरोधात जनजागृती करणं, राज्यकर्त्यांना त्याची अनिष्टता पटवून देणं आणि त्यांचं कायद्यानं आणि सामाजिक जागृतीनं समूळ उच्चाटन होईपर्यंत पाठपुरावा करणं ही खऱ्या समाजसुधारकाची ओळख असते. राजाराम मोहन रॉय हे या सर्व कसोट्यांवर उतरणारे समाजसुधारक ठरतात. म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेऊन आजही त्यांचं स्मरण केलं जातं. शब्द प्रामाण्यावर विश्वास ठेवणाऱ्या समाजाला विज्ञानाचं महत्त्व सांगणारे, धर्मातील कर्मकांडाचे स्तोम कमी करण्यासाठी एकेश्वरवादाचा पुरस्कार करणारा ब्राह्मो समाज नामक नवीन पंथ स्थापन करणारे, स्त्रियांच्या जीवितांचं रक्षण करण्यासाठी सतीप्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेणारे आद्य समाजसुधारक म्हणून भारतीयांच्या मनात त्यांचं स्थान आढळ राहील.
1: समाजसुधारक राजाराम मोहनराय जयंतीनिमित्त चिंतन आपण ऐकलं. याचं लेखन केलं होतं प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांनी आणि वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. आता सकाळचे 6:35 झाली आहेत.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोते हो, मी अंजली बडवे आपल्या बरोबर आहे. ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांना कृषी आणि अन्नसुरक्षा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल FAO या संस्थेने ॲग्रिकोला मेडल या पुरस्कारानं सन्मानित केलं, त्याविषयी कृषीवार्ता. 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती. सादर करते मुक्सित मुजावर. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात हरित घर याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55 संकलक गोरक्षनाथ बांदल. 7:00 आजचा सुविचार. ७:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल. 7:45 अजून एक प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरु किल्ली आयुर्वेद. 7:50 सुगम संगीत. 7:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 पुन्हा एकदा सुगम संगीत. 8:40 लोकजागर कार्यक्रमात बेस्ट फाउंडेशन पाथर्डी या सामाजिक संस्थेच्या कार्याविषयी भाऊसाहेब गोरे आणि महादेव कौसे यांच्याशी महेश्वरी मिसाळ यांनी साधलेला संवाद.

संवाद याचं पुन्हा प्रसारण रात्री 8:15. सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10 यावेळेत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 फोन इन कार्यक्रम फोन गाणी, सदरकर्त्या अंजली बडवे. 11:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERTद्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

0: आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 5:02 मिक्स मसाला, 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्पॉटलाईट. सूत्रसंचालन प्राची वाडेकर यांचं आणि सादरकर्ते सुदाम बटुळे. सायंकाळी 6:00 हिंदी चित्रपट संगीत, 6:35 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. काही गझल आपण ऐकू शकाल 6:40. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात सुरुवातीला जनावरातील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी महाकापले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे यांची मुलाखत आणि त्यानंतर मातीची काळजी आणि संगोपन याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या मृदविज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर शैलेश आचार्य यांची मुलाखत. सादरकर्ते सुदाम बेटुळे. 8:35 सुगम संगीत. रात्री 9:00 सुहाना सफर हा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांविषयीचा कार्यक्रम. आजचा भाग केंद्रित आहे अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यावर, संकलन आणि निवेदन ऐश्वर्या ढवळीकर यांचं. 9:30 लोकनाट्य उत्तमचं लगीन, सादरकर्ते गोपाळराव सूर्यवंशी आणि सहकारी. रात्री 10-11 यावेळेत रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेला सहक्षेपित केले जातील. श्रोते हो, आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूयात. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांना कृषी आणि अन्नसुरक्षा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल FAO या संस्थेने ॲग्रिकोला मेडल या पुरस्कारानं सन्मानित केलं. त्याविषयी कृषी वार्ता, वाचनस्वर संतोष मते यांचा.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांना कृषी क्षेत्रातील विकास आणि अन्न सुरक्षा यासाठी नुकताच FAO यांच्याकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान ॲग्रिकोला मेडल प्रदान करण्यात आला आहे. ही आपल्या भारतीयांसाठी एक अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. ॲग्रिकोला मेडलबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FAO कडून दिला जाणारा ॲग्रिकोला मेडल हे कृषी, अन्न सुरक्षा, ग्रामीण विकास, शेतकरी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा नेत्यांना प्रदान केले जाणारे एक प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय सन्मानचिन्ह आहे. ॲग्रिकोला हा शब्द लॅटिन भाषेतील असून त्याचा अर्थ शेतकरी किंवा कृषीशी संबंधित व्यक्ती असा होतो. त्यामुळं हे पदक कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून दिलं जातं. ॲग्रिकोला मेडलची वैशिष्ट्य. हा सन्मान संयुक्त राष्ट्रसंघाच्या FAO संस्थेकडून दिला जातो. कृषी उत्पादन वाढ, अन्न सुरक्षा, शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शेतकरी सक्षमीकरण यासाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव केला जातो. जागतिक स्तरावर कृषी क्षेत्रातील नेतृत्व आणि दूरदृष्टीची दखल म्हणून हे पदक महत्त्वाचं मानलं जातं. अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख, धोरणकर्ते आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. भारताच्या दृष्टीने महत्त्व. भारतासारख्या कृषी

0: कृषीप्रधान देशासाठी असा सन्मान अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भारतीय कृषी अन्न सुरक्षा आणि शेतकरी कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर दखल घेतली जात असल्याचं हे प्रतीक मानलं जातंय.
1: श्रोते हो, कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांना कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल FAO या संस्थेनं ॲग्रिकोला मेडल या पुरस्कारानं सन्मानित केलं त्याविषयी कृषी वार्ता ऐकलीत. वाचक स्वर होता संतोष मते यांचा.

0: शेतकरी बांधवांना हवा हवासा वाटणारा कार्यक्रम म्हणजे आमचं शेत आमचा परिसर
1: होय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीशी निगडीत महत्त्वाची माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं
0: अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
1: आमचं शेत आमचा परिसर.
0: शेती दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना याविषयी माहिती देणारे कार्यक्रम
1: आणि थेट प्रसारित होणारा हॅलो बळीराजा सारखा कार्यक्रम शेतकरी बांधवांचे मार्गदर्शक बनले आहेत.
0: श्रोते हो, अशा या शेतकरी बांधवांसाठी असलेल्या कार्यक्रमात आपल्यापैकी काहींनी स्वतः तयार केलेली
1: आणि कृषी विभागाची मान्यता असलेली सेंद्रिय खत, जैविक कीटकनाशक,
0: निर्माण केलेली रोपवाटिका, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, शेतीपूरक व्यवसाय, शेती अवजार,
1: खत, बियाणं, कीटकनाशक, शेतीशी निगडीत छोटे मोठे उद्योगधंदे
0: याविषयीची माहिती अगदी कमी खर्चात पोहोचवू शकता.
1: तसंच आपल्या मालाची जाहिरात लोकांपर्यंत घराघरात नेऊ शकता.
0: एवढंच नाही तर या शेती कार्यक्रमाचे प्रायोजक बना आणि आपल्या उत्पादनाची ओळख लोकांना करून द्या.
1: यासाठी प्रत्यक्ष भेटा किंवा आकाशवाणीच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: फोन 242-76-20 आणि 242-32-88.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
2: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
4: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
5: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
4: थायरॉइडच्या गाठी,
5: गर्भाशयातील फायब्रॉइड,
4: वाढलेली प्रोस्टेट,
5: विविध बायोप्सीज,
4: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
5: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
4: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
5: फोन 74-00-48-40-88.
4: 74-00-48-40-88.
6: श्रुते हो, आता प्रसारित करीत आहोत बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
7: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
2: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
7: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
2: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
6: कार्यक्रमात आज ऐकूयात बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
8: बुलिंग आणि सुरक्षित शालेय वातावरण. मित्रांनो नमस्कार. शाळा म्हटलं की आपल्याला काय आठवतं? तो डबा खाण्याची मजा, मधली सुट्टी, खेळाचं मैदान आणि खूप सारी मस्ती. पण तुम्हाला माहिती आहे का, आज अनेक मुलांसाठी शाळेची हीच वाट भीतीची बनत चालली आहे. कारण एकच, बुलिंग. म्हणजेच काय? शालेय दादागिरी. बुलिंग म्हणजे काय? कुणाला तरी त्याच्या रंगावरून चिडवणं, कोणाच्या जाडेपणाची थट्टा करणं, कोणाला तरी सतत एकटं पाडणं किंवा सोशल मीडियावर कोणाबद्दल

0: वाईट लिहिणं आपल्याला वाटतं ही तर फक्त गंमत आहे एवढं काय त्यात, पण ज्या मुलावर ही गंमत केली जाते त्याच्या मनावर होणारे जखम खूप खोल असतात. अनेकदा मुलं शाळेत जाण्याचं टाळतात, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, ती स्वतःला खोलीत कोंडून घेतात. का? कारण त्यांना भीती वाटते की आजही शाळेत गेल्यावर कोणीतरी माझी टर उडवेल, कोणीतरी मला कमी लेखेल. पण मित्रांनो, हे कुठेतरी थांबायला हवं. एक सुरक्षित शालेय वातावरण निर्माण करणं ही केवळ शिक्षकांची किंवा मुख्याध्यापिकांची जबाबदारी नाही आहे, ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्यासमोर कोणावर अन्याय होत असेल तर शांत बसू नका. सायलेंट बायस्टँडर म्हणजेच मुखप्रेक्षक बनण्यापेक्षा अपस्टँडर बना. आपल्या मित्राच्या पाठीशी उभे राहा, शिक्षकांना सांगा, लक्षात ठेवा, तक्रार करणं म्हणजे चुगली करणं नाही तर कोणाचं तरी आयुष्य वाचवणं असतं. आणि पालकांनो, तुमच्या मुलाशी दररोज संवाद साधा. त्यांना विचारा की आज शाळेत तुला कसं वाटलं, कोणाशी भांडण झालं आहे का, कोणाचं बोलणं तुला लागलं आहे का. मुलांचा आत्मविश्वास वाढवा, जेणेकरून ते त्यांच्या समस्या तुमच्याशी मोकळेपणाने मांडू शकतील.
1: श्रोतेहो, बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. सादर करते होते मुक्सित मुजावर आणि ही निर्मिती होती आकाशवाणी सांगली केंद्राची.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदयविकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, आता सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली. त्रिमुखे हॉस्पिटल.
3: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: कार्यक्रमात आज ऐकूयात हरित घर याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती.
4: ज्या घरामध्ये जमीन संरक्षण, जल संरक्षण, जीव संरक्षण, जंगल संरक्षण आणि ऊर्जा संरक्षण या पाचही गोष्टींच्या संरक्षणाचा विचार करणारे लोक राहतात ते घरांची जीवनशैली आपण हरित जीवनशैली असं म्हणू शकतो आणि त्या घराला आपण हरित घर म्हणू शकतो. हरित शब्दांची एक सुंदर पद्धतीनं व्याख्या केलेली आहे. हरित शब्दाचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग काय होतं? HARIT. त्याचा लॉंग फॉर्म तयार केला तर होलिस्टिक ॲक्शन फॉर रिज्युविनेटिंग इंडिजिनस टेक्निक्स. म्हणजे आपले जे पारंपरिक ज्ञान आहे, आपलं जे पारंपरिक तंत्र आहे, त्या पारंपरिक तंत्राचं रिज्युविनेशन म्हणजे पुनरावलोकन करून पुनरुज्जीवन करायचं. मग तसं केलं तर पुढे काय करायचं? तर होलिस्टिक ॲक्शन, एक सर्वंकष कृती करायची.

0: आणि ती सर्वंकष कृती केली तर आपण आपल्या घराला हरित बनवू शकतो, आपल्या परिसराला हरित बनवू शकतो. याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्याला कचऱ्याचा एक कणही घरातून बाहेर जाऊ देणार नाही असं नियोजन करायचं. आपल्याला ऊर्जेचा अनावश्यक एकही कणही खर्च होणार नाही अशी सवय लावून घ्यायची. आपल्याला पाणी जपून वापरायचं आहे, त्याला दूषित होण्यापासून वाचवायचं आहे. तसंच हवेचं दूषण वाचवण्यासाठी आपण वृक्षांची निर्मिती करणार आहोत आणि त्याच पद्धतीनं सर्व जीवांना सोबत राहता येईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणार आहोत. असं घर पूर्वी होती म्हणून तर तेव्हा खूप आजार नव्हते, खूप औषधं नव्हते. आपल्या आजी पणजीला विचारून बघा, मोठी आजार नाहीत, खूप औषधे नाहीत, खूप मोठा खर्च नाही, डोक्याला खूप ताण नाही, मोठे हॉस्पिटल्सही नव्हती. पण मोठी हॉस्पिटल्स लागतात खरं, पण ती खूप मोठ्या प्रमाणावर होत असतील तर ते आपल्यासाठी भूषण नाही, आपल्यासाठी ते दूषण आहे. मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलची गरज पडणे हे आपल्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकतं आहे हे सांगणारं निदर्शक आहे. आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी ऊर्जा आपण आपल्या नित्यकामासाठी वापरू लागलो तर आपलं शरीर चांगलं राहतं.
1: श्रोते हो, त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात हरित घर याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. निर्मिती होती आकाशवाणी सांगली केंद्राची. त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 9834225565.
4: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
5: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
4: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
5: फोन नंबर 0241-235-3515.
4: मोबाईल 9606-44-988-36.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
7: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
7: संपर्क 232-29-29.
1: श्रोते हो, आता सकाळचे 6:56 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
2: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅककेअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
6: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅककेअर हॉस्पिटल मध्ये.
2: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
6: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
2: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
6: मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: संकलक गोरक्षनाथ बांदल. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. अहमदनगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरण या मतदारसंघासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. शेतमाल खरेदी विक्री व्यवहारांसाठी परवानगी आवश्यक, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोकन्यायालयात जिल्ह्यातील पक्षकारांना सहभागी होण्याचं आवाहन. ज्ञानभारतम प्रकल्पाची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करा, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. आणि राहता आणि कोपरगाव तालुक्यात ड्रोन उडवण्यावर बंदी. घडामोडी सविस्तर. विधान परिषदेच्या अहमदनगर जिल्हा

0: स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरण या मतदारसंघासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हरकती दावे दाखल करण्यासाठी 26 मेपर्यंत मुदत आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन कायद्याअंतर्गत राज्यातील शेतमाल खरेदी विक्री व्यवहारांचं विनियमन करण्यात आलं आहे. परवानगीशिवाय सुरू असलेल्या व्यवहारांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व व्यापारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अधिनियमातील तरतुदींचं पालन करूनच व्यवहार करावेत असं आवाहन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं समाधान समारोह हा विशेष उपक्रम राबवण्यात येतोय. दिनांक 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान आयोजित विशेष लोक न्यायालयाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या तडजोडपात्र प्रकरणांचा परस्पर संमतीनं निपटारा करण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची तडजोडपात्र प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अथवा जिल्ह्यातील कोणत्याही तालुका न्यायालयाशी संपर्क साधून विशेष लोक न्यायालयात सहभागी व्हावं असं आवाहन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे तसंच सचिव योगेश पैठणकर यांनी केलंय. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि बौद्धिक परंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचं जतन संवर्धन आणि डिजिटलायझेशन करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम प्रकल्पाची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयानं कार्य करावं असा निर्देश जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तहसीलदार नागेश गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, महानगरपालिकेचे उपायुक्त मेहर लहारे, संग्रहालयाचे अभिरक्षक डॉ संतोष यादव यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री हे 23 मे रोजी राहता आणि कोपरगाव तालुक्यात दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गीते यांनी 22 आणि 23 मे रोजी राहता आणि कोपरगाव तालुक्यात ड्रोन उडवण्यावर बंदी घातली आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. अहमदनगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरण या मतदारसंघासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. शेतमाल खरेदी विक्री व्यवहारांसाठी परवानगी आवश्यक जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोक न्यायालयात जिल्ह्यातील पक्षकारांना सहभागी होण्याचं आवाहन. ज्ञानभारतम प्रकल्पाची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. आणि राहता आणि कोपरगाव तालुक्यात ड्रोन उडवण्यावर बंदी. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधल्या घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:28 झाली आहेत. ऐकूयात आजचा सुविचार. भरलेलं घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचंच असतं कारण ती व्यक्ती स्वतःकडे जे काही आहे त्यात खुश असते आणि इतरांचं वाईट व्हावं हा विचार कधीच करत नाही. आजचा सुविचार आपण ऐकलात.

भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत द्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातं आहे, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत आकाशवाणीची 90 वर्ष. आकाशवाणी ॲट 90 याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
1: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून.
0: नमस्कार अहिल्यानगर, रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
1: शब्द तरंग,
0: स्नेह संवाद,
1: आहार विहार, अर्थ जगत,
0: सखी विशेष,
1: आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी आणि उद्योग जगत,
0: अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
1: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून.

0: आकाशवाणीचं हे श्रोते हो, आपण ऐकत आहात अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:05 झाली आहेत.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
3: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
4: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
3: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
5: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
3: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
6: विजिट आत्मा मलिक online.com.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
7: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
8: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
9: फोन गाणी, हॅलो गीतबहार, हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
8: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
9: निवेदन संपलं.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक. अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर
1: कवी.
0: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी.
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी.
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर. बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे

0: आमचं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी. अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी.
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी.
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर. बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देत.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
0: वाचन माणूस बनवत.
1: वाचन मनांना घडवत.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाणांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती. आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आता सविस्तर बातम्या. यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलता हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते. खरीप हंगामावरील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामं आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या केवळ 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा पाऊस उतरत्या क्रमानं होईल असा प्राथमिक अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं अत्यंत जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या सिबिल स्कोरची मागणी केली जाऊ नये आणि सिबिल करता शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी सक्त ताकीद राष्ट्रीयकृत बँकांना दिली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 30 जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, जेणेकरून शेतकरी पुढच्या हंगामासाठी पात्र ठरतील असंही ते म्हणाले. खरीप हंगामासाठी राज्यात बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रमाणित बियाणांसाठी शेतकऱ्यांनी साथी पोर्टलवरील बियाणंच विकत घ्यावीत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
2: यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाणांचा अगदी पुरेसा साठा आहे आणि आपला हा प्रयत्न आहे की

0: सगळं बियाणं हे प्रमाणित बियाणं असावं या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केलाय. साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो, जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल.
1: सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइट्स यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र हे 760 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि GCC-CT सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसच्या अध्यक्षांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 5 देशांचा यशस्वी दौरा आटोपून काल सकाळी मायदेशी परतले. या दौऱ्यामुळे हरित ऊर्जा, सेमीकंडक्टर आणि संरक्षण तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक अशा विविध क्षेत्रातल्या सहकार्याला चालना मिळाली आहे. मोदी यांनी संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांना भेट दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्तानं राज्यभरातील शासकीय आस्थापनांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पुण्याच्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळं केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या मिशन मौसम अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी भारत फोरकास्ट सिस्टम आता राज्याच्या निर्णय प्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे. राज्याचं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. भारत फोरकास्ट सिस्टम या अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल असं महाजन यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबईच्या डॉक्टर होमीबाबा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांची कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी डॉक्टर राजनीश कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्यामुळे हे पद रिक्त होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जन शेर्पा आणि लेखपा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आत्तापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 वाजता गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी.

0: ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या तिन्ही गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
1: नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. आपल्या मुलीसाठी नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच त्यांनी खरेदी केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी सीबीआयनं लातूरमधल्या त्यांच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती. पुण्यातल्या चौकशीनंतर त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्त्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना काल दोषमुक्त केलं. 2008 रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचा कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात काल 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. हवामान. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 27.1°C नोंदवलं गेलं. येत्या 24 कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:21 होत आहेत.
3: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. स्वगणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणकांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
2: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी. हे वाद्य भारतातही

तितकच लोकप्रिय आहे. पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस याने सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 वाजता जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम.

श्रोते हो, एक आठवण आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. आज सकाळी 8:40 लोकजागर या कार्यक्रमात बेस्ट फाउंडेशन पाथर्डी या सामाजिक संस्थेच्या कार्याविषयी भाऊसाहेब गोरे आणि महादेव कौसे यांच्याशी महेश्वरी मिसाळ यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. सकाळी 10 ते 11 यावेळेत फोन इन कार्यक्रम फोन गाणी, यात आकाशवाणी ॲट 90 आकाशवाणीची 90 वर्ष याविषयी ध्वनिमुद्रित कार्यक्रम. संकलन आणि निवेदन अंजली बडवे यांचं. यानंतर आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 5:02 मिक्स मसाला, 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्पॉटलाईट, सूत्रसंचालन प्राची वाडेकर यांचं आणि सादरकर्ते सुधा आंबटुळे. रात्री 9:00 सुहाना सफर हा हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतल्या कलाकारांविषयीचा कार्यक्रम. आजचा भाग केंद्रित आहे अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यावर. संकलन आणि निवेदन ऐश्वर्या ढवळीकर यांचं. आणि रात्री 9:30 लोकनाट्य उत्तमचं लगीन, सादरकर्ते गोपाळराव सूर्यवंशी आणि सहकारी. आणि रात्री 10 ते 11 यावेळेत रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, विचारायचं असं आहे की महिला आणि जे बालवयीन मुलं मुली असतील तर सोशल मीडियावरती आपल्याला सगळं शेअर करायला आवडतं. आपण कुठे आहोत, एखादा छान फोटो स्वतःला आवडला की तो आपण स्टोरीला लावतो वगैरे, तर महिलांसाठी आणखीन अल्पवयीन मुला मुलींसाठी त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे सोशल मीडियावरती वावरताना?
1: याची सुरुवात आपल्याला अगदी एज वाईज करावी लागेल. तर साधारणपणे 9 वर्षाच्या खालील मुलांना कशा प्रकारे ग्रूमिंग करायचं, 9 ते 13, 13 ते 17, 17 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 ते 55 आणि 55 वरचे, ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आहे. लहान जी मुलं आहेत, खास करून 13 ते 17 वयोगटातली जी मुलं आहेत, ही गेमिंगमध्ये जास्त असतात, हे गेमकडे जास्त अट्रॅक्शन असतं. आणि गुगल प्लेवरती इतके ॲप्स आहेत गेमिंगचे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट्स आहेत आणि त्याच्यावरती मुलं व्यस्त राहतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येकाने आपलं गाव सोडलेलं आहे, आपली गल्ली सोडलेली, आपला मोहल्ला.

0: सोडले. त्यांचं राहण जन्म नोकरीचं ठिकाण, त्यांचं शिक्षणाचं ठिकाण आणि त्यांचं मूळ गाव इतकं अंतर पडलेलं आहे. आता फक्त दोन नाही तर तीनच माणसं त्या घरात राहिलेली आहे.
1: बरोबर.
0: मग त्यामुळे ही जी लहान मुलं किंवा मुली असतील तर यांचा जो काही सांभाळ किंवा त्यांच्या आसपास जी माणसं पाहिजे होती तेवढी आता माणसं राहिलेली नाही आहेत. मग त्यांचा सोबत झालेला मोबाईल फोन, त्यांना जे काय पाहिजे ते मोबाईल फोनवरती मिळायला लागले. आईशी बोलायचं आहे मोबाईलवरती, वडिलांशी बोलायचं आहे मोबाईलवरती, काय बघायचं आहे मोबाईलवरती, आणि त्याचाच वापर वाढत वाढत आता गेमिंगवरती जास्त चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे मुलं, लहान मुलं मुली, खास करून 25 वयोगटाच्या खालची, हे सगळे सोशल मीडियावर इतके ऍक्टिव्ह आहेत, इतके ऍक्टिव्ह आहेत, आणि त्याच्यामध्ये मुलींच्या बाबतीत खास करून त्यांच्यामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे प्रत्येक मुलीला वाटतं की आपण इतर मुलींच्या पेक्षा, तुलना सुरू होते मुलांच्या मध्ये, मुला मुलींच्या मध्ये तुलना सुरू होते. कधी मार्क पडण्यावरून तुलना होते, कधी दिसण्यावरून तुलना होते, कधी आर्थिक परिस्थितीवरून तुलना होते, किंवा तो कोणत्या गाडीतून प्रवास करतो आणि कसा जातो ह्याच्यावरून पण तुलना होते. मग ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, हे सामाजिक परिणाम ह्या सोशल मीडियाचा होऊ लागलेला आहे. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती जी माहिती येते ती खरी नसते. शोधावी लागते खरी माहिती
1: कुठली,
0: कोण काय मांडेल त्याच्यावरती, एखादा इतिहास तो कसा मांडेल आणि एखादी विचारसरणी पटवून देण्याच्या भाषेमध्ये इतके व्यवस्थितपणे मांडेल की गोंधळलेली परिस्थिती, त्यामुळं सगळं गोंधळलेलं विस्कटलेलं असं नॉलेज त्या सोशल मीडियावरती असतं. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती जी माहिती जी असते ती कुठल्याही मुला मुलींनी किंवा कुठल्याही व्यक्तीने ती ऍज इट इज स्वीकारू नये. ती खोटी असू शकते, त्याच्यामध्ये माल इन्फॉर्मेशन आहे, डिसइन्फॉर्मेशन आहे आणि तुमचे मिसइन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काही माहिती जाणीवपूर्वक ठेवलेली असते, काही जाणीवपूर्वक न ठेवलेली असते, काही कुणाचं नुकसान करायचं म्हणून ठेवलेली असते, अशा प्रकारची माहिती असते. त्यामुळे ह्या सोशल मीडियावरती जी माहिती आलेली असते, खास करून वेगवेगळे ऍपचा वापर जी लहान मुलं करतात, त्याच्यामध्ये ग्रुमिंग केलं जातं सायबर गुन्हेगारांच्याकडून. ग्रुमिंग म्हणजे काय, की त्याला उगच ते जिंकला, पहिली स्टेज जिंकला, दुसरा गेम जिंकला, तिसरी गेम, तो जिंकलेला नसतोच, असं करून त्याचा इंटरेस्ट वाढवला जातो. आणि वासा वाढवत वाढवत तो एकटा असा बाहेर पडतो. काही काही मुलं तर 5-5 तास, 7-7 तास, काही काही त्याच्यापेक्षा जास्त, त्यांना अगदी मानसिक म्हणजे मनोरुग्ण डॉक्टरांच्याकडे त्यांना घेऊन जावं लागलेलं आहे, त्यांना ट्रीटमेंट द्यायची गरज लागलेली आहे. कारण का बुद्धीच त्याची त्या दृष्टीनं काम करू लागलेली आहे आणि तो असॉल्टिंग मूड मध्ये येतो. जसं ते त्याच्यामध्ये फायटिंग दाखवत असतो, घरामध्ये पण फायटिंगच करत बसलेला असतो आणि त्याला प्रत्येक व्यक्ती हा शत्रूच वाटतो, अशाही काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं, हे ग्रुमिंग करत करत तो पैसे लावायला सुरुवात करतो आणि करत करत वडिलांचा अकाउंट त्या ऍपला देतो पैसे
1: काढण्यासाठी.
0: आणि वडिलांच्या अकाउंट मध्ये किंवा पॅरेंटच्या अकाउंट मध्ये जेवढे काही पैसे ते सगळे पैसे निघून जातात. अशी घटना घडली आपल्या पुणे भागामध्ये, दौंड भागात. एका वडिलाच्या पॅरेंट मुलांनी 4.5 लाख रुपये उडवले त्या गेमिंगच्या भानगडी. म्हणजे ऍक्च्युअली पैसे कमीच उडवले त्यांनी, सायबर गुन्हेशी पैसे काढून काढून घेतले. मुलींच्या बाबतीत असं आहे की मुलींना इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो याच्यामध्ये, तर त्यामुळे त्याच्यापासून त्यांनी सावध राहावं. आणि असं काही नाहीये, ही सगळी फसवी दुनिया आहे. सोशल मीडिया हे फक्त मार्केटिंग आहे. थोडीफार फक्त तुम्हाला सेन्स होऊ शकतो की हे असं आहे ते तसं आहे, तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्ही कुठलीही माहिती बिलीव्ह करू शकत
1: नाही.
0: त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सुद्धा मर्यादित असावा, वापर असावा नाही असं नाहीये. तिसरी गोष्ट आहे की याच्यावरती अनेक प्रकारच्या ऑफर्स येतात, अनेक प्रकारच्या URLs येतात. तर ह्या URLsला बरेच युवा पिढी बळी पडते. बऱ्याच वेळा URL म्हणजे ह्या मालवेअर असतात, की डायरेक्ट तुमच्याशी ते संवाद साधत असतात, तुमची सगळी माहिती चोरत असतात. आता एक अशी घटना घडलेली होती की इंस्टाग्राम वरती एका मुलीला, एका मुलानी मुलगी आहे असं भासून पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांची इतकी जवळीक झाली, इतकं कॉन्व्हर्सेशन वाढलं की वाढता वाढता असं वाढलं की एकमेकाचे चित्रविचित्र फोटो, आक्षेपार्ह फोटो शेअर करण्याप्रती मजल वाढली. आणि जे फोटो जो सायबर गुन्हेगार किंवा जो मुलगा होता जो पाठवायचा, ते दुसऱ्या मुलीचे फोटो होते. ते जे स्वतःचे फोटो त्यांनी कुठंतरी कलेक्शन फोटो गॅलरीमधून काढलेले फोटो, आणि दुसरी मुलगी पण त्याला रिस्पॉन्स म्हणून तशा प्रकारचे फोटो त्याला पाठवत होते. परिणाम असा झाला, एके दिवशी त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तुझे सगळे फोटो आहेत आणि मी आता तुला मी एक्सपोज कर. ब्लॅकमेलिंग सुरू केलं. परिणाम असा झाला, त्या मुलीने सुसाईड केलं आणि ती मुलगी गेल्यानंतर 3-4 महिन्यानंतर कळालं. म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरती आपले जे काही वैयक्तिक फोटो असतील

0: ते फोटो पोस्ट करताना खूप काळजी घ्यावी, मुळात पोस्टच करू नये.
1: अच्छा,
0: आपली फोटो गॅलरी वेगळी असावी, त्यासाठी वेगळं आपला हार्ड डिस्क वगैरे मिळतात, त्याच्यामध्ये फोटो सेव्ह करून ठेवायचे, परंतु सोशल मीडियावरती ते कधीही टाकू नये. आणि फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कोणाला फॉलो करायचं असेल तर फ्रेंड रिक्वेस्ट ज्या व्यक्तीची आपल्याला आलेली आहे त्याच्याशी पहिलं बोलावं, तू मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहेस का, जर नसेल तर ती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नये.
1: अच्छा,
0: तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते फेसबुकवरून, ती सायबर गुन्हेगाराची असू शकते.
1: अच्छा,
0: तुम्हाला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाची असू शकते, तो तुमच्या ओळखीचाच नसतो, पण त्याचा प्रोफाईलवरचा फोटो बघून आपण ते ऍक्सेप्ट करतो. आणि त्याचा जो प्रोफाईल असतो, फेसबुक अकाउंट असतो, ते ओपन असतो. आणि त्या अकाउंट वरती इतके भारी भारी फोटो असतात, इतके भारी कविता किंवा काय त्याला जे पाहिजे ते सगळं जनरली अगोदर त्याने अभ्यास केला असतो. एखाद्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याच्या त्याचे इंटरेस्ट काय आहे, त्याला कुठलं म्युझिक आवडतं, मग कॉमेडी आवडतं का, थ्रिलिंग मूवीज आवडतात का, फायटिंगच्या मूवी आवडतात. खेडोपाडी जर तुम्ही गेला तर काही ठिकाणी फायटिंगच्या मूवी बघणारी मुलं असतात, काही ग्रुप असतात, काही कल्चरल इव्हेंट असतात, ते सगळं त्याच्यावर ते लोड केलेलं असतं आणि ते ओपनच असतं अकाउंट, ते काय हे नसतं, प्रोटेक्टेड नसतं. तर अशा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असताना तुम्ही खात्री केली पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्याला जी रिक्वेस्ट पाठवली तो व्यक्ती तोच आहे का.
1: अच्छा,
0: तुम्ही फोन करा, त्याला विचारून घ्या, तो म्हणला हो, तरच फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट करा.
1: नक्कीच नक्कीच सर. सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसत आहेत की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण तर त्या स्कॅमबद्दल आपण काय सांगाल, हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत नाही, एक साधारण समजवत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यावं पाहिजे यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात त्यावर त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते.

0: डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळ्या टिप्स असतात. किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही,
1: हे
0: सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोट आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोत्यो, आताच आपण कार्यक्रम ऐकला दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
1: श्रोतेहो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
2: श्रोतेहो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
3: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
2: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
1: आकाशवाणीचे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुरेश पाटणकर सर. नमस्कार सर.
6: नमस्कार.
5: आणि डॉक्टर गुरुराज पडसळगी सर. नमस्कार सर.
7: नमस्कार.
5: डॉक्टर सुरेश सर, जेव्हाही कुठली गोष्ट ट्रीटमेंट पाटला येते त्यावेळेला सर्जरी हा त्यातला एक भाग असतो आणि लोकांच्या मनात याबद्दल भीती असते. आता खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने सर्जरी केली जाते, तर त्याबाबत तुम्ही काय सांगा?
6: मी असं म्हणेन की ऑपरेशनची भीती कशाला, आणि माझी खात्री की डॉक्टर गुरुराज सर आपण ही भीती घालू शकाल.
7: जब भी हम पेशंट को बोलते अभी हमने कंजर्वेटिव सारे चीज ट्राई कर लिए, अभी नहीं हो रहा है तो बेटर गो फॉर सर्जरी, मतलब सर्जरी की जरूरत है आपको. बहुत लोग घबरा जाते हैं. डॉक्टर सर्जरी, दो चीजें उनके दिमाग में चलता है. एक, डॉक्टर सर्जरी करके स्टोन निकाला तो मैंने सुना है कि बार बार होता है करके.
5: अच्छा,
7: ऐसे नहीं है. सर्जरी का और स्टोन रिकरेंस का कुछ भी रिलेशन नहीं है. स्टोन रिकरेंस शरीर के स्वभाव से होता रहता है. और दूसरी, सर्जरी के टाइम पे कुछ कॉम्प्लिकेशन हो सकता है क्या डॉक्टर? ये भी एक्चुअली पूरा सही नहीं है. क्यों? अगर हम ऐसे ही छोड़ दें उसको, ट्रीटमेंट नहीं किया, तो 100% कॉम्प्लिकेशंस होते हैं स्टोन के वजह से.
5: अच्छा.
7: क्योंकि स्टोन ब्लॉक किया रहता है, किडनी के ऊपर उसका दबाव बनाया रहता है, इसलिए ऐसे तो नहीं कर सकते हम. इनफैक्ट आज के टाइम पे सर्जरी में भी बहुत सारे इम्प्रूवमेंट आए. जैसे हर टेक्नोलॉजी में बदलाव होता रहता है टाइम टू टाइम. इवन हमारे सर्जिकल टेक्निक्स मानो या फिर यूज होने वाले टेक्नोलॉजी में काफी सारे सुधारण आए.
5: अच्छा.
7: जो मिनिमम से मिनिमम इन्वेजन, मतलब मिनिमम से मिनिमम हम पेशेंट के शरीर के ऊपर कट्स या फिर विदाउट कट्स, विदाउट सूचर, वो हम सर्जरी करके स्टोन को सक्सेसफुली निकाल सकते.
5: अच्छा.
7: और कॉम्प्लिकेशन टाल सकते.
5: अच्छा, इस बारे में और भी बात करेंगे, लेकिन उससे पहले श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या

0: तज्ज्ञ डॉक्टरांना एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर गुरुराज सर, आपण बोलत होतो ट्रीटमेंट पार्ट बद्दल आणि आता तुम्ही म्हणालात की खूप सोप्या झाल्या आहेत सर्जरी, अजून काय सांगाल?
1: येस, इनफॅक्ट सर्जरी एक ब्रॉड टर्म आहे. सर्जरी बोले तो जो बहुत बड़ा उंड करना, गाव करना, वैसे कुछ नहीं रहता है. हमारे 99% सर्जरी सभी एंडोस्कोपिकली किए जाते हैं.
0: अच्छा.
1: मतलब दूरबीन द्वारे. और दूरबीन का साइज भी हाल ही बहुत ही छोटे छोटे होते जा रहे हैं.
0: ओके.
1: छोटे होने का एडवांटेज क्या है, हम अंदर स्टोन तक आसानी से पहुंच सकते हैं और किडनी के जो ट्यूब रहता है, जो बहुत ही बारीक रहता है, उसको डैमेज किए बिना हम सर्जरी सक्सेसफुली कर सकते हैं.
0: ओके.
1: और दो तीन तरह के ऐसे ट्रीटमेंट मिलते हैं एक्चुअली इसमें. एक ऑब्वियसली सर्जरी जो मैं बोला वो
0: जी,
1: जो दूरबीन से किया जाता है या फिर लैप्रोस्कोपी से किए जाते हैं स्टोन निकालने के लिए, वो काफी सेफ है.
0: ओके.
1: एनेस्थेसिया भी सेफ हुआ है. और ऐसे सर्जरी करने के बाद आजकल हार्डली एक या दो दिन का एडमिशन रहता है पेशेंट्स का.
0: अच्छा.
1: एंड जो प्रॉब्लम स्टोन के वजह से होता रहता है, जो हमें आगे जाके बहुत कॉम्प्लिकेशन दे सकता है, उससे बेटर सर्जरी कुछ भी नहीं है उसके सामने.
0: ओके.
1: दो दिन में पेशेंट विल बी फाइन और वो अपना काम कर सकता है, अपने ऑफिस अटेंड कर सकता है.
0: ओके.
1: उतना सिंपल है.
0: जी बिल्कुल. डॉक्टर सुरेश सर, तुम्ही काय सांगाल श्रोत्यांना यासाठी?
2: मी सुरुवातीलाच म्हटलं होतं ऑपरेशनची भीती कशाला.
0: अगदी खरं आहे. आणि म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन झाला म्हणून घाबरण्यापेक्षा लवकरात लवकर त्यावरती ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं आहे. तेव्हा किडनी स्टोन, प्रोस्टेट आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल आपण ऐकलात. आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत अजून एक प्रायोजित कार्यक्रम, आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
6: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर सत्येन गुजर सर गेली 25 वर्ष एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून आपल्याला परिचित असून पुणे आणि मुंबईमध्ये यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर यांना पुणे इथे भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड पुणे. संपर्क 83-90-90-20-23, 83-90-90-20-23, 83-90-90-2023. डॉक्टर सत्येन गुजर सर नमस्कार.
7: नमस्कार.
6: सर, मागच्या भागामध्ये पोट साफ न होणे, मलावस्तंभ याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली, कशामुळे ते होतं हे आपण ऐकलं, आता उपचार कसे केले जातात याबद्दल सांगा.
7: असं आहे, वेगवेगळ्या आजारांमध्ये मलावस्तंभ म्हणजे पोट साफ न होणं हे लक्षण दिसू शकतं. मग तो विष्टब्दा जीर्ण नावाचा आजार असू देत, वातज ग्रहणी असू देत, उदावर्त सारखे व्याधी असू देत, किंवा वयोमानानुसार वात वाढत जाऊन आतड्यांना कोरडेपणा येणं आणि त्याच्यामुळे पोट साफ न होणं अशा प्रकारची लक्षणं असू देत. तुमच्या आहार विहाराचा, अग्नीची पचनशक्ती कमी झाल्याचा या सगळ्याचा परिणाम म्हणून हळूहळू आतड्यांची हालचाल मंदावते. वात खाली सरकणारा असतो, वाताची अनुलोम गती असते, त्याच्यामुळे अन्नभाग किंवा मलभाग हा खाली सरकत असतो आणि त्याच्यामुळे आतड्यांची हालचाल खालच्या बाजूला होऊन मलभाग पण पुढे सरकला जातो. ज्या वेळेला तुमचं पोट साफ होत नाहीये, शौचाला खडा होतोय, 2-2 दिवस पोट साफ होत नाही, त्या अर्थी कुठेतरी ह्या वाताच्या गतीला अडथळा निर्माण झाला असतो, वाताची गती बिघडलेली असते, आतड्यांचं काम व्यवस्थित होत नसतं आणि त्याच्यामुळे त्रास होत असतो.

0: त्यामुळे हे का होते हे बघणं आधी खूप महत्वाचं असतं. कारण बऱ्याच वेळेला पोट साफ होत नाहीये म्हणून रेचक औषधं दिली जातात. पोट साफ होणारी औषधं की आज घेतल्या औषधाने उद्या पोट साफ झालंय अशा औषधांच्या रुग्ण शोधात असतो. म्हणजे कसं रुग्ण आधी एक चमचा औषध घेऊन त्याचं पोट साफ होत असतं, नंतर एक दीड वर्षांनी दोन चमचे घ्यावं लागतं तरी पोट साफ होत नाही. ही औषधं जी रेचक औषधं असतात ही औषधं आतडी पिळवटून शौचालय करणारी असतात आणि त्याच्यामुळे आज औषध घेतले उद्या पोट साफ होते पण त्याच्यामुळे आजार बरा झालाय का? आतड्यांची हालचाल जी मंदावलेली आहे, वाताची गती व्यवस्थित नाहीये, आतड्यांना कोरडेपणा आलेला आहे त्याच्यामुळे पोट साफ होत नाहीये, ही जी कारण मीमांसा आहे, जी कारण परंपरा आहे ती तशीच राहते. तुम्ही फक्त औषध घेऊन रेचक औषध घेऊन आतडी पिळवटून शौचालय झाल्यामुळे काय होतं, हळूहळू उलट आतड्यांचा कोरडेपणा वाढत जातो, आतड्यांची शक्ती अजून कमी होते आणि तुम्हाला या औषधांवरच डिपेंड राहावं लागतं. नैसर्गिकरित्या पोट साफ होण्याची प्रक्रियाच होत नाही, त्यामुळे रुग्णानुसार रुग्णाच्या प्रकृतीनुसार कोणत्या कारणांमुळे त्याचा आजार आहे ह्याचा विचार करून प्रॉपर आयुर्वेदिक उपचार होणं गरजेचं असतं. तर मलावा स्तंभाचा त्रास हा कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. 8-10 प्रकारचे पेशंट असतील ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय, सगळ्यांना आपण एकच आयुर्वेदिक औषध देऊ किंवा एकच गोळी देऊ किंवा चूर्ण देऊ असं नाहीये. प्रत्येक रुग्णानुसार त्याचं औषध बदलत राहतं. त्यामुळे पोटातल्या औषधाने वात शमन करणारी औषधं, वाताची गती अनुलोम करणारी नॉर्मल करणारी औषधं, आतड्यांचा कोरडेपणा कमी करणारी, अग्नीची पचनशक्ती वाढवणारी, आतड्यांचं सारकिट्ट विभाजन सुधारणारी औषधं करणं गरजेचं असतं. तर हे कॉन्स्टिपेशन हे कायमस्वरूपी बरं होतं, नाहीतर हे 40-50 नंतर 60 नंतर प्रचंड त्रासदायक होतं. रुग्णाला पोट साफ होण्याशिवाय दिवसभर दुसरं काही सुचत नाही, पोट कधी साफ होतं यासाठी फक्त तो औषधांच्या शोधात राहतो आणि उलट प्रॉब्लेम वाढत जातात. ओरल मेडिसिन बरोबर पोटातल्या औषधांबरोबर काही पंचकर्मा उपचार सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचे असतात. स्पेसिफिकली बस्तीचा उपयोग खूप चांगला होतो, कारण वातामुळे कोरडेपणा वाढतो तो कमी होण्यासाठी निरोग बस्ती असू दे, स्नेह बस्ती, तेलाचे बस्ती याचा उपयोग खूप चांगला होत असतो. त्याच्यामुळे पोट साफ होण्यासाठी किंवा पोट साफ होत नाहीये म्हणून तात्पुरते उपचार न करता आपल्या प्रकृतीनुसार काय कारण आहे त्यानुसार प्रॉपर आयुर्वेदिक उपचार घेणं हे खूप महत्वाचं आहे.
1: मला वाटतं हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवूया आणि आज इथंच थांबूया. श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर यांना पुणे इथे भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद खजिना विहीर चौक सदाशिव पेठ एसपी कॉलेज समोर टिळक रोड पुणे. संपर्क 83-90-90-20-23 83-90-90-20-23 83-90-90-20-23 ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोतेहो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 7:50 झाली आहेत.
4: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
5: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
6: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
5: तू आहेसच विसरभोळी.
6: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
4: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
6: आभा?
4: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
7: नीट जेईई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
8: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
9: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर. मोबाईल 98-34-22-52-65.

0: दीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59।
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय।
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर।
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं। बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन। आत्मा मालिक
4: ये। सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
5: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर।
5: संपर्क 232 29 29।
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या।
7: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय।
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर।
7: फोन नंबर 02 41 235 35 15,
6: मोबाईल 960 44 988 36।
8: श्रोतेहो, आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात सुरेश भट यांची रचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं।

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित.

आशा भोसले यांच्या स्वरात सुरेश भट यांची शब्दरचना आपण ऐकली. संगीत होता पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. कॅन्सर संदर्भातले समज गैरसमज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करण्याचा आपला मानस आहे. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375 98-220-40-375. डॉक्टर, आपण काही एपिसोड पूर्वी बोलतोय की कॅन्सर म्हणजे काय, कॅन्सरची लक्षणं काय, कॅन्सर झालाय कसं कळतं रुग्णाला, याबद्दल बरंच माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगितली. या भागात मला हे विचारायचं की कॅन्सर झालाय हे समजलं, पण मग आता त्यावरचे उपचार कोणकोणते आहेत?
1: तर त्यावरच्या उपचारांमध्ये एकदम कमी शब्दात सांगायचं तर म्हणजे कॅन्सरचे ऑपरेशन, कॅन्सरची किमोथेरपी आणि रेडिएशन. आणि ब्लड कॅन्सर असेल तर त्याला किमोथेरपी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि आता कार्टी सेल थेरपी असे वेगवेगळे बरेच उपचार आले आहेत. पण आपण सॉलिड कॅन्सर्सवर फोकस करूया. म्हणजे जे की सॉलिड कॅन्सर म्हणजे काय, ज्याच्यात गाठ असते, ज्याच्यात ब्लड कॅन्सर व्यतिरिक्त बाकी सगळे. तर त्यात आपण मग त्यात मेन आहे कॅन्सरचं सर्जरी. जर एकदम लहान असेल गाठ, म्हणजे अर्ली स्टेज असेल, स्टेज 1-2 मध्ये, म्हणजे गाठ लहान आहे, जास्त कुठे पसरलेली नाहीये, लोकलीच आहे, फक्त एका ठिकाणी आहे, तर तेव्हाही आपण डायरेक्टली सर्जरी करू शकतो. ते गाठ पूर्णपणे काढून त्यासोबत जे लिम्फ नोड्सला ड्रेन करतंय, म्हणजे जिथं लिम्फ नोड मध्ये पसरलं आहे, तर ते लिम्फ नोड्स आणि ते गाठ, तर ते सगळं काढून टाकायचं. हे झालं म्हणजे कॅन्सरचं ऑपरेशन. म्हणजे डोळ्यावर दिसणारा सगळ्या कॅन्सरचा आजार पूर्णपणे काढून टाकणे, हे झालं कॅन्सरचं ऑपरेशन.

0: त्यात म्हणजे डोळ्याला दिसणारा थोडं सुद्धा आपण आजार राहून देत नाही काही शरीरात, तर पूर्णपणे निघाला. त्याला R0 रिसेक्शन असं आमच्या मेडिकल टर्ममध्ये कॅन्सरच्या लँग्वेजमध्ये म्हणतात. की R0 रिसेक्शन म्हणजे काय, की डोळ्याला दिसणारा आजार पूर्णपणे निघाला पाहिजे. कॅन्सरची गाठ आणि त्याच्या शेजारच्या जवळच्या ड्रेनिंग लिम्फ नोड्स
1: अच्छा
0: म्हणजे R0 रिसेक्शन. त्यानंतर हे झालं सर्जरी. त्यानंतर असतं रेडिएशन आणि किमोथेरपी. तर गाठ जर खूप मोठी असेल तर आपल्याला किमोथेरपी ही ऑपरेशनच्या आधी द्यायला लागते. जर गाठीचा आकार मोठा असेल, मोर देन 5 सेंटीमीटर, किंवा धमनीला वगैरे रक्तवाहिनीला चिकटलेली असेल, किंवा तिसऱ्या स्टेजला असेल जी लिम्फ नोडला आणि अजून बऱ्याच ठिकाणी पसरली आहे, तर
1: अच्छा
0: ते आपल्याला किमोथेरपी आधी देऊन त्याला गाठीचा आकार कमी करायला लागतो, साईज कमी करायला लागते, त्याची ग्रोथ थांबवायला लागते. आणि मग ते रक्तवाहिनीपासून कधी कधी साईज कमी झाल्यामुळे मोकळी होऊ शकते, मग ऑपरेशन सुद्धा आपल्याला जास्त चांगलं करता येतो. तर पहिले कधी कधी फर्स्ट किमोथेरपी देऊन मग डाऊन स्टेज म्हणजे साईज कमी करून मग ऑपरेशन करायला लागतं. त्यानंतर काही केसमध्ये जर अर्ली स्टेज असेल तर सर्जरी करून मग किमोथेरपी द्यायला लागते. आणि त्यानंतर येतो विषय हा रेडिएशनचा. जसं प्रत्येक कॅन्सरला सिक्वेन्स हा वेगळा असतो, ते कॅन्सर तज्ज्ञ ठरवतात की कोणाला आधी किमो रेडिएशन द्यायचं आहे, कोणाला आधी डायरेक्टली सर्जरी करायची. आता जसं रेक्टम म्हणजे संडासच्या जागेचा कॅन्सर असेल, तर त्याला आपल्याला किमो आणि रेडिएशन हे पहिले द्यायला लागतं, गाठ छोटी करायला लागते, आणि नंतर जर शिल्लक राहिला तर त्यानंतर आपल्याला सर्जरी करायला लागते. तर प्रत्येक कॅन्सरचं लाईन ऑफ ट्रीटमेंट ही वेगवेगळी आहे, पण सर्जरी किमो रेडिएशन हे मॅक्झिमम कॅन्सरला लागतं. अगदीच एकदम लहान कॅन्सर आहे, 1 सेंटीमीटरचा आहे, खूप लकीली लवकर कळाला, स्टेज 1 ला स्टेज 0 ला आहे, तर सर्जरी करून होऊ शकतं, मग त्यावेळी कदाचित किमो लागत नाही. पण मॅक्झिमम ठिकाणी सर्जरी किमो रेडिएशन लागतं आपल्याला इंडियामध्ये, कारण एकदमच लवकर स्टेजला दाखवलं जात नाही, कारण तेवढं माहिती नसते लोकांना. सो पेशंटला दाखवल्यानंतर कॅन्सरचे तज्ज्ञ ठरवतात की ऑपरेशन रेडिएशन किमो ते द्यायचे, पण सिक्वेन्स काय पाहिजे हा प्रत्येक कॅन्सर आणि त्याच्या स्टेजनुसार वेगळा राहतो.
1: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात, गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.
3: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
4: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
3: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
4: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
3: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
5: विजिट atmamalikonline.com.
6: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.
7: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
8: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
7: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
9: हो मग.
7: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
9: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
7: का बरं?
9: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
7: पण कुठे?
9: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
7: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
8: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
7: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
10: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
11: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची अँजिओप्लास्टी व स्टेंटिंग.
10: थायरॉइडच्या गाठी.
11: गर्भाशयातील फायब्रॉइड.
10: वाट

0: वाढलेली प्रोस्टेट,
1: विविध बायोप्सीज,
0: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार
1: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
0: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
1: फोन 74-00-48-40-88.
0: 74-00-48-40-88.
2: दादा, तात्यानं कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
4: श्रोते हो, आता ऐकणार आहोत सुगम संगीत. सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातली पी सावळाराम यांची रचना, संगीत वसंत प्रभू यांचं.

आशा भोसले यांनी गायलेली पी सावळाराम यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. यानंतर पुन्हा एकदा आशा भोसले यांचा स्वर, रचना शांता शेळके आणि संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, आशा भोसले यांनी गेले शांता शेळके यांची शब्दरचना. आपण ऐकली संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 8:30 वाजतायत. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आर जी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. या क्षेत्रांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोपक्रम आणि संशोधन यांचा समावेश आहे. बैठकीनंतर अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. ख्रिस्टोडौलाइड्स राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह संबंध आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. दरम्यान सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजाला लक्ष्य करणाऱ्या अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या आवारात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित हेल्पलाइन क्रमांक 139 वर द्यावी असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या रेल भवन इथं काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीनंतर हे आवाहन करण्यात आलं. अलीकडे घडलेल्या काही घटना आणि आगीच्या काही घटनांमागे समाजकंटकांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे. रेल्वे सुरक्षा दल या घटनांचा तपास करत आहे. प्रवासी, रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानकं आणि संपूर्ण रेल्वे जाळ्याची सुरक्षा अधिक बळकट

0: करण्यासाठी रेल्वे प्रशासन कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन आणि सीसीटीव्ही प्रणालींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं. हा उपक्रम मोहीम स्वरूपात राबवला जात असून यामध्ये गुप्तचर माहिती संकलनाची क्षमता सुधारण्यावर विशेष भर दिला जात आहे. येत्या 1 जून रोजी नवी दिल्लीत होणारी IBCA म्हणजेच पहिली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. या शिखर परिषदेत सहभागी देश आणि हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर शिखर परिषदेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील असं पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जाग्वार आणि प्युमा यांच्या संवर्धनासाठी IBCA सुरू करण्यात आलं असून IBCAची स्थापना भारत सरकारनं 2024 पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या मध्यवर्ती संस्थेमार्फत केली. कोलकाता उच्च न्यायालयानं RG कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 3 सदस्यांच्या या विशेष तपास पथकाचं नेतृत्व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पूर्व विभागाचे सहसंचालक करतील. न्यायालयानं या पथकाला 25 जूनपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांनी पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आणि वस्तुस्थिती दडपली गेल्याचा वारंवार आरोप केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. भारताला जितकी ऊर्जा खरेदी करण्याची इच्छा असेल तितकी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा भारतावर होत असलेल्या परिणामांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. स्वीडन आणि भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मियामी इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भारत हा आपला एक उत्तम भागीदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रुबिओ उद्यापासून 26 मे भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वाड गटाची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला आयोजित आहे. या बैठकीला रुबिओ, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री मोतेगी तोशिमित्सू उपस्थित राहणार असून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लक्पा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट इथल्या बेस कॅम्पवरून आकाशवाणीला अधिक माहिती देताना म्हणाले.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या 3 गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा हमजा बुरहान हा काल पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. पुलवामा हल्ल्यानंतर तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिक्षक असल्याचं सांगून लपून राहत होता. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बुरहानच्या डोक्यात 3 गोळ्या लागल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केल्याचा आणि हल्ल्यात वापरलेलं शस्त्र जप्त केल्याचाही दावा केला आहे. हमजा बुरहान पाकिस्तानमधील अलबद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत होता. 2019 झालेल्या पुलवामा हल्ल्यात CRPF 40+ जवानांना वीरमरण आलं होतं. कान चित्रपट महोत्सवात काल जगातील पहिला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हेल ग्राइंड असं नाव असलेला हा 95 मिनिटांचा चित्रपट 15 जणांनी मिळून केवळ 14 दिवसात आणि अंदाजे $5,00,000 खर्चात तयार केला आहे. भारताच्या चांद्रयान 3 या चांद्र मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉटिक्स कडून 2026 गॉडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्रा

0: चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारे पहिलेच अंतराळयान ठरले. चंद्राचा हा दक्षिण ध्रुव प्रदेश वैज्ञानिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि यापूर्वी कधीही या प्रदेशाचे पृष्ठभागावरील स्तरावर संशोधन करण्यात आले नव्हते. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 140 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. बांदा जिल्ह्यातील देशातील सर्वाधिक 47.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल वर्धा इथं 47.1 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, बिहार, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशासह अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडायलॉड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरजी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागरण.

0: कार्यक्रमात आज ऐकूयात बेस्ट फाउंडेशन पाथर्डी या सामाजिक संस्थेच्या कार्याविषयी भाऊसाहेब गोरे आणि महादेव कौसे यांच्याशी महेश्वरी मिसाळ यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या लोकजागर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोतेहो, प्रत्येक माणूस हा जन्मल्यानंतर त्याला जशी समज येते तेव्हा तो प्रत्येक जण काहीतरी स्वप्न बघत असतो आणि जेव्हा त्याची स्वप्नपूर्ती होते तेव्हा मग त्याला तो खूप मनापासून आनंद होतो, त्याला खूप समाधान पण वाटतं आणि त्याला वाटतं की चल आपल्याला जे काही मिळवायचं होतं ते आपण आत्ता मिळवलेलं आहे. पण समाजामध्ये अशी काही माणसं असतात ती तेवढ्यावरच थांबत नाहीत किंवा त्यांना असं वाटतं की आपली ही स्वप्नं आहेत ती अपूर्ण आहेत अशी जाणीव त्याला सतत होत असते किंवा तो एक सल त्याच्या मनामध्ये असतो. तर अशी काही माणसं जेव्हा आपल्या समाजात असतात आणि त्यांच्या मनात असे विचार येतात तेव्हा खरोखरच त्यातनं काहीतरी वेगळी वाट त्यांनी चोखाळलेली असते आणि अशाच विचारांच्या दोन व्यक्ती आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. श्रोतेहो, बेस्ट फाउंडेशन पाथर्डी चे संस्थापक भाऊसाहेब गोरे सर आणि संस्थापक सदस्य महादेव कौसे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही दोघंही शिक्षक आहात. तसं पाहिलं तर एक शिक्षकाची नोकरी करणं, ठराविक वेळेमध्ये घरी येणं आणि आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणं अशा पद्धतीने एक तुमचं रुटीन होतं, पण तरी देखील या पलीकडे जाऊन आपण काहीतरी वेगळी वाट चोखाळावी आणि आपण काहीतरी वेगळं काम समाजातल्या दुर्बल घटकांसाठी करावं असं तुम्हाला का वाटलं? गोरे सर काय सांगाल?
2: नमस्कार मॅडम. बेस्ट या शब्दामध्ये बी भगवान, ई एज्युकेशनल, एस सोशल, टी टीचर असे आद्याक्षर घेऊन भगवान एज्युकेशनल सोशल टीचर फाउंडेशन असं हे बेस्ट फाउंडेशन स्थापन झालेलं आहे. खरं तर बेस्टची स्थापना 15 ऑगस्ट 2014 आमचे समविचारी मित्र महादेव कौसे सर, प्रताप देशमुख सर आणि संदीप काळे सर यांच्या समवेत सुरू झाली असताना आम्ही यामधील सर्व नोकरदार आहोत. परंतु दैनंदिन जीवन जगत असताना, भोवताला अनुभवत असताना अशा काही गोष्टी आढळून आल्या की अरे, समाजामध्ये एका बाजूला भरपूर पॉकेट मनी असणारे विद्यार्थी आहेत, आर्थिक सुबत्ता आहे, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रोजची शिक्षणाची परवड, कधी ST नाही, सायकलसुद्धा नाही, पायपीट करून त्यांना शिक्षण घ्यावं लागतंय. हे सर्व पाहिल्यानंतर एक दिवस असा

0: विचार आला की अशा घटकांसाठी अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ज्या ठिकाणी मी यापूर्वी नोकरी केलेली आहे शिक्षक म्हणून भांडेवाडी तालुका पाथर्डी या ठिकाणी वंचित घटकातील विद्यार्थी तिथं होते, त्यांचाही तो अनुभवला होता, पाहिला होता, अशा विद्यार्थ्यांना शिकवलेलं होतं. तर जळगावचे यजुवेंद्र महाजन सर आहेत, त्यांचं दीपस्तंभ फाउंडेशन आहे, हे तर अतिशय दिव्यांग अंध अशा विद्यार्थ्यांसाठी कार्य करतात. हे पाहिल्यानंतर वाटलं की आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून या बेस्टची स्थापना झालेली आहे.
1: खरोखर जेव्हा सामाजिक बांधिलकी ही जेव्हा चार मित्रांच्या मनामध्ये असते आणि असे चार मित्र जेव्हा एकत्र येतात तर खरोखरच त्यातून काहीतरी विधायक असं काम व्हायला सुरुवात होत असते. तर सुरुवातीला तुम्ही हा विचार तुमच्या मित्रांसमवेत मांडला असेल तर त्यावेळी कुठले कुठले मित्र तुमच्यासोबत होते आणि त्यांची प्रतिक्रिया काय होती?
0: सुरुवातीला आमच्या समवेत महादेव कौसे सर होते, प्रताप देशमुख सर होते आणि संदीप काळे सर होते. आम्ही हे काम सुरू केलं की विद्यार्थ्यांना त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, सध्या स्पर्धा परीक्षेचं युग आहे, त्यांना स्पर्धा परीक्षेचं जर ज्ञान दिलं, माहिती दिली, ते परीक्षेची तयारी करून घेतली तर त्या विद्यार्थ्यांना समाजामध्ये चांगल्या प्रकारे जीवन जगता येईल हा हेतू त्यामागे होता. आणि मग या मित्रांसमवेत विचार शेअर केल्यानंतर त्यातून हे काम सुरू झालं, त्यांनी होकार दिला.
1: कौशल सर, मला तुम्ही असं सांगा, जेव्हा काम सुरू करायचं असं जेव्हा तुमचं ठरलं, एखादा विचार आपण जेव्हा ठरवतो तेव्हा तो प्रत्यक्षात आणणं ही गोष्ट खूप अवघड असते, त्यासाठी तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये पूर्ण झोकून द्यावं लागतं, त्यातले जे काही घटक आहेत त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधावा लागतो की आम्ही जे करतो आहोत ते तुमच्यासाठी किती उपयुक्त असं आहे ते तुम्हाला पटवून द्यावं लागतं त्यांना, आणि त्यासाठी तुम्हाला एकदा नाही दोनदा नाही तर वारंवार त्यांच्याशी भेटी घेऊन संवाद साधावा लागतो. तर सुरुवातीचा तुमचा अनुभव हा कसा होता लोकांशी भेटताना?
2: अगदी सुरुवातीला आम्ही ज्या वेळेला हे कार्य हाती घेतलं त्यावेळेला आम्हाला या विद्यार्थ्यांचा शोध अगोदर घ्यावा लागला. मग शोध घेण्यासाठी आम्ही या विद्यार्थ्यांच्या घरी गेलो किंवा काही शाळांमध्ये भेटी दिल्या. शहरामध्ये असणाऱ्या ज्या शाळा आहेत, प्राथमिक शाळा, त्या शाळांमध्ये भेटी दिल्या. त्यानंतर काही वसतिगृहांमध्ये भेटी दिल्या. आणि जेव्हा या सर्व विद्यार्थ्यांच्या भेटी आम्ही घेतल्या त्यावेळेला आम्हाला निश्चितच असं वाटलं की खरोखर या विद्यार्थ्यांना शिक्षणाची फार गरज आहे. त्यांना काही त्यांची आर्थिक विवंचना असल्यामुळे त्यांना या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये पूर्णपणे राहता येत नाही. तर आपण यांच्यासाठी जर काहीतरी केलं तर निश्चितपणे या विद्यार्थ्यांना या शिक्षणाच्या प्रवाहात राहता येईल किंवा ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जाणार नाहीत असं आम्हाला वाटलं. आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या आणि मग त्यांच्यासाठी आम्ही कार्य करायचं ठरवलं.
1: कौशल सरांनी आता जसं सांगितलं, जेव्हा तुम्ही सुरुवात केली विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी त्यामध्ये सुरुवातीला विद्यार्थी किती होते?
0: सुरुवातीला अगदी 20 ते 22 असायचे. कारण आम्ही 40-50 जरी विद्यार्थी आणले तर पहिला दिवस असायचा, पहिलंच वर्ष, पहिलाच महिना, त्यामुळं पालकांचा त्या मुलांचा विश्वास, त्यांचा आमच्यावर विश्वास बसतो की नाही ही त्यांच्या मनामध्ये कदाचित ती शंका असेल तर त्यातले जवळपास निम्मे थांबायचे. परंतु जसजसं हे काम हळूहळू पुढे जाऊ लागलं तसतसा त्यांच्या पालकांचा आणि त्या मुलांचाही विश्वास बसायला लागला आणि काम पुढे चालू राहिलं.
1: तुमची जी काही रूपरेषा असते, हे तुमचे काही कोचिंग क्लास चालतात किंवा कशा पद्धतीने तुम्ही दिवसभराचं शेड्यूल ठरवलेलं असतं तर आपल्या श्रोत्यांना आपण सांगूया कशा पद्धतीने असतं ते.
2: हो नक्कीच. आम्ही एकदा विद्यार्थ्यांची निवड केली आणि निवड केल्यानंतर मग प्रत्यक्ष त्यांना सुरुवातीला आम्ही आत्ता 5वीच्या शिष्यवृत्तीचे क्लास घेत होतो आणि मग ज्यावेळेला आम्ही ते क्लास सुरू केले त्यावेळेला सुरुवातीचा वेळ होता 7:30 ते 9 वाजेपर्यंत. 7:30 ते 9 वाजेपर्यंत प्रत्येक दिवशी, अगदी रविवारी किंवा इतर सणाच्या दिवशीसुद्धा अविरतपणे प्रत्येक दिवशी त्या विद्यार्थ्यांसाठी तो स्कॉलरशिपचा तास घ्यायचा. तो तास घेतल्यानंतर मग त्यांना व्यवस्थित घरी अभ्यास पण द्यायचा आणि ज्या मुलांच्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्या सोडवायच्या अशा पद्धतीने आम्ही सुरुवातीला हे काम सुरू केलं.
1: तुमचा जो काही वर्ग आहे या विद्यार्थ्यांचा, म्हणजे ते ऊसतोडणी कामगार असतील किंवा अगदी धुणीभांडी करणाऱ्या महिला असतील, एकल पालकत्व असणारे काही लोक असतील, त्यासोबतच जे काही मजूर आहेत रोजंदारीवर काम करणाऱ्या, अशा सर्वच दुर्बल घटकातले सगळे हे विद्यार्थी असणार आहेत. पण आणखी एक गोष्ट खूप महत्वाची आहे की हे जे फाउंडेशन चालवताना कुठलाही की आर्थिक बाब खूप महत्वाची असते, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर ही आर्थिक सोडवणूक करताना किंवा आर्थिक प्रश्न हाताळताना, म्हणजे या विद्यार्थ्यांना काही मदत करायची असेल तर तुम्ही तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा प्रयत्न केला, काय सांगाल?
0: चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. हा संस्था कुठलेही काम पुढे नेताना आर्थिक पाठबळ अतिशय महत्वाचं असतं. तर आम्ही 4 मित्रांनी सुरुवातीला, म्हणजे आजपर्यंतही कॉन्ट्रीब्युशन करून अशी काही रक्कम आपल्या दैनंदिन जीवनातल्या कुटुंबातल्या याच्यातून बाजूला काढून या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर आम्ही खर्च करतो. मग त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना

0: त्यांना वही पुस्तक किंवा स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं, शालेय गणवेश, शूज, म्हणजे त्या कुटुंबातल्या त्याच्या आईने त्याला कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक साहित्य घ्यायचं नाही, तर शैक्षणिक पालकत्व एक प्रकारे आम्ही निभावतो. मग या कामी मार्गदर्शन वर्ग घ्यायला आम्हाला काही अडचणी होत्या सुरुवातीला, जागा नव्हती. तर ती राजेंद्र कोटकर यांनी तो हॉल उपलब्ध करून दिला, तोही विनामूल्य, कारण हे काम सर्व विनामूल्य चालतं आहे, त्यामुळं त्यांचं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये बबन भगत असतील त्यांचं सहकार्य मिळालं. पुढे अनेक मार्गदर्शक याला जोडले गेले, डॉक्टर दीपक देशमुख असतील, मान्य बाळासाहेब बुगे साहेब आहेत, मान्य विनोद शिरसाट आहेत, मान्य सुभाष दगडकर साहेब आहेत, यांच्या मार्गदर्शनाने ते आणखीन पुढं मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलं.
1: कुठल्याही गोष्टीचा आपण सुरुवात करताना त्याचा पाठपुरावा घेणं हे खूप महत्वाचं असतं, की आपण जे काम करतो आहोत तर ते कुठपर्यंत पोहोचले, विद्यार्थ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचतायत का, त्यांना कितपत ह्या गोष्टी समजल्यात, तर हे करण्यासाठी तुम्ही काही वेगवेगळ्या परीक्षा त्यांच्या घेत असाल तर त्याविषयी काय सांगाल?
2: ज्या वेळेला आम्ही हे क्लास घेतो त्यावेळेला आठवड्यातून प्रत्येक रविवारी झालेल्या भागावर त्यांची सराव चाचणी घेत असतो, आणि मग त्या सराव चाचणीतल्या मार्कावरून आमच्या लक्षात येतं की कोणते विद्यार्थी कुठपर्यंत पोहोचलेले आहेत किंवा कोणते विद्यार्थी यामध्ये आणखी पाठीमागे आहेत, मग त्यांच्यासाठी आणखी काय करता येईल याचंही नियोजन आम्ही एकत्र बसून करत असतो आणि त्या पद्धतीने ते काम पुढे चालू ठेवत असतो.
1: आणि बऱ्याच वेळा असं असतं की काही विद्यार्थी दूरवर राहत असतात, त्यांना येण्याजाण्याची काही अडचण असते किंवा त्यांना बसचा किंवा रिक्षाचा खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा उपलब्ध नसतो, तर अशांसाठी तुम्ही काही तरतूद केली असेल वेगळी, तर काय केली आहे?
0: हो मॅडम, अशा विद्यार्थ्यांना आम्ही सायकल उपलब्ध करून देतो. आमच्याकडे असणारी सायकल किंवा नवी घेऊन किंवा अगदीच कोणी दान केली बेस्टसाठी तर ती रिपेअर करून ती सायकल त्या विद्यार्थ्याला, किंवा एखादा जवळच्या ग्रामीण भागातून येणार असेल तर त्याचा प्रवास खर्च सुद्धा बेस्टच्या माध्यमातून केला जातो आणि त्याला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये ठेवण्यासाठी बेस्टचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न असतो.
1: तुमचा सुरुवातीचा उद्देश असा होता की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना तयार करणं, की त्यांच्यामध्ये जो काही स्पार्क असतो तो समजून घेऊन त्यांना पुढे प्रोत्साहन देणं हाच तुमचा मुख्य उद्देश होता याच्यामध्ये, तर अशा कुठल्या कुठल्या स्पर्धांच्या निमित्ताने तुम्ही वेगवेगळे तज्ज्ञ त्यांना आमंत्रित केलं असेल आणि त्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं असेल तर त्याविषयी काय सांगाल?
2: तर याच्यामध्ये सुरुवातीला मी अगोदर सांगितलंच की शिष्यवृत्ती परीक्षा असेल इयत्ता 5वीची किंवा शिष्यवृत्ती परीक्षा असेल इयत्ता 8वीची किंवा NMMS परीक्षा असेल इयत्ता 8वीसाठी, त्यानंतर डॉक्टर CV रमन बालवैज्ञानिक परीक्षा असेल, तर या सगळ्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, या सगळ्या वेगवेगळ्या परीक्षांचं मार्गदर्शन आम्ही करत असतो आणि वेळोवेळी अधूनमधून जे काही आम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शक मिळतील तर त्यांचंही व्याख्यान वगैरे या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आयोजित करत असतो, की जेणेकरून त्यांच्या त्या ज्ञानाचा या सर्व विद्यार्थ्यांना लाभ व्हावा अशा दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो.
1: बऱ्याच वेळेस असतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये की इंग्रजीचा एक खूप बागुलबुवा असतो, की आपल्याला इंग्रजी बोलायला जमेल का, आपल्याला इंग्रजीमध्ये व्यक्त व्हायला जमेल का, किंवा त्यांच्या मनात एक न्यूनगंड असतो की आपण हे कसं काय याला सामोरं जाऊ, तर अशा दृष्टीने तुम्ही काही विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करता का किंवा त्यांचं काउन्सिलिंग कसं करता, काय सांगाल?
0: अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही वैयक्तिक मार्गदर्शन करतो, की त्याच्या घरी जाऊन गृहभेटी करून त्याला विश्वास देऊन वैयक्तिक मार्गदर्शन आणि त्या विषयातले एक्सपर्ट बोलून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ देतो. आणि आमचा हा जो समूह आहे आता हा 4 पुरता स्थिमित नाही, याला आणखीन काही शिक्षक जोडले गेलेत, त्यामध्ये रामनाथ शेळके सर आहेत, पांडुरंग घुमरे सर आहेत, संजय ससाने सर आहेत, महेश वाघमोडे सर आहेत, राम तुपे सर आहेत, चंद्रकांत उदागे सर आहेत, आता अनेक समविचारी मित्र याला जोडल्या गेल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणं अतिशय आम्हाला सुलभ झालेलं आहे.
1: खरं तर हा तुमचा जो काही उपक्रम आहे तो वर्षभर चालणार आहे, जेव्हा परीक्षा वगैरे संपतात तेव्हा बरेचसे विद्यार्थी हे कुठल्या तरी छंद वर्गाला जातात किंवा कुठेतरी गावाला जातात किंवा कुठे सुट्टी वगैरे त्यासाठी जात असतात, पण तुमचे हे विद्यार्थी मात्र वर्षभर या उपक्रमामध्ये जोडलेले असतात, तर हे उपक्रम कशा पद्धतीचे असतात सुट्टीमधले, काय सांगाल?
0: हा खूपच छान प्रश्न विचारला की परीक्षा झाल्यानंतर काय, पुढं काय, परीक्षा झाली म्हणजे संपलं असं नाही, तर ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर पुढचं अनुभव काही चांगल्या प्रकारे आले पाहिजेत असा आमचा मानस आहे बेसचा, तर परीक्षेनंतर व्यक्तिमत्व विकास त्या विद्यार्थ्यांचा होईल यासाठी तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित केली जातात, छंदवर्ग घेतले जातात, प्राणी पक्षी निरीक्षण, आनंददायी शिक्षण, विद्यार्थ्यांशी संवाद, थोरांची त्यांच्याशी मुलाखत, मूल्य शिक्षणाची कार्यशाळा, हस्ताक्षर सुधार कार्यशाळा, विविध क्षेत्रभेट, शैक्षणिक चित्रपटसुद्धा आम्ही त्यांना दाखवतो, वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन गेल्या 10-12 वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही पाथर्डी शहर आणि परिसरात करतो. मग यामधून जे गुणवान विद्यार्थी असतील, जास्त गुण मिळवणारे असतील, झाडाचं चांगलं संगोपन करणारे असतील, त्यांना आम्ही बक्षीस देऊन त्यांचं कौतुक करतो मान्यवरांच्या हस्ते. एवढंच नाही तर वाचनासाठी सुद्धा बेस्टच्या

0: माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम होत आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा वाढदिवस असेल तर त्याला वाढदिवसाच्या दिवशी पुस्तक भेट दिलं जातं, जेणेकरून ते वाचलं पाहिजे. भाषा संवर्धन हे त्या माध्यमातून होतं. संस्कृती टिकून राहावी म्हणून विविध जे सण असतात आपले भारतीय संस्कृतीमधले, हे सुद्धा आम्ही बेस्टच्या त्या क्लासमध्ये साजरा करतो आणि त्यामुळे एक भावनिक नातं तयार होऊन तो कुटुंब ते मुलं चांगल्या प्रकारे बेस्टचे जोडले गेलेले आहेत.
1: या निमित्ताने तुम्ही जेव्हा गृहभेटी घेता, पालकांशी बोलता त्यांच्या, तर त्यावेळेस तुमचा जो काही संवाद त्यांच्याशी होतो, यामधला काही अनुभव तुमच्या लक्षात आहे का एखादा?
0: तसे अनुभव तर खूप आहेत मॅडम, परंतु संवाद साधताना कधी कधी त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात असणारी चमक, त्या विद्यार्थ्याच्या गालावर असणारे आश्रू, त्या कुटुंबामध्ये बेस्टच्या माध्यमातून केलेलं काम हे पाहतानी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच असं वाटतं की बेस्ट योग्य दिशेने चाललेलं आहे. त्यांच्या डोळ्यावरचे ते भावच आम्हाला आणखीन चांगलं काम करायला प्रेरणा देतात.
1: बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा कुटुंबामधला एखादा विद्यार्थी असतो तेव्हा कधीतरी त्याला अडचण येते काही, किंवा तो कुठेतरी हिरमुसलेला असतो, तर त्याचे जे काही पालक असतात ते बघतात की आज काहीतरी याचं बिनसलंय आणि म्हणून मग ते त्याच्याशी संवाद साधतात आणि मग त्याच्या मनातलं जी काही अडचण असेल, शंका असेल, तर मग तो त्या आपल्या आईवडिलांशी बोलून दाखवतो. पण जिथे या विद्यार्थ्यांची परिस्थिती अशी आहे की ते निराधार आहेत आणि किंवा काहींचं एकल पालकत्व आहे किंवा काही जण त्यामध्ये इतके बुडून गेलेले आहेत की त्यांना लक्ष द्यायला देखील वेळ नाही, पण मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही त्या मुलांचे पालक होता आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहे, म्हणजे थोडक्यात त्यांना अभ्यास कसा केला पाहिजे, परीक्षेला सामोरं कसं गेलं पाहिजे, हे तुम्ही कशा पद्धतीने समजावून सांगता?
0: वैयक्तिक मार्गदर्शन हा त्याच्यावरचा प्रभावी उपाय आहे आणि त्या विद्यार्थ्याला विश्वास दिल्यानंतर, त्याच्या अडचणी समजावून घेतल्यानंतर, तो ज्या स्तरावरती आहे ते एकदा जाणून घेतलं की त्याला पुढच्या टप्प्यावर कसं न्यायचं, हा एकदा आत्मविश्वास दिला की तो आनंदाने त्यामध्ये सहभागी होतो. आणि मी सुरुवातीला सांगितलं की जे विद्यार्थी दररोज क्लासला नियमित येतील, जो विद्यार्थी दिलेला होमवर्क पूर्ण करील, अशा विद्यार्थ्यांना मी दर महिन्याच्या 1 तारखेला बक्षीस देतो. त्यामुळं अभ्यासामध्ये त्याचा खंड पडत नाही, स्वाध्यायही पूर्ण होतो आणि बक्षीस मिळाल्यामुळं त्यालाही आनंद होतो आणि जी आपली काही अडचण समस्या होती ती दूर होती आणि अशा पद्धतीने मग पुढं त्या विद्यार्थ्यांना घेऊन जाता येतो.
1: आता जेव्हा हे काम करत असताना तुम्हाला या गोष्टीतून आनंद मिळतो आणि खरोखरच आपण काहीतरी करतो आहोत ही भावना माणसाला सतत प्रेरित करत असते आणि समाजातल्या आजूबाजूच्या लोकांना पण प्रेरित करत असते, पण तरी देखील तुम्हाला असं काही तुमचे मानस आहेत का भविष्यामध्ये की अजून आपण काय केलं पाहिजे, काय सांगाल आपल्या श्रोत्यांना?
0: हो, भविष्यामध्ये आम्हाला या बेस्टच्या उपक्रमाची, संस्थेची व्याप्ती वाढवण्याचा निश्चित मानस आहे आणि याची व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही आता अधिकचा वेळ देणार आहोत. केवळ एका हॉलमध्येच या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं नाही, तर मोठी जागा मिळवण्याचा आमचा मानस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सध्या नवीन तंत्रज्ञानाचं युग आहे, डिजिटल साधनं कशी उपलब्ध होतील ही प्राप्त करून घेण्याचा आमचा दुसरा एक मानस आहे.
1: थोडक्यात काळाबरोबर चालणं ही आपली गरज आहे. तुम्ही हे करत असताना देखील तुमच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील या दृष्टीने पण तुम्ही प्रयत्न करत असता, ते गैरहजर होऊ नयेत यासाठी पण तुम्ही काळजी घेता की त्यांचं आरोग्य सांभाळायचं कसं, म्हणून पण तुम्ही जे काही डॉक्टर्स उत्स्फूर्तपणे यामध्ये मदत करतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: डॉक्टर दीपक देशमुख आहेत, डॉक्टर शिरीष जोशी आणि डॉक्टर विनय कुचेरिया यांच्या माध्यमातून आम्ही आरोग्य शिबिर या विद्यार्थ्यांसाठी घेतो आणि आम्ही विनामूल्य काम करतो, त्याच्यामुळं डॉक्टरांची ही सेवा या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य असते. म्हणजे एखादा विद्यार्थी संसर्गजन्य आजाराने जर आजारी पडला, त्याचा क्लास बुडाला, तर ताबडतोब त्याला इलाज केल्यामुळं त्याचा क्लास बुडत नाही आणि तो पुन्हा अभ्यासामध्ये येतो आणि त्याचं काम पुढे चालू राहतं.
1: आता तुम्ही थोड्या वेळपूर्वी म्हणालात की आर्थिक ताकद ही खूप महत्त्वाची असते, पण तरी देखील तुम्ही कुणाचीही वाट न बघता हे सगळं आपण हाती घेतलेला वसा आहे आणि आपल्यालाच तो पुढे न्यायचा आहे अशा पद्धतीने स्वतःच याच्यामध्ये पूर्ण झोकून दिलेलं आहे. पण तरी देखील तुम्ही समाजातले जे काही आपले श्रोते आता सध्या हा कार्यक्रम ऐकतायत, तर त्यांना काय आवाहन कराल?
2: निश्चितच आम्ही स्वतः जरी आमच्या पगारातून हे काम पुढे चालवत असलो तरी आपल्या श्रोत्यांनाही मी सांगू इच्छितो की जर आपल्यामध्ये जर अशा प्रकारची एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक भावना म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये असतेच आणि मग आपणसुद्धा समाजाचं काहीतरी देणं लागतो, म्हणून आपणसुद्धा काहीतरी सामाजिक भावनेतून अशा पद्धतीने जर काहीतरी चांगलं काम केलं किंवा कुठल्याही संस्थेला कुठे अशी आर्थिक मदत केली तर निश्चितच आनंद वाटेल.
0: तर शेवटी हे काम पुढे घेऊन जात असताना मला असं सांगावं वाटतं मॅडम की बेस्टचं हे काम चालूच आहे. भोवताला अनुभवताना आम्हाला असं दिसतंय की स्त्रियांच्या हाती लेखणी देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले दाम्पत्यांनी मानवजातीच्या उत्क्रांतीची बीजं रोवली. महर्षी कर्वेंनी तर विधवेच्या गळ्यात सौभाग्याची लेणीच गवली. राष्ट्रसंत

गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी माणसाला माणूस पण शिकवणारी गोष्ट शिकवली. बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून ओळख करून दिली. हे आणि असं खूप काही घडतंय, घडलंय आपल्या महाराष्ट्रात. अनेकांनी आपल्या आयुष्य वेचलंय सामान्य जनतेसाठी, वंचित घटकासाठी. हेच पाहून, हेच वाचून, हेच ऐकून बेस्टचे आमचे सर्व समविचारी मित्र आणि आम्ही एक समाज भान म्हणून, जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून हे बेस्टचं काम पुढे घेऊन जातो आहे की जेणेकरून वंचित घटकासाठी त्यांचा निश्चित उपयोग होईल. आणि ज्या वेळेला आता ही संस्था 12 वर्षाची झालेली आहे, आणखीन 4-2 वर्षांनी ज्या वेळेला ती चांगली मूर्त स्वरूपात येईल, हे विद्यार्थी ज्या वेळेला सध्या ते ऑन द वे आहेत, बाहेर पडतील, त्यांच्या कीर्तीचा ज्या वेळेला सुगंध येईल, त्यावेळेला तो खरा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा की तेही दुसऱ्यासाठी काहीतरी योगदान देतील, त्यावेळेला बेस्टच्या सर्व सदस्यांना खूप आनंद झालेला असेल. आणि मला असं म्हणावंसं वाटतं त्या निमित्ताने, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठा

0: दरवळावा.
1: खरोखरच कौसे सर आणि गोरे सर, तुम्ही जो काही वंचित आणि दुर्बल घटकांच्या चेहऱ्यावर जे काही आनंद दिसावा यासाठी जो काही वसा घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही तुमचा प्रवास सुरू केलेला आहे, तर तुमचा हा जो काही प्रवास आहे त्याची मुहूर्तमेढ तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने रोवली आहे आणि याला खरोखरच पुढे त्याचा एक वटवृक्ष हो मोठा अशा सदिच्छा मी श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे देते. आणि आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि खूप छान अशी मुलाखत दिलीत, त्याबद्दल तुमचं आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
3: श्रोते हो, आजच्या लोकजागर या कार्यक्रमात बेस्ट फाउंडेशन पाथर्डी या सामाजिक संस्थेच्या कार्याविषयी भाऊसाहेब गोरे आणि महादेव कौसे यांच्याशी महेश्वरी मिसाळ यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज रात्री 8:15 वाजता. कार्यक्रमात इथंच थांबूयात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र श्रोते हो आपण ऐकता आहात. आता सकाळचे 9:01 झालाय. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. थोड्याच वेळात
1: प्लॅटफॉर्म नंबर 2
2: चलने वाली सुपरफास्ट
3: एक्सप्रेस के यात्रियों. तुला नाही झाला मोबाईल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस
3: बाबा थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील. फ्री वायफाय आहे ना.
2: बुद्धू सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा. बाय बाय. आरबीआई सांगते
4: करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट.
5: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर सीबीएसई? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन. आत्मा मालिक ये.
0: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूयात हापूस या चित्रपटातलं उर्मिला धनगर आणि राहुल सक्सेना यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत. संगीतकार सलील कुलकर्णी.

श्रोते हो, हापूस चित्रपटातला उर्मिला धनगर आणि राहुल सक्सेना यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते सलील कुलकर्णी. आता ऐकूयात टाइम पास या चित्रपटातलं केतकी माटेगावकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत चिनार महेश यांचं.

श्रोते हो, बेला शेंडे आणि अजय गोगावले यांनी गायलेलं नटरंगा चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. यानंतर टाईम प्लीज चित्रपटातलं ऋषिकेश कामेरकर आणि नेहा राजपाल यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत. संगीत ऋषिकेश कामेरकर यांचं.

0: ऋषिकेश कामेरकर आणि नेहा राजपाल यांनी गायलेलं क्षितिश पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ऋषिकेश कामेरकर यांचं आणि चित्रपट होता टाईम प्लीज. कार्यक्रमात शेवटी आयडियाची कल्पना या चित्रपटातलं अवधूत गुप्ते आणि उर्मिला धनगर यांनी गायलेलं गीत, गीतकार अरविंद जगताप आणि संगीतकार अवधूत गुप्ते.
1: आणि आता आपल्यासमोर नृत्यकार

0: श्रोते हो, आयडियाची कल्पना चित्रपटातला अवधूत गुप्ते आणि उर्मिला धनगर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते अरविंद जगताप आणि संगीतकार होते अवधूत गुप्ते. याबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
2: विजिट
3: आत्मा मलिक online.com.
0: श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला.
4: Tremendous job to get back there. Marvelous running catch. And Richards has gone for 33.
0: अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नाते, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत. आकाशवाणीची 90 वर्ष, आकाशवाणी ऍट 90, याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. श्रोते हो, तेव्हा जरूर ऐका आज सकाळी 10 ते 11 या वेळेत आकाशवाणी ऍट 90, आकाशवाणीची 90 वर्ष.
5: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज

श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मेच्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी। हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे। पियानोला

वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस याने सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 वाजता जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:30 वाजतायत. 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
1: न्याय मिळो

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: शंभर अंश एक मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। सकाळचे 10 वाजलेत। प्रसारित करत आहोत फोन इन कार्यक्रम फोन गाणी। यात आकाशवाणी @90 आकाशवाणीची 90 वर्ष या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचा दुसरा आणि शेवटचा भाग। सूत्रसंचालन अंजली बडवे यांचं।

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. 8 जून 1936 आकाशवाणीचं प्रसारण सुरू झालं. तंत्रज्ञान बदललं पण विश्वास मात्र तोच राहिला. आकाशवाणीनं गेली 9 दशकं देशभरातली आणि आता तर आकाशवाणी न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातनं जगभर श्रोत्यांच्या जीवनात ज्ञान, मनोरंजन, माहिती आणि लोकसंस्कृतीचा प्रकाश पसरवतीय. श्रोत्यांनी हा आकाशवाणीचा आजपर्यंतचा प्रवास अनुभवलाय. त्याच्या आठवणी श्रोत्यांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. याच आठवणी आज आपण फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूयात आजच्या कार्यक्रमाला.
1: हॅलो.
0: हॅलो.
1: हां नमस्कार.
0: नमस्कार नमस्कार. कोण बोलतंय?
1: हो मॅडम, राऊत साहेब शिवराम फुटोडे बोलतोय. राजापूर तालुका संगमनेरी अहिल्यानगर.
0: फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं.
1: हो मॅडम, आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाले आहे. त्याबद्दल सर्वप्रथम आकाशवाणी आणि आपला सर्व आकाशवाणीच्या उद्घोषकांचं अभिनंदन.
0: धन्यवाद. काय सांगता येतील आकाशवाणीच्या आठवणी?
1: आकाशवाणीच्या आठवणी खरं तर खूप सोनेरी आठवणी आहेत मॅडम. अगदी लहानपणापासून आठवते की वडिलांना रेडिओ रेडिओ असायचा आप घरी घरोघरी, आणि एकमेव मनोरंजनाचं माध्यम रेडिओ.
0: बरोबर.
1: पोहोचला तर पेपर बहुतेक रेडिओ ग्रामपंचायतीवर लावलेला असायचा. सार्वजनिक रीत्या ऐकणं. आता जसं मोदीजीने सुरू केलंय
0: मन की बात.
1: मन की बात हा कार्यक्रम खरं तर खूप पूर्वीचा आहे.
0: बर.
1: म्हणजे मन की बात तेव्हाच चालू होत. आकाशवाणीने मनामनाच सोबत साधला होता
0: तेव्हा.
1: आजही आकाशवाणीने हे महत्वाचं काम केलंय मॅडम. अगदी कुटुंबातील एक सदस्य असा मोठा भाऊ असं होतं, मार्गदर्शन करते. आपली बहीण, आपली आई, सगळे नातेवाईक आकाशवाणीच भेटतो मॅडम.
0: म्हणजे ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या सगळ्यांचा मिलाफ आहे आकाशवाणी म्हणजे. हो की नाही?
1: हो हो. अगदी तुम्हाला सांगतो, दुपारी तो तुमच्या बरोबर विविध भारतीच्या कार्यक्रम असतो बघा. सगळीच येईल तितक्यात आवडीने ऐकणारे तुमच्या आकाशवाणीवर ऐकणारे श्रोते आहेत.
0: बरोबर आहे.
1: पुरुष श्रोते.
0: बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे आकाशवाणीला असा एक कुठला वयाचं बंधन नाहीये. लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण आकाशवाणी ऐकू शकतात.
1: हो. आणि आकाशवाणी पूर्वी बघा, आकाशवाणी व्हायची देववाणी असायची. आकाशवाणीला तो दर्जा आहे, देववाणीच आहे ती.
0: बरोबर आहे. आणि तोच विश्वास आकाशवाणीने सार्थ केलेला आहे. हो की नाही? आज कुठलं गाणं ऐकतायत राऊतजी?
1: तर मला गाणं ऐकायचं होतं रफी साहेबांचा आग्रामर आवाज. या गाण्यासाठी लाभला मॅडम. तुम्ही भुला ना पाहू गे आपला सगळा काही का.
0: बर बर बर. आकाशवाणीला सुद्धा हे

0: हॅलो
1: हॅलो
0: हा फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलते?
1: अंजलीजी नमस्कार, मी पुण्याहून मिलिंद श्रीखंड बोलतोय.
0: नमस्कार, फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे.
1: मनपूर्वक धन्यवाद. आकाशवाणीला आपल्या गौरवशाली प्रवासाची 90 पार करायला आता काय इनमिन 2 आठवडे बाकी आहेत.

0: बरोबर आहे. 8 जूनला 90 वर्ष पूर्ण होत आहे.
1: 8 जून, यस यस, म्हणजे 8 जून 1936 रोजी आकाशवाणीची स्थापना झाली.
0: बरोबर.
1: ज्ञान माहिती आणि समाज प्रबोधन या त्रयींचं दर्शन घडवणाऱ्या आकाशवाणीचा हा 90 वर्षाचा प्रवास केवळ एका प्रसार माध्यमाचा नसून भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक आणि राजकीय स्थित्यंतराचा आहे.
0: अगदी खरं.
1: बरोबर की नाही?
0: अगदी बरोबर. हो.
1: आणि अंजलीजी, तंत्रज्ञान कितीही बदललं तरी आकाशवाणीची विश्वासार्हता आणि तिची सिग्नेचर ट्यून आजही प्रत्येक भारतीयाच्या मनावर राज्य करत आहे.
0: अगदी खरे. टिकून राहिली. अगदी
1: अगदी टिकून. अगदी खरे. आणि दुसरी सुस्वरूप पत्नी घरात आल्यानंतर तिचं कोड कौतुक आणि प्रौढत्वाकडे झुकू लागलेल्या पहिल्या पत्नीकडे मात्र दुर्लक्ष, असा जो प्रकार काही घरात घडतो तशी अवस्था आपल्या म्हणजे टेलिव्हिजनचं आगमन झाल्यानंतर रेडिओची झाली एक का याच उत्तर नाहीच असं द्यावं लागेल.
0: बरोबर आहे.
1: याचं कारण असं श्रोत्यांच्या उत्साहवर्धक उत्स्फूर्त सहभागातून मिळत आपल्याला.
0: बरोबर आहे.

0: मात्र दुर्लक्ष असा जो प्रकार काही घरात घडतो तशी अवस्था आपल्या तशी अवस्था म्हणजे टेलिव्हिजनचं आगमन झाल्यानंतर रेडिओची झाली एक का याच उत्तर नाहीच असं द्यावं लागेल.
1: बरोबर आहे.
0: याचं कारण असं श्रोत्यांच्या उत्साहवर्धक उत्स्फूर्त सहभागातून मिळत आपल्याला.
1: बरोबर आहे. म्हणजे मनोरंजनाची साधनं वाढली मिलींची पण आकाशवाणीचं स्थान मात्र त्यामध्ये आढळ राहिलेलं आहे.
0: अगदी खरं.
1: काही आठवणी आहेत आकाशवाणीच्या अजून?
0: सांगतो की म्हणजे युद्धकाळात म्हणजे आता मी 70 पासून साधारण मी आकाशवाणी ऐकतोय 1970. तर युद्धकाळातील घडामोडी कोयना भूकंप किल्लारी भूकंप आदी दुर्घटनेनंतर विविध प्रकारची ताजी माहिती देऊन त्यावेळी आकाशवाणीने आपलं सामर्थ्य दाखवून दिलं. म्हणजे 70 दशकामध्ये बातम्या देणाऱ्यांपैकी दत्ता कुलकर्णी, सदाशिव दीक्षित, इंदुमती काळे, मृदुला घोडके ही नावं मराठी बातमीपत्रांसाठी होती. तर हिंदी आणि इंग्रजी बातम्या देण्यासाठी देवकनंदन पांडे, मोलवीस डिमेलो, सुरजित सेन यांच्या आवाजावर फिरासणारे असंख्य चाहते माझ्यासारखे असंख्य चाहते होते.
1: बरोबर आहे. आणि मिलिंदजी तुम्हाला आठवतं का सकाळी 6 सुद्धा संस्कृत बातम्या लागायच्या?
0: होय होय.
1: हा
0: संस्कृत बातमीपत्र पण आकाशवाणीने त्याला स्थान दिलेलं आहे संस्कृतला. आणि दुसरी एक आठवण सांगतो तुम्हाला की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वातंत्र्याचा प्रवास आकाशवाणी सोबत हा पण कार्यक्रम लोकप्रिय झाला होता.
1: बरोबर आहे. आकाशवाणीवरची नभोनाट्य तर खूप गाजली.
0: तुम्हाला खास करून सांगतो ना पुणे आकाशवाणीची निर्मिती असणार एक व्यंकटेश माडगुळकर आणि पुरुषोत्तम जोशी यांचं एक वाटसरू नभोनाट्य होतं बा.
1: हे
0: कोणी विसरू शकणार नाही.
1: अगदी खरंय. म्हणजे तो पाऊस पडत असतो आणि तो वाटसरू दारावर जी टकटक करतो ना त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्या घरातच कोणीतरी आलेलं आहे.
0: होय होय. म्हणजे अंधाऱ्या रात्री भीतीनं तडका पुरवणारं एक वैशिष्ट्यपूर्ण पार्श्व संगीत होतं त्याला.
1: अगदी खरंय.
0: गर्द धाडीतून वाऱ्याची होणारी सळसळ हे सारं
1: फार सुंदर.
0: मला ते कौतुक का वाटतं की हे सारे श्राव्य प्रसार माध्यम असून देखील डोळ्यापुढे परिणामकारक चित्र उभं राहतं.
1: अरे सगळं दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि कधी कधी असं वाटतं मी सांगते ना या वाटसरू हा हे काही नभोनाट्य होतं त्यावेळेस असं वाटायचं की नाही खरोखरच आपल्याच दारावर कोणीतरी टकटक करत आहे.
0: हा अगदी म्हणजे
1: छान.
0: आकाशवाणीची कामगिरी कोणालाही दुर्लक्षित येणार नाही.
1: नाही
0: कारण त्याला कारण असं आहे की गीत रामायण शास्त्रीय संगीत सुगम संगीत चित्रपट संगीत लोकप्रिय करण्याचं श्रेय आकाशवाणीलाच आहे.
1: बरोबर आहे. अगदी खरं.
0: आणि काळाची पावलं वेळेस ओळखून प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR हे जे ऍप आहे त्या माध्यमातून आता आपण जगभरात सर्व आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू शकतो. आणि ही देखील एक मोठी क्रांतीच म्हणावं ना.
1: नक्कीच नक्कीच.
0: खासगी FM वाहिन्या तसंच टेलिव्हिजन असंख्य चॅनल्सच्या भाऊगर्दीत त्यांच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या चकचकाटात आकाशवाणी एखाद्या नंदा दीपाप्रमाणे अंधार उजळून टाकण्याचं काम करते आणि ती यापुढे करत राहील यात शंका नाही.
1: शंका नाही. बरोबर आहे. अखंड ती तेवत राहते आकाशवाणी.
0: अगदी अगदी सर. तर आकाशवाणी कर्मचारी सर्व उद्घोषक आणि श्रोत्यांना शुभेच्छा देतो.
1: धन्यवाद.
0: श्रोते आहेत म्हणून आकाशवाणी.
1: आकाशवाणी अगदी खरं.
0: निवेदक आणि श्रोते ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
1: बरोबर आहे.
0: आणि दोघांकडून तितका प्रतिसाद मिळाला नाही तर हे नाणं खणखणीत होणार कसं?
1: बरोबर आहे. अगदी खरंय. आणि आकाशवाणीचं नाणं हे असंच खणखणीत आहे
0: राहिल्या शंका नाही. होय होय.
1: आणि मिलिंदजी आज इतक्या छान तुम्ही आठवणी शेअर केल्या. आज गाणं कुठलं ऐकताय?
0: आज गाणं मला गुलजार यांचं ऐकायचं आंधे चित्रपटामधलं राहुल देव बर्मन यांच्या संगीत निर्देशनात हे गीत आहे इस मोड से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते.
1: वा
0: अतिशय अप्रतिम आणि अविस्मरणीय गीत म्हणता येईल. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं गीत आहे. तर हे गीत माझ्यासाठी प्रसारित करावं ही विनंती करतो.
1: चालेल चालेल. गुलजार यांचे शब्द आहेत सुंदर आणि आरडींचं संगीत आहे नाही का?
0: होय होय होय. अंजलीजी पुन्हा एकदा धन्यवाद देतो
1: कार्यक्रमात सहभागी झाल्यात. धन्यवाद मिलिंदजी. ऐकूयात हे गीत.
0: ओके ओके. गुड डे.

0: श्रोते हो, अजूनही आकाशवाणीबद्दलच्या आठवणी आपण ऐकणार आहोत कार्यक्रमात, पण जाहिरातींसाठीची ही एक छोटीशी विश्रांती.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: काल प्रभात पासून सुरू होणारे आपली आपले कार्यक्रम ते आता आपले रजनीगंधा म्हणजे मन शांत होतं सकाळी आणि मन शांत होतं रात्री पण. म्हणजे WHOच्या व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेत म्हणलंय ना की आरोग्य म्हणजे केवळ आजारी नसणं नाही तर संपूर्ण आरोग्य, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, सामाजिक हे सर्व आरोग्य जपणारी आकाशवाणी आहे. म्हणजे बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, अनेक कार्यक्रम
1: हे वाक्य सार्थ करणारी आकाशवाणी आहे.
0: हा प्रत्येक गोष्ट घरी आणून देणारे आहे माहिती. म्हणजे डॉक्टरांचं असेल नॉलेज, म्हणजे मेडिकल मधलं असेल खरोखर जे वेगवेगळे कार्यक्रम आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की आकाशवाणी हे सगळं जग माणसाच्या घरी आणून सोडतं आणि ती आकाशवाणीची परंपरा इतकी अव्याहत आहे. आकाशवाणी लोकांना शहाणं करून सोडतं ते तर झालंच, पण आकाशवाणी त्यांना सतर्क करतो अनेक ज्या सामाजिक संदेश आहेत. यामुळे मला आकाशवाणी बद्दल नितांत आदर आहे की याची अशीच उत्तरोत्तर वाढ होत राहो. कार्यक्रम आपल्या आकाशवाणीचे नवीन कार्यक्रम येत आहेत त्यालाही सुयश मिळो. आणि मग आज मला गाणं जे ऐकायचंय ते आकाशवाणीवरचेच गायक जे मला अतिशय आवडता सिनेमा आहे अनुरोध मधलं, आपके अनुरोध पे मैं ये गीत सुनाता हूँ, ते किशोर कुमार यांनी गायलेलं. ते गाणं आपण ऐकवावं अशी मी आपल्याला विनंती करतो.
1: नक्कीच. तुम्ही आकाशवाणी केव्हापासून ऐकताय?
0: मी आकाशवाणी लहानपणापासून ऐकतो. बिनाक गीत मला किलो इथपासून ऐकतोय. कॉमेंट्री जे असते म्हणजे मॅच ला आम्ही आठवतो तुम्हाला की मॅच बघायला बसलो आपण क्रिकेटची आणि बरोबर रेडिओ असेल ते इतकं सुंदर वर्णन आणि ते कसं सांगतात याचं पण ज्ञान मिळायचं.
1: खरं आणि क्रिकेटच्या धावतं वर्णन जे होतं ते आकाशवाणीवर ऐकायला खरंच खूप मजा यायची.
0: खरंच छान होतं. म्हणजे दूरदर्शनवरचं वर्णन मी त्याला वेगळं काही लिखत नाही, पण आकाशवाणीचं वर्णन याला तोड नाही. नंतर आपण काळानुसार बदलणार आहे हे मला जाणीव झाली की बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. प्रत्येक घटकाचा आकाशवाणीनं विचार केलेला आहे असं जर मी मागे वळून बघितलं तर प्रत्येक घटकाचा विचार केलेला आहे.
1: चालेल कात्रेजी,
0: माणसांचा विचार केलाय.
1: चालेल कात्रेजी, छान व्यक्त झाला तुम्ही आकाशवाणीच्या बद्दल, कार्यक्रमात सहभागी झालात. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो
0: कोण बोलतोय?
1: मी अजय धोपावकर बोलतोय.
0: बर, फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे अजयजी.
1: हो हो हो हो. तर आकाशवाणीला शुभेच्छा 90व्या
0: वाढदिवसाच्या. धन्यवाद धन्यवाद.
1: आणि आकाशवाणी म्हणजे आमच्या जीव जीव की प्राण. खरी गोष्ट आहे, कारण आकाशवाणीच एक म्हणजे लहानपणापासून मला आठवत की पुणे केंद्र होत त्यावेळेस नगरला लागायचं.
0: बरोबर.
1: त्यावेळेस आम्ही शाळेत जाताना आकाशवाणी लावायचो 11 वाजता आणि जेवणाची वेळ असायची आमची.
0: बरोबर आहे.
1: आणि गाणी लागली असायची आणि मग ते कामगार विश्व का काहीतरी
0: कामगार विश्व. बरोबर.
1: हा. आणि त्याच्यात ते चालायचं आणि मग त्याच्याप्रमाणे शाळेचं शेड्यूल आमचं ठरलेलं असायचं.
0: अगदी खरं आहे. अनेक जणांचं म्हणजे आकाशवाणीवर जी वेळ सांगितली जायची आकाशवाणीवरनं, तर त्यानुसार सगळ्या कामांचं नियोजन केलं जायचं.
1: अजूनही त्याचं नियोजन केलं जातंय. हॅलो डॉक्टर आहे, हॅलो फोन गाणी आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम आहेत म्हणजे अतिशय सुंदर आहेत आणि वेगवेगळ्या मुलाखती आहेत आणि महत्वाचं विविध भारती.
0: बरोबर.
1: जे लावलं जात 1 ते 5 ते पण एक गिफ्ट असत ते लोकांसाठी आणि अप्रतिम गाणी ऐकायला मिळतात.
0: अजयजी, तुम्ही आता सांगितलं की तुम्ही शाळेत असल्यापासून रेडिओ ऐकताय, आकाशवाणी ऐकताय, तर मग आकाशवाणीमध्ये काय बदल झाले असं तुम्हाला वाटतं?
1: मी म्हणतो काळानुसार बदलतच चाललेलं आहे. म्हणजे जसं हवं आहे, जसं नवीन पिढीला जसं हवं आहे तसे ते बदल होत आहेत.
0: बर,
1: ही एक गोष्ट चांगली आहे आणि त्याच्यामुळे ना कार्यक्रमांचं व्हेरिएशन वाढत आहे वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे जसं तुम्ही लोकांशी जोडले गेलेले आहात
0: सर्वजण,
1: त्याच्यामुळे तुम्हाला त्याची जाणीव आहे की काय बदल केले पाहिजेत. म्हणजे तुमची जी टीम आहे ती एकदम उत्कृष्ट आहे. आणि त्याच्यामुळे कसं झालेलं आहे की तुम्ही काळानुसार बदल, त्यामुळे नंबर 1 चॅनल आपण जरी आता किती जरी स्पर्धा झाली तरी आकाशवाणी नंबर 1च आहे.
0: बरोबर.
1: त्याच्यातून स्पष्ट होतंय
0: आणि श्रोते हा आकाशवाणीचा श्वास आहे.
1: हो, आणि महत्वाचं बातम्यांचं जे हे आहे विश्वासार्हता ती फार महत्वाची आहे.
0: बरोबर आहे. अजयजी, छान तुम्ही आज व्यक्त झालात. आज कुठलं गाणं ऐकताय?
1: त्याच्या मधलं गाणं 1, 2, 3.
0: अच्छा, चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो
0: हाँ कोण बोलते
1: ढेपे
0: बर कार्यक्रमात स्वागत आहे काय सांगता येईल 90 वर्ष आकाशवाणीला पूर्ण होत आहेत त्याबद्दल
1: तर त्या काळात ज्या सगळ्या सिरियल वगैरे होत्या पुन्हा प्रपंच टेकाडे भाऊजी पुन्हा प्रपंच आम्ही एक सुद्धा सोडायचो नाही एपिसोड आणि त्याचं एक वैशिष्ट्य होतं माहिती का की त्याच्यातल्या ज्या टेकाडे भाऊजी त्या वहिनी त्यांचे यजमान ही जी सगळी पात्र दाखवली होती ना
0: ती आपल्या घरातलीच वाटायची
1: आपल्या सगळी घराजवळची वाटायची किंवा त्यांचे प्रश्न जे होते ना ते खरे खरे वाटायचे आपलेच प्रश्न आहेत असं वाटायचं
0: अगदी खरे
1: आणि काही वेळेस तर असं वाटायचं की आपल्या घरातलं त्यांनी गुपचूप भिंती आणून ऐकून तर नाही ना आज सांगितलं
0: बरोबर
1: इतके रोजचे या प्रश्न असतात आसपासचे सगळे कौटुंबिक सामाजिक शैक्षणिक असे हे सगळे जे प्रश्न आहे ना ते इतके छान शब्दात हाताळले जायचे ना की कुठेही भडकपणा नाही बटबटीतपणा नाही कृत्रिमता नसायची अगदी नैसर्गिकपणे ते खूपच्या त्यामुळे अगदी आपल्या घरामध्ये संभाषण चाललंय असं वाटायचं
0: अगदी अगदी खरंय
1: आणि त्याच्यामुळे ते जे कार्यक्रम असायचे आकाशवाणीवरचे तर ते सगळ्या कुटुंबांनी एकत्र बसून अनुभवावेत असे असायचे कारण त्याच्यामध्ये इतकं छान संस्कारांचं महत्व असायचं मोठ्यांचा आदर कसा करावा माणूस की जीवन मूल्ये सहजपणे प्रेक्षकांना प्रेक्षकांच्या श्रोत्यांच्या मनावरती बिंबली जायची
0: आणि हीच संस्कारांची शिदोरी आकाशवाणीने दिली नाही का
1: हो हो नक्कीच नक्कीच कारण टीव्ही हे अलीकडे आलेलं आहे
0: सत्तर
1: नंतर वगैरे त्याच्या आधी सगळ्यांचं करमणुकीचं साधन किंवा ज्ञान संवर्धन या सगळ्याचं साधन म्हणजे आकाशवाणीच असायची
0: बरोबर फक्त आकाशवाणीच होती
1: त्यामुळे आकाशवाणी खूप पॉप्युलर होती खूप लोकप्रिय आणि अजून सुद्धा आम्हाला तो आनंद घ्यायला खूप आवडतो
0: खूप छान शोभाताई खूप छान व्यक्त झालात तुम्ही आज गाणं कुठलं ऐकताय
1: मला असं वाटतं आपल्या सूरसम्राज्ञी लता मंगेशकरांचं मोगरा फुलला ऐकून खूप बरं होईल कारण आता सगळीकडे मोगऱ्याला बरं आलेलं असते ना
0: बरोबर आहे शोभाताई कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद हा

0: हॅलो,
1: नमस्कार. मी बेलेकर बोलतो, वसंत बेलेकर, तांगे गल्ली नगर, अहिल्या नगर मधून.
0: बर, बोला बेलेकरजी.
1: हा, सर्वप्रथम मी आकाशवाणी अहिल्या नगर केंद्राला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
0: धन्यवाद.
1: आकाशवाणी पुणे मुंबई तसेच विविध भारती ऑल इंडिया रेडिओ या सर्वांचे माझे अनेक वर्षापासून नाते जोडलेले आहे.
0: बर.
1: कारण त्यावेळेला दूरदर्शन, मोबाईल, कॉम्प्युटर असे कोणतेही साधन नव्हते, तोपर्यंत विकसित झाले नव्हते, आणि फक्त रेडिओ हे एकमेव करमणुकीचे आणि विकासाचे माध्यम होते.
0: बेलेकरजी, हा तुम्ही कुठला काळ सांगताय, म्हणजे साधारण केव्हाचा? म्हणजे
1: हा, आम्ही हा 70 दरम्यानचा.
0: अच्छा.
1: आणि त्यावेळी मुंबई केंद्रावरून प्रक्षेपित होणारे कामगार सभा, पुणे केंद्रावरून प्रक्षेप होणारे विविध श्रुतिका किंवा आपली आवड, श्रोत्यांची आवड, विविध भारतीवरून प्रक्षेपित होणारे दुपारी 2 ते 3 हिंदी चित्रपट संगीत, ऑल इंडिया रेडिओवरून प्रसारित होणारे चित्रपट संगीत, हे मी कार्यक्रम आवर्जून ऐकत असे. त्यानंतर आकाशवाणी अहिल्या नगरचे नगरमध्ये आगमन झाल्यानंतर ती आकाशवाणीची माझी जवळीक अधिकच वाढली. आमच्या घरीही रेडिओ त्या 1973 मध्ये आला, त्यामुळे अहिल्या नगर केंद्राचे कार्यक्रम अधिकच ऐकता आले.
0: बर,
1: मी सर्व कार्यक्रम ऐकतो.
0: बेलेकरजी, तुम्ही सांगताय पूर्वी तुमच्याकडे रेडिओ होता, पूर्वीचे ते रेडिओ असे चौकोनी आणि असे मोठे असायचे, हो की नाही?
1: तो कॅबिनेट सारखा रेडिओ, हॉल रेडिओ होता माझ्याकडे.
0: आणि तो त्या रेडिओसाठी एक विशिष्ट जागा असायची घरामध्ये, तिथं तो रेडिओ ठेवला जायचा.
1: आणि मोबाईल वरून तो ऍप डाउनलोड केला मी, आणि मला ते पुण्यातही आपले कार्यक्रम ऐकता येऊ
0: शकतात. छान. बर.
1: आणि या कार्यक्रमाविषयामध्ये एका कार्यक्रमामध्ये परप्रांतीय सुद्धा भाग घेतात, हे माझं एक वैशिष्ट्य आहे तुमचं.
0: कसं आहे ना की श्रोता संघाद्वारे हे श्रोते एकमेकांशी जोडले गेलेले आहेत सगळे. आज गाणं कुठलं ऐकताय?
1: तसंच आज गाणं मला हॅलो.
0: हा, बोला बोला.
1: कळले काही तुला, कळले काही मला, ते हेच माझे माहेरचे या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा यांनी गायलेले गाणं आहे.
0: बर बर. कार्यक्रमात सहभागी झालात बेलेकरजी, धन्यवाद.
1: थँक्यू.

0: हॅलो
1: हॅलो नमस्कार, मी ॲडव्होकेट निलिमा उटी बोलतीये.
0: कार्यक्रमात स्वागत आहे निलिमाजी.
1: मला गाणं ऐकायचं होतं.
0: आपण गाणं ऐकूयात, पण आकाशवाणी विषयीच्या तुमच्या काही आठवणी अगोदर सांगा ना.
1: हा, मी पहिल्यापासूनच आकाशवाणी, सकाळपासूनच रेडिओ चालू असतो.
0: बर, साधारण केव्हापासून तुम्ही आकाशवाणी ऐकता आहात?
1: मी जवळपास 40 वर्ष झाली आहे.
0: अरे वा, बर.
1: सकाळी उठल्याच रेडिओ लावायचा. सकाळच्या 6 बातम्या, आधीच ते सगळं वंदे मातरम वगैरे, नंतर तुमचे भक्तिगीत. भक्तिगीत म्हणजे माझं आता प्राणच आहे, म्हणजे जवळपास इथूनच माझी सुरुवात होते. आणि सकाळचे जे सुविचार असतात ते डोक्यात दिवसभर तेच असतात, ते धरूनच माझी सुरुवात होते.
0: अच्छा,
1: फारच म्हणजे दिवसच नुसता आकाशवाणीचा आवाज ऐकल्यानेच होतो माझा.
0: बर बर.
1: आणि आजचा गायकच तेच चालू आहे.
0: पण निली माझी, आता तुम्ही म्हणते की 40 वर्षापासून तुम्ही आकाशवाणी ऐकताय, हो की नाही?
1: बदल तर चांगलेच आहे, पण दुपारचं जे वनिता मंडळ वगैरे जो कार्यक्रम असतो ना, तो खूपच अप्रतिम असतो. आणि सकाळी तुम्ही जी उपयुक्त माहिती सांगता आरोग्याविषयीची, कॅन्सर विषयीची वगैरे, वेगवेगळ्या आजारांची जी माहिती सांगता, ती जर खरोखरीच लोकांनी मन लावून ऐकली तर त्याचा नक्कीच उपयोग होतो.
0: बरोबर आहे. आणि आकाशवाणी नेहमीच या माहिती देण्याचा प्रयत्न करत असते, हो की नाही?
1: जागृती करते. म्हणजे मला तर असं वाटतं की समाजाला जर सुधारायचं असेल तर फक्त आकाशवाणीच ऐकत.
0: बरोबर आहे.
1: मी खरोखरच आकाशवाणीला खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांच्या कामाला माझा सलाम.
0: धन्यवाद. आणि निली माझी, कसं आहे ना की श्रोते आहेत म्हणून आकाशवाणी आहे, हो की नाही? आज गाणं कुठलं ऐकताय?
1: झाले गेले विसरून जावे, ते गाणं ऐकायचंय मला.
0: बर, जीवन गाणे गातच राहावे. बर बर, चालेल चालेल.
1: आपली माणसं या चित्रपटावर आधारित गाणं आहे.
0: बर बर बर.
1: शांताशेजीने लिहिलेलं आहे, राम लक्ष्मणांचं संगीत आहे आणि गायले महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी.
0: बर बर, छान व्यक्त झालात निली माझी, तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात. धन्यवाद.
1: थँक्यू.

0: हॅलो
1: हॅलो
0: फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतय?
1: नमस्कार, मी मुक्काम पोर्ट शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर इथून बोलत आहे. बाबासाहेब पुंड.
0: बाबासाहेब पुंड
1: हो
0: बोला.
1: आकाशाने 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा हा प्रोग्राम आहे ना?
0: हो हो बरोबर.
1: तर तसं तर मी रेडिओ लहानपणापासून ऐकतो, पण आम्ही पहिल्यांदा 28 साली रेडिओ घेतला होता. 400 रुपये तर तेव्हापासून रेडिओ मी दरवर्षी 2-3 वर्ष तरी नवीन रेडिओ घेतो आणि
0: ऐकत असतो.
1: आणि पहिलं आपलं एफ एम नव्हतं ना, मग आम्ही 92 साली घेतला रेडिओ, तर मग त्याच्यामध्ये एफ एम होत.
0: बरोबर.
1: तर हॅलोचे प्रोग्राम आवडतात, मुलाखतींचे प्रोग्राम आवडतात. सकाळी पासून मी लावत असतो वंदे मातरम पासून.
0: अच्छा बर.
1: त्याच्यामुळे काय होतं आपल्या तारीख वार कळते.
0: आता खरे आता कुठला रेडिओ आहे तुमच्याकडे मग? का आता मोबाईल वर ऐकता न्यूज ऑन AIR ऍपच्या माध्यमातून?
1: आता सध्या तरी मोबाईल वर ऐकते. रेडिओ बिघडलं बरं का, घेणार काय दिसत नवीन ऐकतो. आणि शिर्डी मध्ये फर्स्ट ऐकत येते एकदम.
0: अच्छा बर. आज गाणं कुठलं ऐकताय?
1: आज गाणं पायले दिवाना शाहरुख खान.
0: बर बर बर बर.
1: सगळ्यात आवडतात हिंदी मराठी.
0: बर बर बर चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हा फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतोय?
1: हा वंदना सरनाईक बोलते.
0: बोला वंदनाजी.
1: काय म्हणताय? नमस्कार.
0: नमस्कार नमस्कार. आकाशवाणी विषयीच्या आठवणी सांगायच्या आहेत आज.
1: हो, आज आठवणी सांगायच्या. 90 वर्ष पूर्ण झाली त्याला.
0: बरोबर आहे. हा, केव्हापासून आकाशवाणी ऐकताय तुम्ही?
1: हो, मी ना आता मला माझं 82 वर्ष आहे.
0: बर.
1: लहानपणापासून आम्ही आकाशवाणीचा ऐकतो कार्यक्रम. त्यांचे 40-50 वर्ष झाले ऐकतोय आम्ही.
0: बर. म्हणजे आकाशवाणी ऐकत ऐकतच तुम्ही मोठे झालात?
1: हो, आकाशवाणी ऐकत ऐकतच आम्ही मोठे झालो. आणि ते कार्यक्रम सकाळी 6 वाजता सुरू व्हायचे. त्यावेळेस आम्ही हे व्हायचं ना कार्यक्रम.
0: बरोबर.
1: 6 ला आधी मराठी बातम्या आणि ते धून असायची. ती इतकी छान वाटायची सकाळी ऐकायला.
0: त्याला सिग्नेचर ट्यून म्हणतात.
1: त्याला काय म्हणतात?
0: सिग्नेचर ट्यून.
1: सिग्नेचर ट्यून आम्ही ऐकायचो, झोपेतच ऐकायचो.
0: अच्छा.
1: झोपेतच ऐकायचो ना. त्यामुळे ते सकाळी त्या 7 च्या बातम्या याच्यावरून, पुणे केंद्रावरून ऐकायचो. मुंबई पुणे केंद्रावरून ऐकायचो.
0: बरोबर. आणि मग आकाशवाणी तुम्ही ऐकता आहात लहानपणापासून, मग आता आकाशवाणी ऐकणं होतं का नाही?
1: हो, ऐकतो ना. पूर्वी तर ते असे कार्यक्रम असायचे 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम.
0: अजूनही असतो वंदनाताई 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम असतो.
1: हो, वनिता मंडळ कार्यक्रम असायचा 12 वाजता. इतका छान असायचा.
0: नाही, अजूनही आहे.
1: आहे, अजून चालू आहे का?
0: हो हो. मग पूर्वी आकाशवाणीवरती श्रुतिका वेगवेगळ्या असायच्या, कौटुंबिक श्रुतिका
1: खूप छान असायच्या त्या. आणि ऐकाव वाटायच्या. त्यावेळेस काही दूरदर्शन नव्हतं, त्यामुळे त्या आम्ही ऐकत बसायचो. इतक्या वर्षापासून आपण ऐकतोय त्या सिरियल सगळ्या, पण आता नाव नाही आठवत त्या
0: सिरियल. छान. आज गाणं कुठलं ऐकताय?
1: आता ना आता अमृताहुनी गोड तुझे नाम देवा.
0: अरे वा वा. माणिक वर्मांच्या आवाजातलं.
1: माणिक वर्मांचा आवाज ऐकायचा.
0: बर बर. चालेल चालेल. कार्यक्रमात सहभागी झालाय, धन्यवाद.
1: बर बर.

0: हॅलो
1: हॅलो
0: हा फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतय?
1: नमस्कार मॅडम, मी गोरख दरंदेले बोलतोय.
0: कुठून बोलत आहात गोरखजी?
1: एमआयडीसी अहिल्यानगर.
0: बर बोला, आकाशवाणी विषयीच्या आठवणी सांगायच्या आहेत कार्यक्रमात आपल्याला.
1: आकाशवाणी गेली मॅडम मी 35 वर्षापासून ऐकतोय.
0: क्या बात आहे. हा
1: आज माझं वय 50 वर्ष आहे, परंतु अतिशय आकाशवाणीमुळे मला म्हणजे भरपूर ज्ञान मिळालं, माहिती मिळाली, मनोरंजन झालं. आणि मी वयाच्या जवळजवळ 10-12 वर्षापासून मी आकाशवाणी कंटिन्यू ऐकतो, 84-85 पासून.
0: अरे वा.
1: त्यावेळेस माझ्याकडे छोटा रेडिओ होता, रेडिओवर मी आता FM बॉक्स वगैरे आहेत. आणि आज देखील मोबाईलच्या काळात देखील मी रेडिओ हा दिवसभर ऐकत असतो. सकाळी सकाळी 6 वाजता उठल्याबरोबर पहिला रेडिओ लावतो.
0: आपोआप बोट रेडिओ कडे जातात उठल्या हो की नाही?
1: हो, म्हणजे मी क्वाटवर झोपतो तिथे खिडकीतच ठेवलेला असतो रेडिओ. सकाळी उठल्याबरोबर पहिला रेडिओ लावतो. आणि मॅडम मी अंध आहे, अंध असल्यामुळे ते दुकान चालवतो मी एक छोट. त्या दुकानात बसून देखील मी दिवसभर रेडिओ ऐकतच असतो.
0: बरोबर आहे, खरे.
1: आणि फोनच्या माध्यमातून देखील अनेक वेळा संपर्क साधला.
0: म्हणजे आकाशवाणीचे खरेखुरे तुम्ही चाहते आहात हो की नाही?
1: हो, परंतु
0: म्हणजे आकाशवाणी ऐकण्याला काही असं वयाचं बंधन नाहीये. कोणत्याही वयातली माणसं आकाशवाणी ऐकू शकतात.
1: हो, लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत आकाशवाणी ऐकल्या जाते.
0: बरोबर.
1: आज गाणं पहिले जे आकाशवाणीवर बाल उद्यान वगैरे कार्यक्रम होते पुणे आकाशवाणी वगैरे, ते सुद्धा अतिशय सुंदर असायचे. तेव्हापासून मी ऐकतो. आता नगर आकाशवाणीचे देखील रविवारचा कार्यक्रम लहान मुलांचा ऐकतच असतो आज देखील.
0: म्हणजे आकाशवाणी जे चांगलं आहे ते देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते.
1: नक्कीच प्रयत्न.
0: नाही का? आज गाणं कुठलं ऐकताय?
1: क्रिकेटचं गाणं लावा मॅडम. क्रिकेटची कॉमेंट्री देखील मी आकाशवाणीवरून नियमित ऐकतो.
0: अरे वा.
1: सुनील गावस्करांनी जे गायलेलं आहे, जीवन म्हणजे क्रिकेट राजा
0: उठला तो संपला.
1: हो
0: चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.

आकाशवाणीबद्दलच्या श्रोत्यांनी सांगितलेल्या आठवणी आपण ऐकल्यात आणि श्रोते हो असं म्हणायला हरकत नाही की हे प्रातिनिधिक स्वरूपातल्या होत्या. अशा असंख्य असे अनेक असंख्य श्रोते आहेत की त्यांच्यासुद्धा आकाशवाणीविषयीच्या आठवणी खूप आहेत. लोकशिक्षण, लोकजागृती आणि लोकसंस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत आकाशवाणी पोहोचवतीये. घराघरात पोहोचलेला मनामनात रुजलेला आवाज म्हणजे आकाशवाणी. आकाशवाणीचा हा प्रवास असाच तेजस्वी राहील आणि शंभरीकडे वाटचाल करताना अधिक समृद्ध होईल यात शंकाच नाही. या सदिच्छेसह कार्यक्रमातनं मी अंजली बडवे आता आपला निरोप घेतेय. नमस्कार.

श्रोते हो, आकाशवाणी ॲट 90 आकाशवाणीची 90 वर्ष या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी तंत्र सहाय्य केलं होतं संतोष साबळे यांनी आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या अंजली बडवे. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

ग्रेट गॅमलर या चित्रपटातला किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेला आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. यानंतर आराधना चित्रपटातला किशोर कुमार यांनी गायलेला आनंद बक्षी यांचं गीत. संगीत एस डी बर्मन यांचं.

जंजीर चित्रपटातल्या लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:15 ऐकूयात आपली गाणी. सुरुवातीला सुधीर फडके यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत, संगीत प्रभाकर जोग यांचं.

श्रोते हो, अरुण दाते यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची ही गीतरचना होती आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि याबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. 101 MHz आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11:28 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, विचार भारती अहिल्यानगर यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे 16व्या ग म मुळे स्मृती व्याख्यानमालेचं दिनांक 24 ते 28 मे 2026 दरम्यान सायंकाळी 6:30 ते 8:30 या वेळेत माऊली सभागृह सावेडी अहिल्यानगर इथं आयोजन करण्यात आलं आहे. या व्याख्यानमालेसाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. व्याख्यानमालेचं उद्घाटन दिनांक 24 मे रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा इथले विश्वस्त वेदांताचार्य हरिभक्तपरायण देवीदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. तरी जास्तीत जास्त अहिल्यानगरवासियांनी या व्याख्यानमालेत सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. निवेदन संपलं.

0: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आह्वान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
3: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. सकाळच्या या प्रसारणातनं मी अंजली बडवे आता आपला निरोप घेते. नमस्कार.

मैत्रिणींनू, आज आपण जागतिक जैवविविधता दिवस साजरा करतोय. तर जैवविविधता म्हणजेच पृथ्वीवरील विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि नैसर्गिक परिसंस्था यांचं वैविध्य होय. जंगलातील वृक्ष, आकाशातील पक्षी, नद्यांतील मासे, शेतीतील पिकं आणि अगदी छोटासा कीटकही या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि ही जैवविविधता अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. हे आपण खूप छोट्या पण महत्त्वाच्या प्रयत्नांनी पार पाडू शकतो. ते म्हणजे झाडं लावून, प्लास्टिकचा वापर कमी करून, पाण्याची बचत करून, पर्यावरण स्वच्छ ठेवून आणि वनस्पतींचं संरक्षण करून.

0: मैत्रिणींनो, गजानन वाटवे यांच्या स्वरातील ग दि माडुगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चला तर मग मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 10. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर. सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक, हलक फुलक.
3: आई ग, खूप दुखतय ग, जरा हळू लाव ना औषध. हात नको लावूस ग पायाला, खूप खूप दुखतय.
4: या ओरडू नकोस, थोडंफार दुखणारच आहे. आणि मला सांग, पायाला जर स्पर्शही केला नाही तर औषध कसं लावू ग मी?
5: रिया, मला सांग, तू कुठं धडपडलीस ग?
1: काही नाही ग आजी, तिला सवयच नुसती धडपडायची बघ.
3: ए तू चुप रे, म्हणे सवयच आहे धडपडायची. अग आजी, मी की नाही गच्चीवर झाडांना पाणी द्यायला गेले होते.
5: अगो बाई, सूर्य पश्चिमेकडे उगवला की काय? तुझ्या दादूड्याचं काम चक्क तू केलंस.
3: ए आजी, काय ग तुझं हे, माझा पाय किती दुखतोय बघ ना. एकटं तुझं राहुल बाळच गुणाचं नाहीये, मी पण करत असते काम. आता तो माझ्या आधी उठून गच्चीवर जातो, मग घाल तो झाडांना पाणी. कशाला उठायचं एवढ्या लवकर?
1: तुझ्यासारखं नाही मी सूर्यवंशी, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपायला. रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालतो बघ मी, त्यामुळे कसं फिट अँड फाईन आहे. तुझ्यासारखं नाही एवढंसं लागलं तर मुळू मुळू रडायला लगेच.
3: आजी बघ ना का कसा बोलतोय हा, आधीच माझा पाय केवढा मुरगाळलाय, किती दुखतय माहितीये का, आणि हा मला चिडवतोय बघ ना.
4: ए राहुल, गप्प बस बघू तू.
5: अग पण रिया, झालंय काय? गच्चीवर पडलीस का पाय घसरून?
3: नाही ग आजी, झाडांना पाणी देऊन झालं की पक्ष्यांसाठी छोट्या भांड्यात पाणी ठेवलं. खाली येत होते तर चुकून एक पायरी सुटली, पुढच्या पायरीवर पाय गेला. तो सावरायला गेले तर एका पायावर भार पडला आणि तो मुरगळला. ग
4: औषध लावू दे ना मला आधी तू.
3: गाजी खूप दुखतय ग.
1: पण रिया, पायरी सुटली कशी? नीट बघून उतरायचं होतं ना, अशी कशी एक पायरी सुटली बरं? मला तरी वाटतंय बहुतेक ना तुला चष्मा लागलेला दिसतोय, डोळे चेक करून घेतलेच पाहिजे बघ आता तुझे.
4: वा वा वा वा, लगेच सुतावरून स्वर्ग गाठायला निघालाय म्हणे चष्मा लागेल. चुकून झाली ती गोष्ट, म्हणून पाय मुरगळला तिचा एवढंच.
1: पण तिने डायरेक्ट उडी मारली ना अगं आई.
5: अगं रश्मी, तो म्हणतोय तर एकदा तपासून घ्या की गळतीचे डोळे.
3: ए आजी, माझा पाय मुरगळलाय, त्याचं दुखणं नीट करा आधी. डोळ्याचं काय काढलं मध्येच? आई ग खूप दुखतय ग.
5: अगं रश्मी, किती सुजलाय ग तिचा पाय.
4: हो ना,
5: एक काम कर बघ, तिला आंबे हळद लाव गरम करून.
1: पण मी काय म्हणतो तुला सांगू का आजी, एकदा ना आपण तिचे डोळे तपासूनच घेऊ बघ.
5: पुन्हा डोळ्यावर आलास का रे तिच्या?
1: आई परवा तू तिला खिचडी करायला सांगितली होती ना.
4: हो.
1: मग तिने काय केलं आठवते त्या दिवशी?
4: हो चांगलंच आठवते, मुगाची डाळ समजून उडदाची डाळ घातली होती खिचडीत.
1: म्हणून तर मी म्हणते डोळे चेक करून घ्या.
3: अग सगळ्यांनी तर खाल्लीस ना ती खिचडी.
4: पण तू उडदाची डाळ घातलीस ना मुगाच्या डाळी ऐवजी.
3: हो ग, पण दोन्ही डाळी सारख्याच दिसतात ना. तरी मला थोडी शंका आली होती की मुगाची डाळ पांढरी का दिसतीये. मग मला वाटलं की तू पावडर वगैरे लावून ठेवली असशील खराब होऊ नये म्हणून.
4: छान,
3: चांगली 3-4 पाण्याने धुवून मगच टाकली मी खिचडीत ती डाळ.
1: तरी पण रंग गेला नसेल ना पांढरा.
5: अग भाई, असं झालं तर तरी मी म्हणत होते खिचडी एवढी चिकट का लागतीये. तुझ्या पुष्पा आजीवरच गेलीस बघ वेंदळेपणाला, तिनं काय तांदळात साखर मिसळून ठेवली आणि तू काय खिचडीत उडदाची डाळ घातलीस.
4: हो बाई, ते

0: तांदळातून साखर मिसळलेली ती वेगळी करता करताना अगदी नाकी नऊ आले होते माझ्या.
1: नऊ कसले, दहा पण आले असतील.
2: आणि अजून वर म्हणते कशी, मला सगळं स्पष्ट दिसत.
1: अगं आजी, त्या दिवशी तर ती मांजराला उशी समजून थोपटत होती माहितीये. आणि विचारलं तर म्हणते कसे माहितीये, ती मांजरच आरामात पडली होती ना उशी सारखी.
2: अरे मोतीबिंदू वाढला होता तिच्या डोळ्यातला, म्हणून तर मग ऑपरेशन केलं ना मागच्या आठवड्यात डोळ्यांचं तिच्या.
0: हा अहो आई, किती खर्च आला हो?

0: तिच्यासारखी.
1: अरे मोती बिंदू वाढला होता तिच्या डोळ्यातला, म्हणून तर मग ऑपरेशन केलं ना मागच्या आठवड्यात डोळ्यांचं तिच्या.
2: अहो आई किती खर्च आला हो?
1: काय काहीतरी 60,000 आला म्हणे.
2: आपल्या पुष्पा मावशींनी तर आरोग्य विमा काढलाय ना, त्यांना तर काहीच खर्च लागला नसेल.
1: तिला नाही आला म्हणे खर्च काही, पण तिची मैत्रीण आहे ना मालती, तिने पण आरोग्य विमा काढला होता. तिच्या ऑपरेशनच्या वेळेस मात्र तिला काय 6,000-1,000 रुपये भरावे लागले.
2: असं कसं काय झालं बरं?
3: अगं आजी, तिला 6,000 रुपये का भरावे लागले माहिती का? कदाचित तिने पॉलिसी काढताना ना 10% कोपेचा ऑप्शन निवडला असेल.
1: म्हणजे काय रे राहुल?
3: अगं कसं आहे ना, कोपे म्हणजे असा प्रकार असतो ना की आपण पॉलिसी काढताना जर कोपे घेतला 10%, 20% समजा, तर समजा जर आपल्याला 50,000 रुपये खर्च आला आणि 10% जर कोपे असेल ना तर 5,000 रुपये आपण द्यायचे.
2: अच्छा
1: अगं बाई, असं पण असतं का?
3: हा, आणि आपल्याला असं वाटतं की मी तर पॉलिसी काढली आणि मी कशाला पैसे भरायचे.
2: बरं
3: ना ग, पॉलिसी काढताना लोक पटकन सहाय्य करून मोकळे होतात, पण आहे ना पॉलिसी काढताना ह्या आधी नीट बघून घेतलं पाहिजे, नाहीतर मग ऐन वेळेस अशी अडचण निर्माण होते.
1: खरं की रे?
4: ए दादुड्या, तू हे काही इन्शुरन्स कौतुक सांगूच नकोस बघ. माझी मैत्रीण आहे ना विभावरी, तिच्या आजोबांनी काढला होता विमा, त्यांनी मोती बिंदूच ऑपरेशन केलं, तर त्यांना सगळे पैसे स्वतःलाच भरावे लागले बघ.
2: अगं बाई,
3: अगं स्वतःलाच कसे काय भरावे लागतील पैसे? त्यांनी पॉलिसी कधी काढली होती बरं?
4: मागच्याच तर वर्षी काढली होती.
3: मग बरोबर आहे ना. अगं आज पॉलिसी काढली लगेच उद्या ऑपरेशनला गेलं असं काही गोष्टींमध्ये नाही करता येत.
4: म्हणजे
3: त्याला आहे ना वेटिंग पिरियड साठी थांबावं लागतं.
2: वेटिंग पिरियड?
3: हा, आणि त्या आजोबांनी वेटिंग पिरियड संपायच्या आताच ऑपरेशन केलं ना.
2: बरं.
3: म्हणजे कसं आहे ना की पॉलिसी काढल्यापासून आहे ना 24 महिन्यांच्या आत मोती बिंदूचं ऑपरेशन जर केलं तर त्याचे पैसे हे आपल्यालाच भरावे लागतात. म्हणजे 24 महिने म्हणजे 2 वर्ष झाले ना. हा, मग 2 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो.
2: मग हे मोती बिंदूलाच असतं का फक्त?
3: नाही, कसं आहे ना काही आजारांसाठी काही काळ थांबावं लागतं, ज्याला आपण स्लो ग्रोईंग डिझीज म्हणतो. म्हणजे जसं की हर्निया झालं, गुडघ्याचे आजार झालं किंवा पाईल्स झालं, तर जे हळूहळू होणारे जे आजार आहेत, मोतीबिंदू काय एका दिवसात नाही ना होत.
2: बरोबर,
3: तो हळूहळू तयार होतो. मग पॉलिसी काढताना जे आहे ना की आपण ते बघणं गरजेचं आहे की वेटिंग पिरियड हा किती महिन्यांचा आहे. 24 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे, तर मग त्या आजार जर हळूहळू होणारे असेल तर मग आपण त्याचं 24 महिन्यांनी ऑपरेशन करावं.
2: अच्छा,
3: म्हणजे या आजोबांना 1 रुपया पण द्यावा लागला नसता कदाचित.
2: बरं. म्हणजे लगेच ऑपरेशनची गरज नसेल असं म्हणू शकतो का आपण?
3: हो बरोबर, आपण ज्या आजारांसाठी काही वेळ थांबू शकतो ना, तर तिथे थांबलं तर मग आपल्याला पैसे भरावे लागत नाही.
2: बरं,
4: म्हणजे विमा कंपनी म्हणते पहिली ओळख वाढू द्या मग मदत करतो.
2: तसंच काही स.
1: अगं रश्मी, आजकालची हॉस्पिटलची पायरी चढली की जे खर्चाला सुरुवात होते ती हॉस्पिटलची बिलं पाहूनच हृदय धडधड करायला लागतं बघ बाई.
2: आई, आणि म्हणूनच मला वाटतं आरोग्य विमा काढला ना तर चांगलंच बरं का.
4: आपल्याला कशाला घ्यायला लागतोय विमा? बाबांच्या कंपनीचा आहे ना ऑलरेडी.
2: आहे की यांच्या कंपनीचा, पण आपला आपला असलेला काही वाईट नाही ना.
3: रिया, तुला सांगू का, आई म्हणती ते अगदी बरोबर आहे बघ. आरोग्य विमा हवाच स्वतःचा, आणि स्वतःचा हवा, कारण कंपनीचे विमा बाबत काय होतं ना की समजा जर कंपनी बदलली तर आधीच्या कंपनीत काम करताना काढलेला विमा कुठल्याही कामाचा राहत नाही, तो संपुष्टात येतो. नवीन कंपनी जॉईन केली की पुन्हा नव्याने विमा काढावा लागतो, म्हणजे मग आपल्याला ती सिनियरिटी मिळत नाही.
1: अरे राहुल, आणि समजा एका कंपनीमध्ये नोकरी संपेपर्यंत म्हणजे आपलं ते रिटायरमेंट पर्यंत काम केलं तर मग काही अडचण येत नसेल ना रे त्यात?
3: हो, अडचण तशी काही येत नाही, पण रिटायरमेंट नंतरच काय.
1: हा,
3: वय वाढलं की वाढत्या वयासोबत आजारपण देखील येतात ना आजी.
1: खरंय रे.
3: आणि तुम्ही एकदा निवृत्त झालात की कंपनीचा विमा बंद, नंतर येणाऱ्या आजारपणाचं काय मग.
1: म्हणजे नोकरी गेली की विमाही म्हणतो मी पण निघालो असं का.
4: ए आजी, पुष्पा

0: आजीचा अनुभव कसा होता ग? आधीच ऑपरेशन म्हटलं की घाबरत होती ती.
1: हो
0: हॉस्पिटल, औषध, इंजेक्शन, सलाईन या सगळ्याच गोष्टीची भीती वाटत होती ना तिला. आणि आता मुख्य म्हणजे येणारा खर्च, त्याच तर फारच टेन्शन तिला.
1: खरंय बघ रिया तुझं, भित्री आधीपासून भित्रीचे बघती. लहानपणी तर लस द्यायला हॉस्पिटल मध्ये नेलं तर त्या डॉक्टरांच्या हातात सुई पहिल्यापासून जो गोंधळ घालायची, बाप रे, अगदी नाकी नऊ यायची बघ आमच्या. तिला आवडता आवडता
0: म्हणजे तिने आताही हॉस्पिटल मध्ये गोंधळ घातला.
1: काय केलं की बाई. पण रिया आता कशी घालेल ग ती एवढ्या मोठ्या वयाला हे असं शोभा देत का बरं? आता काय आलिया भोगासी असावे सादर. पण हो तू म्हणती ते खरंय बर का, तिला पैशाचं टेन्शन आलं असतं. पण तिचा विमा होता ना, त्याच्यामुळे तिला टेन्शनच नव्हतं सध्या.
2: अच्छा.
1: अगं पण एक गंमत झाली बर का.
2: कसली गंमत?
1: अगं हॉस्पिटलमध्ये ना तिला शेअर्ड रूम मिळाली म्हणे. ते एका रूम मध्ये राहतात ना दोन दोन पेशंट असतात तसे.
2: अच्छा.
1: हा तिच्या बाजूच्या बेडवर जी आजी होती ना तिला होती झोपेत घोरायची सवय.
2: अगं बाई
0: अय्या म्हणजे आजीचा अगदी सागर संगीत आराम झाला असेल.
2: कसला आराम, झोपेचं खोबरं नुसतं.
1: खरंय ग.
3: अगं आजी पण तिला सेपरेट रूम नव्हती का मिळाली मग?
1: नाही रे.
3: रूम रेंट लिमिट. अगं तुला सांगू का, रूम रेंट लिमिट आहे ना खूप महत्वाचं असतं बघ.
1: म्हणजे
3: रूम बदलली की बाकीचा खर्चही वाढतो ना.
1: हा हा.
3: मग त्यामुळे पॉलिसी घेतो ना आपण तर रूमची कॅटेगरी पण नीट बघायला हवी आपण.
1: अगो बाई असं पण काही असते काय.
3: हो
1: पण
3: आपण काय करतो, फक्त एजंट देतात तिथे सह्या करून देतो आणि मग नंतर हॉस्पिटलला गेल्यावर कळत रे हे तर नाहीच आपल्याला. मग हे सर्व बघणं आधीच गरजेचं राहत ना.
1: हो
0: दादुड्या तुला बरीच माहिती दिसतीये.
3: अगं राजूचे बाबा आहेत ना ते इन्शुरन्स ऍडवायझर आहेत.
2: अच्छा, तो राजू तुझ्यासोबत बारावीला सोबत होता तो?
3: हा बरोबर बरोबर तोच. त्यांना आलेले अनुभव ना ते कधी कधी आमच्याशी असे शेअर करतात, छान गप्पा मारतात, म्हणून आम्हाला काही गोष्टी कळतात.
2: अच्छा.
3: आणि मग पॉलिसी घेताना टर्म्स अँड कंडिशन्स नीट माहिती करून घेतल्या ना की मग काही अडचण येत नाही. आता पुष्पा आजीला बघ ना, ते तिचं सागर संगीत आराम झालाच ना चांगला.
1: अरे राहुल पण तुझं बरंय बाबा, आता तुझा आरोग्य विमा काढताना तू अगदी विचारपूर्वक काढशील हो ना रे.
3: मला काही गरज आहे त्याची ग? पण मी तर रोज सूर्यनमस्कार करतो, चालतो, व्यायाम करतो, एकदम रिया सारखा असं काही मी चमचमी तेलकट समोसे कचोरी असं कुठं काय खातो तेव्हा ना मी.
2: कधी कधी आठवड्यातून
3: तेवढं चालतं का? पण मी फिट आहे बुवा म्हणजे असं.
2: आणि मित्रांसोबत वाढदिवसाला पार्टी करताना बाकी नाही खात.
1: आता हा बाहेर काय करतो आपल्याला
3: चालतं का? आता ते कसं आहे की सर्वच गोष्टी नाही बंद करते येत ना. तेवढं कसं आहे की राग नको नाही यायला कोणाला पार्टीला गेल्यावर थोडस खाणं तर. पण मी फिट आहे आणि मी माझ्या आरोग्याची पण चांगली काळजी घेतो.
2: बर.
3: आणि मी जर आजारीच पडत नसेल तर हॉस्पिटल मध्ये जायची काय गरज आहे ना मला. मग मी कशाला काढायचं ओगस तो विमा.
1: बघा लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. अरे राहुल आजारपण दुखणं काही सांगून येत काय तुला? भले आम्हाला या सगळ्याची माहिती देत होतास तू की विमा घेताना काय करावं, कशी काळजी घ्यावी, आणि स्वतःसाठी म्हंटल तर गरज नाही असं का म्हणतोस रे?
3: आजी तू म्हणतेस ते ठीक आहे पण अजून माझ वयच काय ना, म्हणजे 40 नंतर दुखणे सुरू होतात ग, तेव्हाच तेव्हा बघू.
0: हो 40 नंतर इन्शुरन्स कंपन्यांना कळणारच आहे की आता राहुलच दुखतय आणि येतील त्याला विमा द्यायला. अरे दुखतय माझा पण पाय खूप दुखतोय.
3: मग बघ पहिलं तुझं दुखणं बघ माझं राहू दे.
2: अरे गमतीचा भाग सोडा, खरंच काय 40 नंतर ते विमा कंपन्या तुला पॉलिसी द्यायला येणार नाहीयेत. पण तुम्हाला आठवतं का रे मागे तुमचे बाबा म्हणाले होते की त्यांच्या ऑफिसमधला तो प्रमोद आहे ना तो फिरायला गेला होता आणि ऍक्सिडेंट झाला बघा त्याचा तेव्हा, त्याला जो खर्च आला तो पूर्ण विमा कंपनीने केला, त्याचा ते विमा होता ना, त्याचं वय तरी काय होतं बरं सांगा बरं.
3: आठवते आठवते. हा
1: पण मी काय म्हणते राहुल,
3: काय
1: कुठली गोष्ट काय सांगून होत नसते रे.
3: ते पण आहे म्हणा.
1: आता या रियाचंच बघ, तिला जर आधीच कळलं असतं की ती पडणार आहे तर ती गेली असती का बरं गच्चीवर पाणी टाकायला?
2: नाही,
1: ते काम तिने तुझ्यासाठी ठेवलं असतं.
3: रोज करतच होतो ना.

0: किंवा तो प्रमोद, त्याला माहिती असतं ऍक्सिडेंट होणार आहे तर तो फिरायला गेला असता का? नाही
1: नाही गेला असता. अगं आजी, त्यात त्यांना कुठे काही खर्च करावा लागला का? पण सगळा खर्च तर विमा कंपनीच केला ना.
2: तेच म्हणतीये मी, त्याचं दुखणं तर त्याला सहन करावं लागलं.
1: ते
2: काही कुणी वाटून घेऊ शकलं का? पण खर्चाचा ताण तर कमी झाला ना त्याचा. बरोबर. राहुल, एकदा तुझा बाबा घरी आला ना की तुझ्या त्या राजूच्या बाबांना बोलावून घे घरी भेटायला. त्याला आपल्याला ते योग्य सल्ला देतील आणि बाबा ठरवतील मग नेमकं काय करायचं ते. हो की
1: नाही?
2: आणि आई, तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे बरं का. हिरवी वाढदिवस, पार्ट्या, यामध्ये ही मुलं किती पैसा खर्च करतात. त्यापेक्षा तोच पैसा आपल्या पुढच्या गरजांसाठी वाचवून ठेवला तर वेळेला कुणाकडे हात पसरायची गरज नाही ना.
0: पटलं रश्मी, तुझं अगदी पटलं बघ मला.
1: बरोबर आहे, तुम्ही सर्व म्हणताय ते. पण आगाई, त्यासाठी मला आधी नोकरीला तर लागू दे ना.
3: हो, मित्रांसोबत पार्ट्या करताना एखाद्या कंपनीचा मॅनेजरच असतो जणू.
2: हो ना, तेव्हा काय नोकरीच्या पैशाची वाट बघतोस का पार्ट्यांसाठी?
1: ए रिया, शांत बस.
3: ए दादुड्या, आई ग, किती जोराने चापट मारली माझ्या पायावर.
2: ए राहुल,
3: किती दुखतोय माझा पाय बघ बर. भविष्याच्या दुखण्याची चिंता काय करताय? माझ्या पायाच्या दुखण्यावर उपाय करा काहीतरी. आधी दुखतोय खूप.
2: अगं हो हो, लावते ना तुला औषध, लावते ना. थांब तू, तू हलू नको बर.
0: अगं रश्मी, तिच्या काय मागे लागलीस? जा आंबे हळद आण गरम करून आणि गरम गरम लेप लाव तिला, म्हणजे पटकन सूज उतरेल तिच्या पायावरची.
2: हो चालेल चालेल. आई, आंबे हळद कोणतं डबे?
0: पिवळी डबी आहे बघ, घे त्याच्यातनं पटकन.
2: तरी तुम्ही व्यवस्थित डबे ठेवता म्हणून सापडतं बरं पटकन ऐनवेळी.
0: म्हणूनच सवय असावी.
3: ए आजी, आधीच एवढी गर्मी आहे आणि त्यात गरम लेप लावणार?
1: अगरिया, कसे माहिती का, लोहे को काटता है लोहा.
0: अग मग तुला बरं नाही व्हायचं का लवकर, म्हणून लावते घरी या.
1: हो हो आजी, चांगला गरमच लेप लावर की एकदम असं गरम गरम चांगले चटके बसू दे बघीला.
2: हो, तिचा चटक्यातून फायदाच होणार आहे बरं का राहुल. हा, तिचा पाय लवकर बरा होईल. पण मला काय वाटतं की तुलाही चटक्यांची गरज आहे.
1: आता मला कशासाठी चटके बरं? मी काय केलं तेव्हा?
0: अरे तुला परिस्थितीच कळत नाही, बाहेर राहून बघ जरा. म्हणजे घरच्यांची, घरच्या अन्नाची आणि प्रत्येकच गोष्टीची किंमत कळेल तुला राहुल. आणि त्यातूनच तुझं भविष्य सुरक्षित करायला तू शिकशील की नाही.
2: खरंय आई, मग वेळ आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा वेळेच्या आधीच नियोजन केलेलं केव्हाही चांगलं. आता नाही का तुम्ही आंबे हळद व्यवस्थित ठेवली होती म्हणून मला पटकन सापडली ती.
0: मग
1: म्हणजे आई आणि आजी तुम्हा दोघींना असं म्हणायचंय का की कल करे सो आज कर,
2: आज करे सो अब,
3: पल में परले होएगी
4: फिर करेगा कब.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड.
0: करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं,
0: हलकं फुलकं.
5: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 10 ऐकलात. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, तर सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर, नयन पवार, संकल्पना आणि सादर करते नयन पवार.

0: मैत्रिणींनी सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. मैत्रिणींनो आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची. मैत्रिणींनो सध्या आपण कडक उन्हाळ्याला सामोरं जातोय, या दिवसांमध्ये तशी भूकही थोडी मंदावलेली असते, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही, काहीतरी हलकं पण पोटभरीचा पौष्टिक आहार आपल्याला हवा असतो. तर अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय, ती म्हणजे मूग स्प्राउट्स चाट. याचं साहित्य आहे मोड आलेले मूग, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू. यामध्ये आपण मूग कच्चेही घेऊ शकतो किंवा हलकंसं वाफवूनही घेऊ शकतो. मग बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून वरती कोथिंबीर, लिंबू आणि चवीपुरतं मीठ टाकून सर्व्ह करायचं. आणि बरं का मैत्रिणींनो, यात प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. मैत्रिणींनो आता ऐकूया समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमात आपण महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि त्यातून उभं राहण्यासाठी काम करणाऱ्या समाजसेविका अनिता बोर्डे यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याविषयी. अनिताताई, तुम्ही वनिता मंडळ कार्यक्रमात आलात, याच्यासाठी मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार ताई.
0: अनिता ताई, आपण जवळजवळ 16-17 वर्षापासून या कामामध्ये व्यस्त आहात आणि हे काम तुम्ही करतात, तुमच्या सगळ्या कामाविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहेच, पण तत्पूर्वी आम्हाला हे सांगा की तुमची ही सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली?
1: मला महिलांसोबत काम करायला सुरुवातीपासून आवडतं आणि ही आवडच मला ह्या कामामध्ये घेऊन आली आहे की महिलांना जाणून घेणं. आपण एक समाजाचं देणं म्हणून लागतो. मी ह्याच परिस्थितीने गरिबीमधनच मी पण वरती आली, त्यामुळे मला महिलांना जाणून घ्यायला, महिलांची मदत करायला, त्यांना रोजगारामध्ये आणायला पहिल्यापासूनच आवडतं.
0: छान. अनिताताई, महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी आणि कोणाकडून मिळाली?
1: महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा मला माझ्या मोठ्या ताईकडनं मिळाली ताई, कारण मी आई आणि ताईंना खूप जवळून पाहिले परिस्थितीशी जगताना आणि परिस्थितीशी सोबत झगडून त्यांनी त्यांच्या पायावर कसं उभं राहिलेत. तर त्यामुळं माझी आई आणि माझी ताई ह्या दोघी माझ्या या कामाच्या प्रेरणास्थान आहेत. म्हणजे कसं असतं, माझी आई निरक्षर होती ताई, आई माझी अडाणी होती, पण माझ्या आईला शिक्षणाचं खूप महत्त्व होतं, आईनंतर ताईला पण. आणि माझ्या ताईंनी मला खरं ह्या शिक्षण म्हणजे डिग्री किती

0: गरजेची असते किंवा शिक्षण किती महत्वाचं असतं.
1: बरोबर.
0: आणि नेहमी असं म्हणतात ना, बाबासाहेब म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. माझं लग्न झाल्यानंतर 8 वर्षांनी मी MSW केलं.
1: अच्छा.
0: आणि 8 वर्षाच्या नंतर मग मी शिक्षणाच्या ओघामध्ये पुन्हा आले. त्यानंतर मी काउन्सिलिंग केलं. त्यानंतर मी वुमन स्टडीमध्ये MA सुद्धा केलं. आणि मला महिलांसोबत आवड असल्यामुळं मी ह्या क्षेत्रामध्ये जे टिकून आहे आणि ते सगळं शिकत शिकत गेल्यामुळं पण मला त्यांना जाणून घेण्याची संधी मिळत गेली.
1: वा, म्हणजे अगदी तुमच्या मनासारखं काम तुम्हाला मिळालं आहे आणि तुम्ही ते इतकं छान करतायत, खरं म्हणजे कौतुक आहे तुमचं. आणि तर ताई, आम्हाला हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे की नेमक्या कुठल्या प्रकारच्या महिलांसोबत तुम्ही हे काम करतात, तुमचं काम आहे.
0: ताई, मी जे काम करते जे दुर्बल घटकात, म्हणजे स्लम एरिया जे आहेत, झोपडपट्टी एरियामधल्या ज्या महिला आहेत किंवा खूप म्हणतो ना अपमानाने थकलेल्या, ज्यांना वाटतं की आपल्यासमोर आता कोणताच पर्याय राहिलेला नाही, आणि ज्यांना खरोखर मदतीची अपेक्षा असते किंवा हिंमत कसलेल्या ज्या महिला असतात, या महिलांसोबतच मी माझं काम सुरुवातीपासून उभं केलं आहे. म्हणजे जे स्लम एरिया असतील, या स्लम एरियामध्ये जाऊन कुटुंबासोबत संपर्क करून त्या महिलांना मी एकत्र करत असते.
1: आणि तर ताई, तुम्ही गेल्या 16-17 वर्षापासून या कार्यामध्ये आहात, तुम्ही समाजसेवा करतायत, तर आज महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत, तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे जे अत्याचार किंवा त्यांच्यावर होणारे अन्याय हे जास्त स्वरूपात दिसून येतात?
0: आता समाजामध्ये वाढलेल्या ज्या घटनांचं प्रमाण मॅडम आपण पाहतो की जे म्हणजे बलात्कार वगैरे जे आहेत, महिला घरातून बाहेर पडल्यानंतर ती बिलकुलच म्हणजे सुरक्षित नाही. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा बघतो की जोपर्यंत गावामध्ये शिक्षण आहे तोपर्यंत पालक त्यांना शिकवायला तयार आहेत. परंतु आत्ता ह्या ज्या वाढत्या घटनांचं प्रमाण आहे, तर ह्या प्रमाणांचा इतका प्रभाव मन की असर मन महिलांच्या मनावर झालाय की त्यांना मुलींना शिक्षणात आणताना सुद्धा भीती वाटते. तर ग्रामीण भागात जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप गावांमध्ये जाते तेव्हा पाहते की 7वीपर्यंत शिक्षण आहे आणि 7वीच्या नंतर बाहेर टाकायचं, तर मग आपण विचारतो की ताई मुलीच्या पुढच्या शिक्षणाचं काय, तर त्या म्हणतात ताई बाहेर टाकणं किती म्हणजे आता आमच्यासाठी जबाबदारीचं काम आहे. तर त्या खरोखर मनातून घाबरतात, पण मुलगी शिकली पाहिजे याचं पण महत्व त्यांना आहे की जे आईने भोगलं ते मुलीच्या नशिबी येऊ नये. म्हणून तिला वाटतं की माझी मुलगी शिकली पाहिजे, तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे, जे माझ्या वाट्याला आलं तिच्या वाट्याला येऊ नये. पण ह्या समाजातील आता आपण ज्या पाहतोय जे वाढलेलं अत्याचाराचं प्रमाण आहे, याला सगळेच घाबरतात.
1: अगदी अगदी. आणि तर ताई, घरगुती हिंसाचारच्या या घटना आहेत त्या कितपत गंभीर आहेत आणि तुम्हाला त्याचं गांभीर्य कसं त्याचं जाणवतं?
0: घरगुती हिंसाचारामध्ये कसं होतं ताई की महिलांना आपल्या स्वतःसाठी आवाज उठवणं हे गरजेचं आहे आणि आपण त्यावर बोलू शकतो किंवा आपल्याला जे त्रास होतोय तो आपण कुठेतरी मांडू शकतो याची खरी भीती वाटते आणि त्या सांगत नाहीत. म्हणजे कसं, म्हणजे जुनी म्हण आहे ना की घरातली गोष्ट घरातच ठेवायची, म्हणजे बुमऱ्याच्या बाहेर गेलं तर ते वाढत जातं किंवा लोक नाव ठेवतील, या भीतीमुळे सुद्धा कौटुंबिक हिंसाचार जे आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. परंतु त्याच्यावर आवाज, म्हणजे महिला बोलत नाहीत असं दिलखुलासपणे आपण म्हणतो की नाही, एखादी जसं आपण एखादी चर्चा करताना बोलतो तसं ह्या महिला बोलताना दिसत नाही. मग हे जेव्हा खूप जास्त होतं तेव्हा हे बाहेर निघतं.
1: जेव्हा अतिप्रमाणामध्ये
0: त्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना वाटतं की नाही आता हे माझ्याच्याने होणार नाही, त्यावेळेस त्या कुठंतरी चर्चा करतात, कुणाजवळ तरी बोलतात. म्हणजे आता आपण असं म्हणतो की महिला खूप शिकल्यात सवरल्यात आणि त्या आता स्वतःसाठी लढतायत, स्वतः त्या सहन म्हणजे पाहिजे तितकं नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांची प्रगती झाली असं आपण ऐकतो. पण खरं आजही ते हे करायला पाहिजे की ग्रामीण भागात म्हणा शहरी भागात म्हणा, खरंच महिला इतक्या स्पष्टपणे बोलतात का आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात?
1: अगदी अगदी बरोबर. मग आणि तिथे मानसिक छळ आणि शारीरिक छळ, या दोन्ही छळांना महिलांना सामोरं जावं लागतं, तर त्यापैकी म्हणजे अधिक त्रास या दोन्ही छळांपैकी सगळ्यात जास्त त्रास महिलांना कुठल्या छळाचा होतो?
0: मानसिक त्रासाचा. कारण मानसिक त्रास कसा आहे मॅडम, ती सहन करते पण ती दिसत नाही. तिचा निर्णय जो आहे की मी तुम्हाला महिला म्हटलं की निर्णयामध्ये तिचं स्थान किती महत्वाचं, माहेरी जायचं जरी असेल तरी तिचा स्वतःचा निर्णय नसतो. तिच्या घरी तिच्या आई वडिलांनी तिला भेटायला यावं आणि तिने तिच्या घरी माहेरचे लोक आल्यानंतर तिने त्यांचं थोडंसं जर काही खाणं पिणं केलं किंवा घरामध्ये त्यांचं थोडंसं पाहुणचार केला तर तो सुद्धा त्या घरच्या लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे ती असं स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. दिवस रात्र ती जरी त्या घरासाठी झटत असेल, काम करत असेल, म्हणजे ती घरचं करून

0: बाहेर मोलमजुरी करून जरी कुटुंब चालवत असेल तरी त्या मोलमजुरीतून येणारा जो पैसा आहे त्या पैशावर सुद्धा तिचा अधिकार नाही. म्हणजे जर तिने आठवड्याला 1000 रुपये कमवले तर तिला 1000 रुपयाचे 1000 रुपये तिच्या घरच्यांच्या हातात द्यावं लागतं. कारण म्हणजे ती कमवतीये, कष्ट तिचे आहेत, शारीरिक श्रम तिचे आहेत, पण तिचा त्या संपत्तीवर मन किंवा त्या पैशावर मन अधिकार राहत नाही. तिला स्वतःसाठी जरी एखादी वस्तू घ्यायची असेल तरी तिला विचारावं लागतं आणि त्यातनंही तिला मोजून दिलं जातं. जर तिने 100 रुपये मागितले तर त्याच्यात मोठ्या मुश्किलीने तिच्या हातामध्ये 50 रुपये येतील अशी आपण अपेक्षा ठेवायची. आणि हीच परिस्थिती आजही ग्रामीण भागामध्ये आहे. जरी तिला वाटत असेल आता आपण बघतो की नाही आता परिस्थिती बदलली आहे, महिला आता स्वतःसाठी सगळं करतायत, त्यांना इतकं म्हणजे पारंपरिक जे बंधन होते त्यातनं ती बाहेर पडली आहे, ती आता इतकं सगळं सहन करू शकत नाही, पण आजही महिला जरी तुम्हाला वाटत असेल की त्यांच्याकडं त्यांच्या खर्चापुरते पैसे आले असतात तर त्याचा विचार करा की ते पैसे त्यांच्याकडे कसे आलेत. त्या जर शेतात कामाला जर गेल्या तर त्या अधिकची जी मजुरी करतात ती मजुरी स्वतःसाठी लावून ठेवतात की कधी मला माहेरी जायची गरज पडली, मला स्वतःसाठी काही घ्यायचं गरज पडलं तर माझ्या पदराला माझ्या हक्काचे पैसे असावात, जे मला माझ्या घरच्यांकडनं मागितले तर मी मागितले तेवढे मला मिळणार नाही हे त्यांना माहीत असतं. म्हणून त्यांनी जे साचवलेले मागे टाकलेले पैसे असतात ना त्या पैशाचा ते वापर करतात. म्हणजे संपत्तीमध्ये म्हण किंवा त्यांच्या मजुरीच्या पैशामध्ये म्हण किंवा त्यांचं कोणतंही आर्थिक उलाढाल असेल तर ते अजूनही तितक्या स्वतंत्र आणि स्वावलंबी नाहीत. हा एक मानसिक त्रासाचाच भाग आहे की म्हणजे का तिने, कारण रक्त तर ती तिचं जाळतीये. जर ती 10 वाजता शेतामध्ये कामाला जाते, 6 वाजेपर्यंत काम करते तर तिने तिच्या रक्ताच पाणी केले तर त्या पैशावर तिचा हक्क असायला पाहिजे.
1: बरोबर
0: नाही मिळत तसं तिच्या कुटुंबामध्ये आणि घरामध्ये आल्या नंतर पण सगळे काम तिच्यावर करणं, तिला हातभार न लावणं, तू आहे तर तूच कर, मुलांचं तूच कर, घरचं तूच कर, दारचं तूच कर, तर तिची घुसमट होते आणि ही घुसमट ती सांगू शकत नाही आणि न सांगितल्यामुळे हा जो तिचा मानसिक जो हे असतं धक्का असतो म्हणून की सहन न करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर म्हणून मग ते काहीतरी चुकीचं. आपण म्हणतो की नाही घटना घडल्यानंतर आपण फक्त हळहळ व्यक्त करतो की असं का झालं, पण त्याच्या मागे तिने भोगलेलं खूप जास्त असतं.
1: आणि आता जे तुम्ही सांगितले याच्या व्यतिरिक्त ही काही काही ठिकाणी मारहाणही होते त्या स्त्रीला, तिला वाईट बोललं जात, अजूनही काही ठिकाणी महिलांसोबत अशा घटना घडतात.
0: हो याचं प्रमाण पण आहेच की मॅडम, आपण म्हणतो जसं आता शारीरिक आणि मानसिक म्हटलं तर शारीरिक त्रास सहन करणारे पण बायका कमी नाहीयेत. आजही ह्या ज्या घरामध्ये व्यसनाधीनच त्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्या घरामध्ये तर खूप अवघड परिस्थिती. म्हणजे बाईला नवऱ्याचं व्यसन सहन करणं म्हणजे त्याची तर फक्त दारूचं व्यसन होतं पण त्याचं म्हणजे संसार चालवणं हे तिच्यासाठी तारीवरची कसरत असते. म्हणजे इकडे नवऱ्याचं व्यसन सहन करायचं असतं आणि इकडे मुलांचं पालन पोषण, कुटुंबात काय लागतं काय नाही लागतं याची यांना जाणीव नसते
1: तिला सगळं.
0: म्हणजे तिला इतकं सहन करावं लागतं की तिचं आपण शब्दात पण नाही सांगू शकत, कारण तिचं जगणं इतकं वाईट असतं मॅडम. खूप म्हणजे ती कधी कधी चर्चा करताना जाणवत आता तर असे आहेत ना, माणसांचं फक्त व्यसन होतं पण तिचं जगणं टांगणीला लागतं मॅडम,
1: कठीण होऊन जात. आणि त्याताई जसं आता तुम्ही या सगळ्या घटना सांगितल्यात की मानसिक त्रासातून तिला जास्त सामोरं जावं लागतं मानसिक छळातून, तर अशा पीडित महिलांना समाजाकडून अपेक्षित असा आधार मिळतो का हो? जसं आता तुम्ही इतक्या वर्षापासून बघतायत या सगळ्यामध्ये काम करतायत तुम्ही,
0: आपण म्हणतो ना मॅडम की समाजाकडनं आधार मिळतो का, तर समाजामध्ये सगळेच लोक वाईट आहेत असं पण नाही आणि सगळेच लोक चांगले आहेत असे पण नाही. त्याच्यामुळे कधी आपल्या ह्या विचारावर आधारित असतं. कधी कधी यांना समजून घेणारे पण मिळतात आणि कधी कधी यांना आणखी म्हणतो ना की धक्का देऊन खोलात कसे जातील, यांचं खच्चीकरण कसं होईल, यांचं जगणं आणखी कसं म्हणजे हे होऊन जाईल, तसं तसेही प्रयत्न करणारे खूप लोक असतात. तिचं जगणं म्हणजे अवघड केलं जातं. तिला कुठं म्हणजे समाजात कसं राहायचं, बाहेर पडल्यानंतर तिला त्रास, घरात राहिल्यानंतर मुलांचं म्हणजे टोचून बोलणं असेल, बाहेर पडल्यानंतर लोकांचं टॉट मारणं, मग ती घाबरते ना या सगळ्या परिस्थितीला. सामना करणं अवघड असतं तिच्यासाठी.
1: अगदी अगदी. मग अशा ज्या पीडित महिला असतात ज्यांना शारीरिक आणि मानसिक छळातून त्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींपासून, तर मग अशा महिला ज्या आहेत तर त्या तक्रार करण्यास घाबरतात का, त्यांचं प्रमाण कसं आहे आणि किती आहे?
0: याचं प्रमाण कमी आहे मॅडम. म्हणजे याचं प्रमाण कसं आहे की याच्यामध्ये कसं होतं की महिलांना आपल्या कुटुंबाची जे आपण म्हणतो का ना इज्जत खूप प्यारी असते, किंवा आपल्या लोकांचा सन्मान करणं, आपली घरातली गोष्ट बाहेर न जाऊ देणं, या भीतीपोटी पण त्याच होणारा अन्याय शांतपणे सहन करतात आणि तक्रार करायला घाबरतात. त्यांना असं म्हणते जुनी म्हणे की कोर्टाची पायरी आपण चढायची नसते. त्याच्यामुळे ह्या शक्यतो कोर्टापर्यंत म्हण

0: पोलीस स्टेशनची पायरी म्हण, ह्या चढायला घाबरतात की त्या माहितीचा त्यांना अभाव असतो. तिथे गेल्यावर लोक आपलं ऐकतील का, किंवा आपल्याला लोकांनी जर तिथे जायला पाहिलं तर ही कशासाठी गेलती, कुणाची कंप्लेंट करायला गेलती, किंवा मी जर तक्रार केली त्याच्यानंतर मला कुटुंबातल्या लोकांचा किती त्रास होईल, पुन्हा यांना माहीत झाल्यानंतर मग माझं काय, हे भीतीपोटी पण महिला तक्रार करत नाहीत, सहन करतात.
1: मग आणि तिथे ग्रामीण भागातील ज्या महिलांच्या समस्या आहेत त्या शहरी भागातल्या महिलांपेक्षा अशा वेगळ्या वाटतात का तुम्हाला? तुम्ही दोन्हीकडे काम करतायत, तुम्ही ग्रामीण भागामध्ये पण काम करतायत आणि शहरी भागातही काम करतायत, दोन्ही भागातल्या महिलांना तुम्ही जवळून बघितले आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत, तर तुम्हाला काय अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा?
0: ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या महिला समस्या महिलांच्या सारख्याच असतात मॅडम. फक्त ग्रामीण भागामध्ये कसं की महिला समाजाचा जो आहे की नाही ते खूप म्हणजे घरातून बाहेर पडताना पण खूप विचार करतात. खूप विचार करतात की जसं आता तिला वाटलं की मला माझ्या मनातली गोष्ट तू म्हणजे एक मैत्रिणीला सांगायची, जसं आज मी तुम आपण चर्चा करतो तर तिला जर वाटलं की सांगायचं तर ती त्याचा विचार 100 वेळेस करते की सांगू की नको, मी जर सांगितलं तर गावात चर्चा होईल का, मग त्याच्यामुळे ती शक्यतो ते टाळते. शहरी भागामध्ये पण तसंच आहे की शहरामध्ये कसं आपलं घर बंद केलं की बाजूच्या घरात काय चाललं आपल्याला कळत नाही, त्यामुळे तिची तिथं पण घुसमटच असते, ती तिथं पण कुणाला असं मोकळेपणाने बोलू शकत नाही, म्हणजे तिला इथेही सहन करावं लागतं आणि शहरीमध्ये सहनच करावं लागतं. आणि ज्या समस्वतासाठी लढायची तयारी ठेवतात मग त्यांना समाज म्हणून समाज पण नाव ठेवतो. आता ग्रामीणमध्ये तर मी एकल महिलांसोबत काम करते म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं जिथं जिथं मला एकल महिला दिसतात मला वाटतं की त्यांच्यासोबत आपण बोललं पाहिजे, त्यांना जाणून घेतलं पाहिजे. पण त्यावेळेस त्यांना परपुरुषाशी बोललं किंवा संपर्क जरी आला तरी नाव ठेवलं जातं.
1: बरं,
0: मग त्या नाव ठेवण्याला इतकं घाबरतात की त्यांना असं वाटतं नको जग नाव ठेवलं ना. म्हणजे त्यांच्या शेतात जरी एखादा आता समज घरचे गेल्यानंतर शेतीची कामं करावंच लागतं शेतकरी असेल तर, फवारणी करणे, नांगरट करणे, समज हे जे जड काम आहेत हे जड कामं महिला तर काही करू शकत नाही. ह्या जड कामासाठी जर त्यांनी कुणाला बोलवलं तर त्यांना तिथं सुद्धा नाव ठेवलं जातं. म्हणजे ती जर पोर म्हणजे एखाद्या माणसाशी बोलली तर नाही तिचं आणि त्याचं काहीतरी, त्याच्यामुळे मला
1: लांछन
0: लावलं, हा लांछन लावलं जातं की हे असू का. मग त्याच्यामुळे ती म्हणते नको मॅडम याच्यापासून दूर राहिलेलंच बरं, घाबरतात. शेतीसाठी सुद्धा त्यांना अशा अडचण येतात मॅडम.
1: आणि ते ताई जसं आता तुम्ही एवढं सगळं बघतायत महिलांसोबत काम करताय तर आर्थिकदृष्ट्या ज्या सक्षम नसल्यामुळे महिलांना आणखीन अडचणींना सामोरं जावं लागतं असं काही तुम्हाला अनुभव आहे का?
0: आहे मॅडम. म्हणजे आपण जसं सक्षमीकरणावर बोलतोय की नाही सगळे जण जिकडे बघा तिकडे म्हणतात मग काय काम करतो महिला सक्षमीकरणाचं काम करतोय, पण महिला खरोखर सक्षम तेव्हाच होईल जेव्हा तिचे हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील.
1: अगदी
0: जोपर्यंत दुसऱ्यांवर डिपेंड आहे म्हणजे तिचा म्हणजे ती नवऱ्यावर असू दे मुलावर असू दे किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर आर्थिकरित्या जोपर्यंत अवलंबून आहे तोपर्यंत ती सक्षम होऊ शकत नाही. कारण पाहिलंय की माहेरी जाताना 100 रुपये सुद्धा तिला नवऱ्याला मागावे लागतात. आपण जर आपल्या घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला वाटतं की नेहमी माहेरच्या पोरांसाठी माहेरच्या म्हणजे माझ्या 4 पैशाच जर काही खायला घेऊन जायचं तर तिच्याकडे तो एक्स्ट्राचा पैसा सुद्धा नसतो. तडजोड जी म्हणतो की नाही आपण ती तिला संसारात पण करावं लागते आणि अशा अशा वेळी पण करावं लागते. तर त्याच्यामुळे ती जेव्हा तिच्या हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील तेव्हा ती खरोखर निर्णयाने पण स्वतंत्र होईल आणि खरी सक्षम झाला असं आपण म्हणू शकतो.
1: अगदी अगदी. मग आणि ताई तुम्ही एवढं सगळं करतायत महिलांच्या समस्या वगैरे जाणून घेतायत तर मग अशा महिलांना जर गरज पडलीस तर मग त्यांना कायदेशीर मदत म्हणा किंवा त्यांना समुपदेशनाची आवश्यकता असते तर मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कायदेशीर मदत आणि समुपदेशन कशा प्रकारे करतात या सगळ्या गोष्टींची त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीची?
0: ते जेव्हा म्हणजे माझ्या संपर्कात अशा काही महिला येतात की मला वाटतं की यांना खरंच आपल्या म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे किंवा यांना आपल्याला कायदेविषयक माहिती देण्याची गरज आहे. कारण कसं असतं इतके सगळे कायदे आहेत महिलांसाठी पण त्या कायद्यांचा महिलांना माहितीचा अभाव आहे. तर अशा वेळेस आपण जर त्यांना सांगितलं की ताई तू ह्या पद्धतीने जा तर ती जाते. आणि तिला समजून जर सांगितलं की कसं कसं असतं म्हणजे महिलांना कायद्याची भीती आहे किंवा तिथे गेल्यावर मला खरोखर तशा पद्धतीने सपोर्ट मिळेल का, माझं कोणी ऐकून घेतील का, तर हे जेव्हा तिला वाटतं ना की ती स्वतः स्वतः विचार करते होऊ शकतं का. त्याच्यामुळे ती विचार करून एकतर बाहेर पडत नाही आणि बाहेर पडली तर तिला माहितीच्या म्हणजे अभाव नडतो. तर अशा महिलांसाठी मी काय करते की जिला वाटतं की ताई मला ह्या परिस्थितीनं बाहेर निघायचं आहे, आता मुलांचं शिक्षण असेल किंवा आता मी जसं म्हटलं तुम्हाला की एकल महिला आहेत, एकल महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत बऱ्याच महिलांच्या घरचे फाशी घेऊन एक्सपायर झालेत, कुणाच्या अपघाती निधन आहेत, तर ह्या सगळ्या महिलांनी काय केलं

0: म्हटलं की त्यांचा संपत्तीतला हिस्सा असेल किंवा त्यांना कुटुंबातलं त्यांचं मदत असेल किंवा कुटुंबाचा जो आधार असो तो मिळत नाही वेळेवर, मग अशा महिलांनी काय करायचं? कारण त्यांची तर खूप परवड होऊन जाते ना मॅडम, धावपळ होते ना, मुलगा म्हणजे घरातून एकतर बाहेर पडता येत नाही, मुलं लहान लहान असतात, तर अशा वेळेस मी त्यांना कायद्याची माहिती देते, वकिलांशी त्यांचा संपर्क करून देते.
1: महिलांसाठी उपलब्ध हेल्पलाईन आहेत ज्या शासनातर्फे पोलीस प्रशासनातर्फे राबवले जातात आणि ते महिलांसाठीच आहेत. अशा हेल्पलाईन आणि शासकीय योजना जर आपल्या मैत्रिणींना सांगता आल्या
0: याच्यामध्ये मॅडम, जसं तुम्ही म्हटलं की जे योजना आहेत जसं 112 झालं, दामिनी पथक झालं, महिलांना कसं बाहेर निघायची भीती वाटते, त्यांना वाटतं मी हे बाहेर नेऊ शकत नाही, पण त्यांना हे जर समजून सांगितलं ना की तुम्ही बाहेर न जाता तुम्ही जर मदत यांना मागितली, 112 जर फोन लावला तर 10 मिनिटात ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. दामिनी पथकची जर तुमच्याकडे पुरेपूर माहिती असेल आणि तुम्हाला गरज पडली तर तुम्हाला दामिनी पथक पर्यंत जायची गरज नाही, दामिनी पथक स्वतः तुमच्यापर्यंत येतं. तर अशी माहिती त्यांच्यापर्यंत मी अशा सत्र जेव्हा कार्यक्रम वगैरे अरेंज करते तेव्हा पोहोचवत असते, आणि ज्यांना गरज पडली, ज्यांचा मला कॉल आला किंवा माहिती लागली तर त्यांना मी ही देते.
1: कुठलेही किंतु परंतु न बाळगता कधीही 24 तास ते आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत, त्यांची मदत आपण मिळवू शकतो. आणि तिथेही तुम्ही अनेक महिलांसोबत काम केलेलं आहेत, अनेक महिलांच्या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत, तर या सगळ्या गोष्टी करताना कुटुंबाची भूमिका महिलांच्या पुनर्वसनात किती महत्वाची आहे, तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये?
0: म्हणजे महिलेच्या पुनर्वसनामध्ये कुटुंबाची भूमिका खरोखर खूप महत्वाची आहे. कारण कसं असतं, कुटुंब म्हणून आपण जेव्हा त्याच्या पाठीमागे उभा असतो तेव्हा ती प्रत्येक संकट सहजपणे पार करू शकते, पण जेव्हा कुटुंब म्हणून आपण जर तिला मागे ओढत असेल तर तिला बाकी लोकांनी किती सपोर्ट केला तर ती पुढे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे कुटुंबानेच तिला मदत करायला पाहिजे. कारण तिच्यावर कसं कधी शिक्षण म्हण, तिचा रोजगार म्हण किंवा तिचा मानसिक आधार म्हण, ह्या सगळ्या वेळी तिच्या पाठीमागे तिचं कुटुंब असायला हवं.
1: अगदी अगदी.
0: कारण मुलं ही तिची जबाबदारी असते. एक तर आपण आता समज घरचे असताना तिला तेवढी गरज जर बाहेर पडली नाही तर ती मुलं सांभाळते, मुलांचं पालन पोषण करते, त्यांचं शिक्षण करते, त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकते, पण जेव्हा तिला आई आणि वडील दोघांची भूमिका पार पाडायची असते तर त्यावेळेस ती तिची जीव ओढताना होते ती खूप अवघड असते. तर अशा वेळेस जर कुटुंब तिच्या पाठीमागे उभं राहिलं, कुटुंबाने जर तिच्या मुलांची जरी जबाबदारी स्वीकारली तर ती बाहेरचं काम
1: सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी सांभाळली,
0: हा तिच्या मुलांचं सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी घेतली तर ती बाहेरचं काम करून घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करणं, पुन्हा घराची जबाबदारी घेणं हे सगळं सहजपणे करते,
1: अगदी
0: आनंदाने करते. पण जर तिचा मुलगा जर आता समज ती बाहेर कामाला गेली, घरी मूल सोडून गेली, तर मुलांना त्यांचं खाणं पिणं, त्यांच्याकडे तिचं अर्ध लक्ष लागलेलं असतं, ती पूर्ण नाही करू शकत अशा वेळेस, आणि मग तिची मानसिक खच्चीकरण खूप जास्त होतं.
1: अगदी अगदी. आणि तर ताई, तुमचा इतका मोठा समाजसेवेचा अनुभव आहे, तुम्ही त्यांच्या सामाजिक समस्यातून सोडवलेलं आहे, पण इतकं काम करत असताना तुम्हाला अनुभव तो खूप आहेत, पण एखादा हृदयस्पर्शी अनुभव जो तुमच्या अजूनही असं म्हणजे काळजाला भिडलेला असा अनुभव, एखाद्या महिलेसोबत घडलेली घटना?
0: नक्की ताई, हे काम करताना कसं होतं की गावातील प्रत्येक घरासोबत संबंध आहे. कारण आपण जोपर्यंत गावात काम करताना त्यांच्या चुलीपर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत आपण त्यांना आपले वाटत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने काम उभं करू शकणार नाही. त्यामुळे माझा संपर्क सगळ्यांसोबत असतो, पण मला भावलेली आणि माझ्या मनाला लागलेली जी तुम्ही म्हटले की नाही एखादी हे सांगा, एक किस्सा सांगेल तुम्हाला की जे आपण म्हणतो ना हुशार मुली गेल्यात कुठं, बरोबर ना, पण ह्या हुशार मुली खरोखर कुठं जातात की ज्या ग्रामीण भागातले आई वडील शिक्षण म्हणू नको किंवा परिस्थिती म्हणा अशा अभावी मुलींचं लग्न करतात, आणि हे लग्न केल्यानंतर त्यांना अपेक्षा असते की मुलगी आपली जबाबदारी संपल्याने ती तिच्या घरी खूप सुखात राहते. अशीच एक ताई मला भेटलेली आहे आणि सुख तिच्यापासून मला वाटतं कोसं दूर होतं. आणि तिने लग्न केल्यानंतर तिची जी परिस्थिती होती ती खूप वाईट, म्हणजे लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर आई वडिलांनी तिच्या घरी तिला भेटायला येणं हे सुद्धा तिच्यासाठी दुर्मिळ झालेलं होतं. तिने पण माहेरी यायचं नाही आणि माहेरच्यांनी पण सासरी यायचं नाही, आणि सासरी गेल्यानंतर तिच्या घरी हॉटेल होतं आणि हॉटेलवरती ती म्हणतो ना आपण बिनपगार आणि फुलाधिकारी अशी गोष्ट होती तिची, म्हणजे न पैसे देता भेटलेली मोलकरीन अशी तिची अवस्था. सकाळी 4 कामाला लागायचं, संध्याकाळी 12:30 सगळं आवरूपर्यंत सगळ्यांचं करायचं, आणि एवढं सगळं करूनही समाधान कोणाचंच व्हायचं नाही. आणि त्याच्यामध्ये पण तिला घरच्यांचा त्रास सहन करत करत हे सगळं करायचं, तिचं कवळं होय, त्याच्यामुळं

0: कुटुंबातील प्रत्येकाला सांभाळायचं कसं ही पण तिच्यासाठी मोठी तारेवरची कसरत होती. मग तिने हे सगळं करत करत गेली. पण जेव्हा तिला तिच्या म्हणजे आपण म्हणतो ना का कौटुंबिक हिंसाचार आणि कौटुंबिक अत्याचार हे चार भिंतीच्या आत आपल्याला बाहेरच्यांना दिसत नाही. तिच्या घरच्यांनी ताई तिला एकदा मारलं. आणि हॉटेल होतं ना, हॉटेलमध्ये तो जो आपला झारा असतो त्या झाऱ्याने तिला मारलं होतं.
1: बापरे.
0: आणि झाऱ्याने मारलं आणि तेवढ्या वेळामध्ये तिच्या डोक्यात मारलं. तिच्या डोक्यामधली जी म्हणजे डोळ्याची नस असते त्या नसेला कुठं माहित नाही मार लागला. पण तिच्या डोळ्यात एकदम तिरळेपणा आला आणि ती बेशुद्ध पडली. तर ती बेशुद्ध पडल्यानंतर ती जेव्हा तिला थोड्या वेळानंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला वाटलं की मी आता जर राहिले तर मी म्हणजे नाही ठेवणार हे लोक मला आणखी मारतील किंवा माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. म्हणून तिने त्या भिंतीवर उडी घेऊन पळ काढला. आणि पळ काढून ती म्हणजे माहेरच्या रस्त्याने कसं जात येईल यासाठी गेली. बसमध्ये बसताना पण सीटच्या खाली बसली लपून, कारण पैसे वगैरे काही नाही, पायात चप्पल नाही आहे. त्या परिस्थितीत पळाली घरातनं. सगळ्याच जिवंत मनाची माणसं पण या जगामध्ये आहेत. कंडक्टरने जेव्हा तिला तिकीट विचारलं तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं. पण बाजूच्या जे काका होते त्यांनी तिचं तिकीट भरलं, तिला ज्या स्टेशनपर्यंत जायचं तिथपर्यंत आणून सोडलं. तेव्हा ती सांगते की ताई मला तिथून घरी जावं वाटत नव्हतं, कारण मला वाटायचं की मी घरी जाऊन काहीच होणार नाही. माझ्या आईला लोक नाव ठेवतील की मुलगी नांदली नाही, मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर पण तिने बरेच दिवस घरातनं बाहेरच पडली नाही. पण ती अशी एका कार्यक्रमातनं मला जेव्हा भेटली आणि जेव्हा भेटल्यानंतर मलाही वाटलं की मुलीचे तर डोळे समज तिरळे झालेत, हे काय करू शकते. पण सगळ्यात चुनचुनीत आणि सगळ्यात हुशार मुलगी ती निघाली मॅडम. म्हणजे इतकी मेहनती, इतकी जिद्दी आणि इतकी धडपडी आणि सगळ्यांना सहकार्य करून सगळ्यांचं एखादं आवडतं होऊन राहणं अशी ती आहे. आणि आज तिने एवढं सहन केल्यानंतर तिच्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालंय.
1: अरे वा.
0: आणि ती तिच्यासारख्या तिला जेव्हा भेटतात ना तेव्हा त्यांना समजून सांगते की काही नाही, आपण आपल्यासाठी लढायचं असतं. आणि ती आज तिच्या पायावर स्वतः उभा आहे, तिच्यासारख्या बाकीच्या महिलांना घडवतीये. तर मला असं वाटतं की खरंच पैसाच नेहमी गरजेचा असतो असं नाही, आयुष्यात योग्य वेळी योग्य लोकांचं मार्गदर्शन मिळणं सुद्धा खूप गरजेचं असतं.
1: किती छान. आणि हे भाग्य खूप कमी लोकांना मिळतं आणि ज्यांना मिळतं त्याचं खरंच पुन्हा आयुष्य फळफळतं हे मात्र नक्की आहे. तर अनिता ताई तुम्ही काय सांगाल की या एखाद्या महिलेने या संघर्षातून मिळवलेले यश हे तुम्हाला कशी प्रेरणा देऊन जात?
0: म्हणून मला तर माझ्यासाठी प्रेरणा आता तीच आहे, कारण ती स्वतः ज्या परिस्थितीतनं बाहेर आली आणि बाहेर येऊन जेव्हा ती उभी राहिली तेव्हा ती जेव्हा घडवती ना इतकं छान लिहिती ती. आणि लिहिताना पण बिनधास्त लिहिती की जे तिने भोगलं तर ते जर कोणापर्यंत पोहोचलं आणि तिला जर ते वाटलं की नाही बाबा हिचं माझं साम्य आहे माझ्या परिस्थितीत आणि हिच्या परिस्थितीमध्ये आणि ती जर त्यातनं बाहेर निघू शकली तर ती त्यांना काढण्याचा प्रयत्न करते. म्हणून हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे मॅडम की आपण एकीला घडवा आणि एकीने बाकीच्यांपर्यंत
1: वा
0: हात देऊन त्यांना बाहेर काढा.
1: किती छान, किती छान. अनिता ताई की वर्ष काम करतात या क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणून सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं?
0: लीना ताई तुम्ही विचारलेला प्रश्न खरोखर खूप महत्वाचा आहे. तर महिलांसोबत काम करताना मला सगळ्यात मोठं आव्हान हे वाटतं की महिलांना घरातनं बाहेर काढणं. कारण काय असतं की तिने इतक्या वर्षापासनं इतक्या म्हणजे परंपरा ज्या आहेत की नाही त्या तिच्यावर इतक्या ठामपणे तिने आपल्या मनामध्ये मजबूत केलेल्या आहेत की ती बाहेर निघू शकत नाही. आपण तिला किती चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या कामासाठी बाहेर काढण्याचा जर प्रयत्न केला तरी ती तितक्या सहजासहजी निघत नाही. कारण तिचं असं असतं की घरच्यांना विचारते, घरचे हो म्हटले तर करते, त्यांना काय वाटेल ते काय म्हणतील, नाही ताई मी त्यांनाच विचारते. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा विचारून ती बाहेर पडते तोपर्यंतचा जो प्रवास असतो ते खरंच आमच्यासाठी मोठं आव्हान असतं. आणि एकदा जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा तिला वाटतं की नाही अरे मी तर हे करू शकत होते पण याला खूप वेळ गेला.
1: आणि तर ताई तुमच्या अनुभवाची इतकी छान शिदोरी आहे, इतके अनुभव आहेत तुमच्या जवळ, तर या सगळ्यांबद्दल जेव्हा विचार करतो आपण तेव्हा महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय नेमकं गरजेचं वाटतं तुम्हाला की महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन कसा असावा?
0: कारण आपण पाहतो की आजची बाई जी महिला आहे ती सगळ्या याच्यामध्ये प्रगती करू शकते, फक्त महिलेला संधी मिळण्याची गरज असते. तर मला असं वाटतं की समाज म्हणून आपण तिला फक्त तिच्या तिच्या अंगी असलेल्या उपलब्ध कलागुण ज्या असतील किंवा तिच्या ज्या काही क्षमता असतील ह्या क्षमतांना वाव देण्यासाठी जर आपण तिला सहकार्य केलं किंवा सपोर्ट केला तर खरंच आपण समाज म्हणून तिच्या पाठीमागे नेहमी उभं राहिलो याचा आनंद आपल्यालाही होईल.
1: अगदी. आणि ताई जाता जाता तुम्ही काय सांगाल की पीडित महिलांसाठी तुमचा प्रेरणादायी संदेश तुम्ही काय द्याल?

0: आपण जेव्हा पीडित म्हणतो ना ताई, तेव्हा तिच्यासोबत घडलेली एखादी घटना असेल तर ती त्यातून बाहेर निघताना आपण समाज म्हणून पण तिच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि त्यातनं बाहेर येण्याची जी मनाची इच्छा असते की नाही ती तिची स्वतःची असायला पाहिजे. कारण कसं असतं, आपण सगळ्या अपेक्षा जर बाहेरच्यांकडनं केल्या की कोणीतरी येऊन मला यातनं बाहेर काढेल तर ते शक्य होत नाही. त्याच्यामुळं समाजाचा विचार तितकाच करायचा जितकं आपल्याला त्यातनं बाहेर निघून आपल्या पायावर उभं राहण्यासाठी गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येकच वेळेस जर समाजाचा विचार करत बसलो तिचं सोपं नाही होणार जगणं. त्याच्यामुळं तिने स्वतःसाठी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींना लढायला पाहिजे. आपण सारखं समाज समाज जर म्हणत गेलो तर समाज दुसरा कोणीच नसतो, तुम्ही आणि आम्ही समाज असतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे तिने स्वतः स्वतःसाठी बाहेर निघायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायला पाहिजे की मी कसं निघू शकते याच्यातनं. आता तुम्ही जसं म्हटलं की सरकारी योजना आहेत, किती सगळे डिपार्टमेंट आहेत, तर ह्या सगळ्या यांचा लाभ तिने घ्यायला पाहिजे. आणि आपल्यासारख्या महिलांसोबत म्हण किंवा जिथं मला योग्य मार्गदर्शन मिळेल किंवा जिथं खरोखर मला योग्य सपोर्ट मिळेल तर ते माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे असा विचार तिचा असायला पाहिजे. बरोबर की नाही? कारण नेहमीच असं नाही होत की आता बघा इतक्या सगळ्या घटना घडतात, आपण माणूस म्हणून कुठपर्यंत कुठं पोहोचणार आहे. पण जेव्हा तिला वाटतं की जेव्हा ती पाहते कुठंतरी का नाही ही तुम्ही जाऊन गेले तर माझी मदत होईल, तर तिने तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे.
1: अगदी अगदी. स्वतःची शिल्पकार तिने
0: स्वतःची शिल्पकार तिने म्हणून.
1: अगदी अगदी. खूप छान अनिता ताई, महिलांसाठी तुम्ही हे जे काम करता आहात ते खरोखरच प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक महिलेला प्रोत्साहन मिळेल असंच आहे. तर आज तुम्ही दिलेली माहिती अनेकांसाठी ही उपयोगी ठरणार आहे. आणि या कार्यक्रमात तुम्ही आलात, वनिता मंडळमध्ये आलात, इतकी छान भरभरून आमच्याशी गप्पा मारल्यात, चर्चा केली, जाणून घेता आलं आम्हाला तुमच्या कार्याविषयी, यासाठी मी तुमची मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. मैत्रिणींनो, समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. बरं आहे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गांजम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोटुडी यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं. त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस

जयशंकर यांनी निकोस यांची भेट घेतली. यावेळी भारत सायप्रस देशातील संबंध तसंच भारत युरोपियन संघ सहकार्याबाबत निकोस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं. सायप्रसचे अध्यक्ष निकोस उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या प्रतिनिधी मंडळात सायप्रसचे काही मंत्री आणि उद्योजकांचा समावेश आहे. सायप्रसच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. आज सकाळी निकोस नवी दिल्लीत दाखल झाले त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अजय टमाटा यांनी त्यांचं स्वागत केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली. या बैठकीत राहणीमान सुलभता आणि व्यापाराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली. याच बैठकीत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक काटेकोर कसे करता येतील यावर देखील चर्चा झाल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सेवी षणमुखम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. IRCTC हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं 9 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. या प्रकरणी CBI ने गुन्हा नोंदवला होता. याचा तपास ED अर्थात सक्तवसुली संचालनालय करत आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना IRCTC हॉटेल चालवण्याची कंत्राटं देताना अनियमितता झाल्याचा आरोप ED ने केला आहे. विहित प्रक्रियेचं पालन न करता हॉटेलची देखभाल करण्याचं कंत्राट एका खासगी कंपनीला दिलं होतं. या कंपनीचे संचालक लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते. या बदल्यात यादव यांच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित एका बेनामी कंपनीनं 3 एकर जमीन संपादित केली असंही ED ने म्हटलं आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव हे आरोपी आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. बसने ऑटोरिक्षाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बेहरामपूर इथून पुरुषोत्तमपूरला जात होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक RM रामानुज यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी आज जोधपूर इथं विविध रेल्वे सेवांचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते जोधपूरहून जालोरला जाणार असून तिथे ते भुज नवी दिल्ली रेल्वे सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पालीमध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पुनर्विकास कामांचा ते आढावा घेतील.
येत्या 26 मे रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र

सचिव मार्को रुबिनियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड देश मुख्य क्षेत्रांमधल्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण करतील आणि सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही ते चर्चा करतील. या दौऱ्यादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यासोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. सीबीएसई माध्यमातल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा सक्तीच्या नव्या धोरणाच्या विरोधात आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आज बाजू मांडली. 2020 दिल्ली दंगलींच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याला दिल्ली उच्च न्यायालयानं 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंग आणि मधू जैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आईची शस्त्रक्रिया असल्यानं उमर खालिदला 1 जून ते 3 जून दरम्यान जामीन दिला आहे. देशाच्या काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्रात विदर्भात आज आणि उद्या उष्णतेसाठीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दिल्ली, हरियाणा, चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ होईल आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग, हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीपराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबर गमबुमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिटेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिटेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असून उभय देशांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.

0: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं। इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं।
1: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टो डुली यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही एक मजबूत परिसंस्था बनत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात मुलाखतीत ते बोलत होते. 2015 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपये होती, जी आज 54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे 2030 $1 trillion अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल, डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल, डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले. त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदांवर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही. डिझेल, पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचे ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नागपूर शहरात जोरदार आंदोलन केलं. नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकात मेलोडी चॉकलेटचं वाटप तसंच जोरदार घोषणेबाजी करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारची खिल्ली उडवली. पेट्रोल, डिझेल तसंच गॅस सिलेंडरसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्याबद्दलचा रिजेक्टेड माल हा शेरा म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन

0: भवंत यांनी केली आहे. अशा प्रकारचा आरोप करून फडणवीस यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलांचा मृत्यू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झाला की वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता मुहुर्ले, अनिता मुहुर्ले, सुनीता मुहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजन यांनी सांगितलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वन विभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वन विभागानं केलं असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे. मुंबई अॅक्वा मेट्रो लाईन 3 आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्ध्या तासासाठी बंद पडली होती. या संदर्भात मेट्रो प्रशासनानं कोणतीही घोषणा न केल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो सेवा बंद पडल्याबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा बिघाड दुरुस्त केला असून आताही सेवा सुरळीत सुरू झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला याचा उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या BMS अभ्यासक्रमाच्या 3rd वर्षाचा अर्थात 6th सत्राचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाची टक्केवारी 83.47% इतकी असल्याचं मुंबई विद्यापीठानं कळवलं आहे. विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा, विविध क्षेत्रातला सहकार्य मजबूत करण्यावर भर, राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान, राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती, आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणीच्या मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: काम कर रही है, पार्लर चला रही है, तो कितने साल हो गए इसको चलाते हुए?
2: दीदी ये मम्मी करती थी, अब हम भी करने लगे हैं दीदी, इसे 10-12 साल से भी ज्यादा हो गए.
1: क्या बात है, बहुत अच्छी सी बात है. और आपके शहर में क्या चीज सबसे ज्यादा प्रसिद्ध है?
2: दीदी हमारे शहर में तो मतलब जो रामपुर की जो मशहूर चीज है वो है चाकू.
1: अच्छा अच्छा.
2: कहना चाहती हूँ लाइना आपके लिए, हम वो नहीं जो मतलब से तैयार किया करते हैं, हम वो नहीं जो रिश्तों से तैयार किया करते हैं. दीदी आपका पैगाम आए ना, हम आपको दिल से याद किया करते हैं दीदी.
1: बहुत बहुत धन्यवाद, आपने इतनी अच्छी प्यारी सी लाइन कही और हम भी आप सभी को दिल से याद करते हैं. तो अब आप बताइए कि कौन सा गाना आप सुनना चाहती हैं?
2: दीदी फिल्म का नाम रहेगा जान और गाने के बोल हैं.
3: तेरे सीने में मेरा दिल धड़की, मेरे सीने में तेरा दिल जान, ओ मेरी जान.
1: लीजिए शबनम जी आपकी पसंद का ये प्यारा सा गाना.

0: कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. भारत आणि सायप्रस यांच्यातले संबंध भविष्यात अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी संयुक्त निवेदनात व्यक्त केला. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्ता हे परिवर्तनाचं प्रभावी माध्यम असून महाराष्ट्र देशातलं AI नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई इथं मुंबई टेक वीक 2026 घोषणा त्यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रम 29 आणि 30 मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. याशिवाय महाराष्ट्र आणि तमिळनाडूतल्या राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय. सायंकाळचे 5:02 झाले आहेत. सायंकालीन प्रसारण सभेत मी वंदना साबळे आपणा सर्वांचं स्वागत करते. ऐकूया कार्यक्रम मिक्स मसाला. मिक्स मसाला कार्यक्रमात सुरुवातीला बाल गंधर्व यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यगीत ऐकूया.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगा.

0: मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. यशवंत देव यांच्या संगीत नियोजनात गायक होते अरुंधते. मिक्स मसाला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार

0: बेडेकर सन 1910 पासून
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत। जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा।
3: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर राजेश जोहरी यांची रचना ऐकूया, गायक आणि संगीतकार पंकज उदास।

0: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
1: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
2: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
1: तू आयसच विसरभोळी.
2: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
0: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
2: आभा?
0: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.

सुखाची सावली या चित्रपटातलं लता मंगेशकर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं गदी माडगूळकर यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. या गीताबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय. सायंकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. विषय अहिल्यानगरची जैवविविधता. सूत्रसंचालन प्राची वाडेकर हिचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

श्रोते हो नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. आजच्या कार्यक्रमात तुमच्यासोबत आहे मी प्राची वाडेकर. श्रोते हो, आज 22 मे अर्थात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस. जैवविविधतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रांकडून 22 मे 2000 रोजी हा दिवस जागतिक पातळीवर जैवविविधता दिवस म्हणून घोषित करण्यात आला. जैवविविधता दिवसासोबतच आजचा दिवस वसुंधरा दिन म्हणूनसुद्धा साजरा केला जातो. याच निमित्ताने आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात आपण आधी जैवविविधता म्हणजे काय याबद्दल आणि नंतर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जैवविविधतेबद्दल जाणून घेणार आहोत. श्रोते हो, जैवविविधता म्हणजे एखाद्या परिसरातील सजीव सृष्टीमध्ये असलेली विविधता. मग यात मोठ्या प्राण्यांपासून अगदी सूक्ष्म कीटकांपर्यंत सर्व प्राणी पक्ष्यांचा समावेश होतो. तसंच अगदी विस्तीर्ण मोठ्या महाकाय वृक्षांपासून छोट्या गवताच्या पात्यांपर्यंत सर्व झाडेवेलींचाही यात समावेश होतो. भल्या मोठ्या पर्वतरांगा, नद्या, समुद्र, ओहोळ, झरे, पठारं, दऱ्या, टेकड्या, दलदलीचा प्रदेश अशा अनेक भौगोलिक प्रदेशांचा मिळून जो परिसर तयार झालेला असतो त्यात एकमेकांवर आधारित जीवन जगणारे सर्व सजीव, मग तो माणूस असू देत, प्राणी असू देत, पक्षी असू देत, या सगळ्या सजीव जीवांची एकमेकांवर आधारित जीवनशैली म्हणजे जैवविविधता. फक्त एकाच भौगोलिक क्षेत्रात आणि एकाच सजीव जीवावर आधारित संरचनेला जैवविविधता असं म्हणता येणार नाही. अनेक सजीव संस्था, प्राणी पक्ष्यांच्या अनेक प्रजाती, झाडेवेली वृक्षांच्या अनेक प्रजाती या सगळ्यांची एकत्र मिळून निसर्गनिर्मित संरचना म्हणजे जैवविविधता. या जैवविविधतेमध्ये

वित्तीय विविधता, परिसंस्था विविधता आणि जनुकीय विविधता अशा तीन पातळ्या येतात. विविध प्राणी, कीटक, पक्षी आणि जलचर जीव यांना प्रजातीय विविधतेत ग्राह्य धरलं जातं. जंगल, रान, माळरान, गवताळ रान, खारफुटीचं जंगल अशा एकाच पद्धतीच्या पण वेगवेगळं काम करणाऱ्या भौगोलिक संरचना या परिसंस्थांच्या विविधतेमध्ये ग्राह्य धरल्या जातात. आणि शेवटचा प्रकार म्हणजे जनुकीय प्रकार, ज्यात एकाच प्रजातीच्या फळं, फुलं किंवा भाजीच्या विविध जनुकीय संयोगाला, जसं की आंब्याच्या हापूस, केशर, तोतापुरी अशा प्रकारांना जनुकीय विविधतेमध्ये स्थान दिलं जातं. श्रोते हो, संयुक्त राष्ट्रांनी जेव्हापासून आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करायला सुरुवात केली तेव्हापासून दरवर्षी या दिवसाची एक थीम निश्चित केली जाते. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या विभागात हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. जैवविविधता आणि हवामान बदल, सागरी जैवविविधता, वन जैवविविधता, जैवविविधता आणि शाश्वत शेती, शाश्वत पर्यटन अशा अनेक थीम्सच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्राने एवढ्या वर्षांमध्ये जैवविविधतेबद्दल लाख मोलाचं काम केलेलं आहे. यावर्षीची जैवविविधता दिवसाची थीम अशी आहे की जागतिक जैवविविधता जोपासण्यासाठी स्थानिक पातळीवर कृती, अर्थात ॲक्टिंग लोकली फॉर द ग्लोबल इम्पॅक्ट. या थीमनुसार संयुक्त राष्ट्रांचं असं म्हणणं आहे की तुमच्या स्थानिक पातळीवर ज्या पर्यावरणाच्या संस्था आहेत, जसं की आपल्या महाराष्ट्र राज्यात बघायला गेलं तर आपल्याला मुंबईजवळ जवळपास 40 किलोमीटरचं मॅनग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजेच कांदळवन लाभलेलं आहे. तसंच आपल्याकडे सह्याद्रीची विस्तीर्ण पर्वतरांग आहे. त्याचसोबत पश्चिमेला सर्वदूर पसरलेला कोकण किनाऱ्यासुद्धा आहे आणि दख्खनचं पठारसुद्धा आहे. तर युनायटेड नेशन्सच्या थीमनुसार आपल्या राज्यातल्या या परिसंस्थांनी नटलेली जैवविविधता आपण जाणून घेऊन त्याचं संगोपनसुद्धा आपणच केलं पाहिजे. स्थानिक पातळीवर जर काम केलं तर त्याचा परिणाम जागतिक पातळीवर जैवविविधता जोपासण्यासाठी आपोआप दिसून येईल. आपल्या राज्यातली जैवविविधता तर आपण ऐकलीच, पण त्याहीपेक्षा आणखीन स्थानिक पातळीवर आपण आलो तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातली जैवविविधता नेमकी काय काय आहे आणि आपण ती कशी जोपासू शकतो याबद्दल पुढे ऐकणारच आहोत. तुम्ही ऐकत रहा कार्यक्रम युववाणी.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. आज आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आपण आता आपल्या विविधतेने नटलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जैवविविधतेबद्दल ऐकणार आहोत. श्रोते हो, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं भौगोलिक स्वरूप हे अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. सह्याद्री पर्वतरांगेचे उंच डोंगराळ प्रदेश आणि सह्याद्रीच्या तीन उपडोंगर रांगा या अहिल्यानगर जिल्ह्याचा भाग आहेत. हे सारे प्रदेश पुढे पश्चिमेकडे आणि तिथून पुढे नैऋत्येकडे मावळ प्रांतात रूपांतरित होत जातात. अनेक नद्यांची आणि त्यांच्या उपनद्यांची खोरी या पर्वतरांगांचा अविभाज्य भाग आहेत. यात अनेक ठिकाणी ओबडधोबड टेकड्या आणि नद्या असल्यामुळे जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्यात त्याने आणखीनच भर पडते. या पश्चिमेकडच्या डोंगररांगांव्यतिरिक्त जिल्ह्याच्या मध्यभागी म्हणजेच अहिल्यानगर आणि पारनेरसारख्या तालुक्यांमध्ये पठारी भाग आढळून येतो. उत्तरेकडचे आणि दक्षिणेकडचे भूभाग हे गोदावरी आणि भीमा अशा दोन नद्यांशी जोडलेले असल्यामुळे अहिल्यानगरमधला सुपीक

शेत जमिनीचा प्रदेश म्हणून या भागांना ओळखलं जातं. एवढ्या मोठ्या प्रमाणात भौगोलिक परिसंस्थांची जैवविविधता आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला लाभलेली आहे. या विविधतेमुळे नगर जिल्ह्याचे हवामान सुद्धा वैविध्यपूर्ण आहे. सर्व ऋतू अनुभवता येण्यासारख्या भौगोलिक प्रदेशात नगर जिल्हा वसला असला तरी सुद्धा जास्त प्रमाणात कोरडं आणि समशीतोष्ण हवामान आपल्याला इथं अनुभवायला मिळतं. जिल्ह्याच्या डोंगराळ भागातील छोटे छोटे जंगलाचे प्रदेश प्राणी पक्ष्यांच्या अनेक प्रजातींना आश्रय देतात. भौगोलिक जैवविविधता असल्याने आपसुकच या जिल्ह्यामध्ये प्रजातीय विविधता आणि जनुकीय विविधता अत्यंत जवळून आपल्याला अनुभवायला मिळते. श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक व्यवसाय हे इथल्या जैवविविधतेच्या जोरावर फुलत गेलेले आहेत. यात शेतीसाठी सुपीक माती, भाजी फळं पिकवण्यासाठी योग्य भूरचना आणि पाण्याची उपलब्धता अशा काही महत्त्वाच्या घटकांमुळे कृषी क्षेत्रातील प्रगती आणि त्याचसोबत मूलभूत सुविधांची मुबलक उपलब्धता यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याने कायमच सधन आणि सशक्त प्रगती केलेलं अवघ्या महाराष्ट्रानं नमूद केलं आहे. अहिल्यानगर जिल्हा त्याच्या वनस्पती विविधतेसाठी विशेषतः औषधी वनस्पतींसाठी ओळखला जातो. पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांसाठी वापरला जाणारा शेवगा, पवित्र वृक्ष मानलं जाणारं पिंपळ आणि पचनास मदत करणारी बेल ही काही याचीच उल्लेखनीय उदाहरणं आहेत. इतर महत्त्वाच्या वनस्पतींमध्ये आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाणारे बोर, मधुमेहावरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेले आलू बुखार आणि सुगंधी लाकूड आणि तेलासाठी वापरले जाणारे चंदन यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचं साखरेचं कोठार म्हणून अहिल्यानगर जिल्हा ओळखला जातो. त्याच उसाच्या शेतीसाठी लागणारी अत्यंत सुपीक जमीन आणि त्याच्या वाढीसाठी लागणारं पोषक वातावरण या जिल्ह्यात असल्यामुळे इथला आर्थिक विकास सुद्धा या जैवविविधतेवरच आधारित आहे. श्रोते हो, इथली प्राण्यांची विविधता बघायला गेलं तर अभयारण्यांशिवाय अहिल्यानगर जिल्हा विविध प्रकारच्या वन्य प्राण्यांचं सुद्धा निवासस्थान आहे. उल्लेखनीय प्रजातींमध्ये बिबट्यांचा समावेश आहे, जे या प्रदेशातील जंगल आणि गवताळ प्रदेशातील मुख्य शिकारी आहेत. आणि त्यानंतर रान मांजराचा सुद्धा उल्लेखनीय प्रजातींमध्ये समावेश आहे, जे सामान्यतः झुडपी प्रदेशात आढळतात. रानडुक्कर शेती असलेल्या भागात वारंवार दिसत राहतात आणि अस्वलं मधूनमधून जंगली प्रदेशात फिरताना दिसतात. हरणसुद्धा झुडपाच्या प्रदेशात वावरताना आढळतात आणि चिंकारा किंवा भारतीय गझेल मोकळ्या गवताळ प्रदेशात मोठ्या संख्येने आढळतात. भारतीय कोल्हा ग्रामीण भागासह विविध वातावरणाशी जुळवून घेतो आणि जिल्ह्याच्या काही भागांमध्ये तरससुद्धा आढळतात. इथल्या प्रमुख स्थानिक पक्ष्यांमध्ये त्यांच्या आकर्षक पिसाऱ्यांसाठी ओळखले जाणारे मोर आणि मोकळ्या मैदानात आणि गवताळ प्रदेशात सामान्यतः आढळणारे तितर यांचा समावेश होतो. हा परिसर विशिष्ट ऋतूंमध्ये अनेक स्थलांतरित पक्ष्यांनासुद्धा आकर्षित करतो. गरुड आणि घारी यांच्यासारखे शिकारी पक्षी निरोगी परिसंस्थेचे आणखी एक द्योतक आहेत. श्रोते हो, भंडारदरा, निळवंडे, मुळा अशा धरणांच्या आसपास असलेल्या दलदलीच्या प्रदेशांमध्ये अनेक स्थलांतरित पक्षी आणि काही छोट्या खेकड्याच्या प्रजाती आणि इतर उभयचर प्राणी एकत्र राहतात, ज्यामुळे जैवविविधता आपसुकच अबाधित राहते. श्रोते हो, रेहकुरीमधलं अभयारण्य भारतीय काळविटाच्या संवर्धनासाठी समर्पित आहे. ही प्रजाती तिच्या विशिष्ट रूपासाठी आणि दुर्मिळतेसाठी ओळखली जाते. या अभयारण्यातील जैवविविधतेमुळे पर्यटना

0: पर्यटनाला सुद्धा चालना मिळालेली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं कळसुबाई हरिश्चंद्र वन्यजीव अभयारण्य हे आणखीन एक महत्त्वाचं क्षेत्र आहे. हे अभयारण्य विविध सस्तन प्राण्यांचं आश्रयस्थान असून यामध्ये बिबटे, रानमांजरं, तरस, लांडगे, कोल्हे आणि भेकर यासारख्या प्राण्यांच्या प्रजातींचा आणि सांब्रासारख्या हरणांच्या प्रजातींचा समावेश होतो. या अभयारण्यात विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि पक्षीसुद्धा आढळतात, ज्यामुळे इथली जैवविविधता अधिकच समृद्ध झाली आहे. माळढोक हा एक सुंदर पक्षी असून तो अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदा आणि नेवासा या तालुक्यांमध्ये आढळतो. हा पक्षी केवळ याच विशिष्ट भागांमध्ये दिसून येतो. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये इतरत्र तो जास्त कुठे आढळत नाही. या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी हा संपूर्ण प्रदेश अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला असून हे अभयारण्य सुमारे 300 हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेलं आहे.
1: नमस्कार, मी सुरेश कामकर, हरियाली संस्था अहिल्यानगर. आज जागतिक जैवविविधता दिन. दरवर्षी 22 मे रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने हा दिवस जगभर विविध कार्यक्रम उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने 1992 मधील जैवविविधता अधिवेशनाचे स्मरण म्हणून हा दिवस निश्चित केला. निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करण्यास सुरुवात या दिनानिमित्त करण्यात आली. 2026 मध्ये या सर्व उपक्रमाची अंमलबजावणीसाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. हा दिन शाळा, महाविद्यालय, शासकीय संस्था, संघटना यांच्या वतीने विविध स्वरूपाचे कार्यक्रम, उपक्रम, ऑनलाईन परिसंवाद, प्रदूषण नियंत्रण, निसर्ग संवर्धन, वृक्षारोपण आणि अन्य विविध उपक्रमांद्वारे, कार्यक्रमाद्वारे हा दिवस उत्साहदर्शक उत्साहपणे साजरा केला जातो. या दिनामागचा उद्देश असा आहे की जैवविविधता, आपण जिथे राहतो त्या सर्व परिसरामध्ये विपुल अशा स्वरूपाची नैसर्गिक ठिकाणी जैवविविधता असते, परंतु आपल्या दैनंदिन कृतीच्या द्वारे आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि या जैवविविधतेचं नकळतपणे आपल्या हातून नुकसान होतं. त्याचा परिणाम पर्यावरण संवर्धनावरती होतो. म्हणून जैवविविधतेचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं या दृष्टिकोनातून आज हा 22 मे रोजी जागतिक जैवविविधता दिन संपूर्ण जगभर साजरा केला जातो. या दिनाची आजची जी थीम आहे ती आहे जागतिक प्रभावासाठी स्थानिक पातळीवर कार्य करणे. जसं की आता अनेक समस्या या जागतिक स्वरूपाच्या आहेत, मग त्या जागतिक स्वरूपाच्या आहेत तर आपण प्रयत्न किती केले तरी या समस्या सुटणार नाही असं आपल्याला वाटतं, परंतु तसे ते नसून या सर्व समस्येचं मूळ जे आहे ते स्थानिक पातळीवरती आहे, व्यक्तिगत पातळीवरती आहे. जसं की मी सुरुवातीला म्हणलं की अनेक गोष्टी व्यक्तिगत रीतीने काम करताना आपल्या हातून नकळतपणे होतात आणि त्यातून पर्यावरणाचं संवर्धन, पर्यावरणाचं संतुलन बिघडतं. म्हणून दैनंदिनपणे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या काही कृती करतो त्या सर्व पर्यावरणपूरक असाव्यात, अशा पद्धतीने आपण दिवसभर काम केलं पाहिजेत. म्हणजेच आज या जागतिक जैवविविधता दिनानिमित्त आपल्या परिसरामध्ये जे काही जैवविविधता आहे, मग त्यामध्ये निसर्ग, वनस्पती असतील, वृक्ष असतील, प्रदूषण नियंत्रणाचं काम करणं असेल, विविध प्रकारचे पशु पक्षी असतील, या सर्वांचं संवर्धन संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्यावरती आहे. आणि म्हणून व्यक्तिगत पातळीवरती आपल्याला जे जे शक्य आहे ते आपण जर केलं तर ही जी जागतिक समस्या आहे ती कमी करण्यासाठी किंवा पूर्णपणे थांबवण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू शकतो. जसं की आता उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या आजूबाजू

अनेक पक्षी या असतात, आणि उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतं, अन्नधान्याचा सामना करावा लागतो. म्हणून जर आपण आपल्या घराच्या गच्चीवरती परसबागेत या पक्ष्यांसाठी धान्य पाण्याची व्यवस्था केली तर त्यांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी आपला हातभार लागू शकतो. अशा छोट्या छोट्या उदाहरणातून आणि कृतीतून आपण जैवविविधतेसाठी निश्चितचपणे कृतिशील व्यक्तिगत पातळीवरती काम करू शकतो असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद.

श्रोते हो, सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेसोबतच जैवविविधतेने नटलेला आणि त्या जैवविविधतेचा आलेख समृद्धीकडे नेणारा असा हा आपला अहिल्यानगर जिल्हा. संयुक्त राष्ट्राने जैवविविधता दिवसासाठी यावर्षी जी थीम ठरवली त्यानुसार आधी स्थानिक पातळीवर आपल्या आजूबाजूला असलेल्या जैवविविधतेचं संगोपन जर आपण केलं तरच जागतिक पातळीवर उज्ज्वल आणि निरोगी भविष्याकडे इथून पुढच्या पिढ्या वाटचाल करतील. याच संगोपनाची पहिली पायरी म्हणजे जैवविविधता नक्की कशी आणि कुठे आहे याबद्दल जाणून घेणं, जे आपण आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात केलं. आणि अहिल्यानगरच्या जैवविविधतेसोबत आपली तोंडओळख झाली. आता यापुढे आपल्या युवा पिढीने जागरूकपणे निसर्गाचा आणि त्यातील अनेक जैविक घटकांसोबतच जैविक संरचनेचा ऱ्हास थांबवण्यासाठी जागरूकपणे लक्ष दिलं तरच वृक्षवल्ली आपले सोयरे राहतील आणि तरच पक्षीही सुस्वरे आळवत राहतील. याच विचारासोबत आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात मी प्राची वाडेकर तुमचा निरोप घेते. आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com. आम्ही फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही AIR अहिल्यानगर या नावाने आहोत. परत भेटूया एका नवीन विषयासोबत युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तुमच्या सगळ्यांची संध्याकाळ छान जावो. तोपर्यंत नमस्कार.

युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युवानी आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. विषय होता अहिल्यानगरची जैवविविधता. सूत्रसंचालन होतं प्राची वाडेकर हिचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.

आपण ट्यून केले आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला राजा को राणी से प्यार हो गया या चित्रपटासाठी स्वर आहे उदित नारायण आणि सहकाऱ्यांचं. गीत आहे जावेद अख्तर यांचं, संगीतकार जतीन ललित.

0: उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते जतीन ललित. चित्रपट होता राजा को राणी से प्यार हो गया.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
3: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे च्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी. हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे. पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस याने सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 वाजता जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम.

चोर मचाए शोर या चित्रपटातलं फारूक यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अन्नू मलिक आणि हे गीत गायलं होतं सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. कार्यक्रमात यानंतर हम आपके है कौन या चित्रपटासाठी स्वर आहे लता मंगेशकर एस पी बालसुब्रमण्यम यांचा, गीत आहे देव कोहली यांचं, संगीतकार राम लक्ष्मण.

0: लाइट कैमरा रोलिंग एक्शन.
1: श्रोते हो, हे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर लगेचच मोठ मोठ्या पोस्टर्सवर झळकणारे हिरो हिरोईन्स येतात.
2: मात्र श्रोते हो, चित्रपटांमध्ये या नायक नायिकांना अधिक उठाव येण्यासाठी इतरही अनेक कलाकार काम करत असतात.
1: या कलाकारांच्या वाट्याला सुद्धा मेहनत आणि स्ट्रगल या गोष्टी असतातच, पण याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते.
2: श्रोते हो, हीच बाब लक्षात घेऊन आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र प्रसारित करत आहे कार्यक्रम
1: सुहाना सफर.
2: तेव्हा श्रोते हो, दर शुक्रवारी रात्री 9 वाजता आपण जाणून घेऊया मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत पण

0: सिद्धी परानमुख कलाकारांविषयी।
1: तेव्हा श्रोते हो, आज रात्री 9 वाजता जरूर ऐका कार्यक्रम सुहाना सफर। आजचा कार्यक्रम केंद्रित आहे अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यावर। संकलन आणि निवेदन ऐश्वर्या ढवळीकर यांचं। ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर। हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर चलते चलते या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत ऐकूया। जतीन ललित यांच्या संगीत नियोजनात गायक आहेत अभिजीत आणि अलका याज्ञिक।

0: चलते चलते या चित्रपटातलं अभिजित अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जावेद अख्तर यांचं, संगीतकार होते जतीन ललित. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया काही निवेदना.
1: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याज सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याज सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
4: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232 29 29.
5: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आह्वान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
6: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
7: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
7: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
8: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
9: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
8: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
9: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
8: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड.

0: स्कॉलरशिप भी मिलेगी।
1: विजिट
2: atmamalikonline.com।
3: श्रोते हो, विचार भारती अहिल्यानगर यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे 16व्या गम मुळे स्मृती व्याख्यान मालेचं दिनांक 24 ते 28 मे 2026 दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे। वेळ आहे सायंकाळी 6:30 ते 8:30 वाजेपर्यंत। ठिकाण आहे माऊली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर। व्याख्यानमालेसाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे। व्याख्यानमालेचं उद्घाटन दिनांक 24 मे रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा इथले विश्वस्त वेदांताचार्य हरिभक्त पारायण देवीदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे। तरी जास्तीत जास्त अहिल्यानगरवासियांनी या व्याख्यानमालेत सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे। निवेदन संपलं।

शंभरांश 1 MHz एफ एम बँडवर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय. सायंकाळचे 6:35 झाले आहेत. ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे वंदना साबळे. 6:40 काही गझल ऐकूया. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. यात जनावरातील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे यांची मुलाखत. त्यानंतर मातीची काळजी आणि संगोपन याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या मृदविज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर शैलेश आचार्य यांची मुलाखत आपण ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुधाम भटुळे. रात्री 7:15 कार्यक्रम लोकजागर. यात बेस्ट फाउंडेशन पाथर्डी या सामाजिक संस्थेच्या कार्याविषयी भाऊसाहेब गोरे आणि महादेव कौसे यांच्याशी महेश्वरी मिसाळ यांनी साधलेला संवाद आपण ऐकूया. सादरकर्ते सुधाम भटुळे. सुगम संगीत 8:35 रात्री 9:00 हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांविषयी कार्यक्रम सुहाना सफर. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यावर. संकलन आणि निवेदन ऐश्वर्या ढवळीकर यांचं. 9:30 लोकनाट्य उत्तमचं लगीन सादरकर्ते गोपाळराव सूर्यवंशी आणि सहकारी. रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या शनिवार 23 मे 2026 प्रसारण सभेला सुरुवात होईल 5:53 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. दिनविशेष कार्यक्रम 6:25 6:30 चिंतन लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं. 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकू शकाल. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकूया. सादरकर्ते आहे मुक्सित मुजावर. निर्मिती आहे आकाशवाणी सांगली केंद्राची. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात हरित संगम याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकूया. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक गोरक्षनाथ बांदल. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 काही निवेदनं आपण ऐकू शकाल. 7:15 प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी. 7:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 सुगम संगीत.

सकाळी 8:40 आणि कार्यक्रम व्यक्तिवेध. यात तबलावादक प्रशांत थोरात यांच्याशी भारती कुलकर्णी यांनी साधलेला संवाद, या संवादाचा पूर्वार्ध आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 8:15. सादर करते सुदाम बटुळे. सकाळी 9 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 नाट्यसंगीत, 8:15 व्यक्तिवेद कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, रात्री 9 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत, रात्री 10 कार्यक्रम रजनीगंधा, रात्री 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं बासरीवादन आपण ऐकू शकाल. राग आहे हंसधोनी आणि मिश्र पिलू. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित होतील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय 100.1 MHz FM बँडवर. 6:40 झाले आहेत. ऐकूया काही गझल. कार्यक्रमात सुरुवातीला सलमा आगा यांनी गायलेली जिगर मुरादाबादी यांची रचना ऐकूया. संगीत आहे झरीना आगा यांचं.

0: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
1: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
0: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
1: फोन नंबर 0241-235-3515.
0: मोबाईल 960-44-988-36.
2: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्म मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्म मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
3: atmamalikonline.com.
4: आत्मा मालिक ये.
5: गझल आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांनी गायलेली निदा फाजली यांची रचना ऐकूया. संगीतकार आहेत खय्याम.

अनूप जलोटा यांनी गायलेली साबीर जलालाबादी यांची रचना ऐकलीत. संगीत होतं अहमद नियाजी यांचं. श्रोतेहो, काही गझल आपण ऐकल्यात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. आता संध्याकाळचे 7 वाजतात. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेला मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण

0: झाले असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस हे म्हणाले. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000+ केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. 2002 ते 2004 झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराची गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज भासली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते सीव्ही षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळं या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुरले, अनिता मोहुरले, सुनीता मोहुरले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वन विभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं

होऊ नये असं आवाहन वन विभागाने केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यांसाठी पी व्ही कुलकर्णी याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळं उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दरम्यान आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष आढावा बैठक काल झाली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.1 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ते 20 मे या काला

0: आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ते 20 मे या कालावधीत संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी आर्थिक, संरक्षण उद्योग, ऊर्जा, सागरी दळणवळण यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार केले. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा, त्यातील करार, या देशांशी असलेली जवळीक आणि त्याचा भारताच्या प्रगतीला होणारा लाभ याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातीत त्यांनी पेट्रोलियम संबंधी तर नेदरलँड मध्ये सेमीकंडक्टर तर स्वीडन बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, नॉर्वेमध्ये नील अर्थव्यवस्था, इटलीमध्ये शिक्षण क्षेत्रातील सहकार्यासह विविध करार केले. या दौऱ्यातील करारांविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक राहुल गोखले यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जो 5 देशांचा दौरा केला त्यात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यातल्या संयुक्त अरब अमिरात म्हणजे युएईच्या दौऱ्यामध्ये झालेल्या करारांचा आढावा घेण्यापूर्वी भारत आणि युएई दरम्यान अगोदर जे काही करार झाले होते त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यातनंच आता झालेल्या करारांचं महत्व लक्षात येईल. 2015 पहिल्या दौऱ्यापासूनचा मोदींचा हा युएईचा 8वा दौरा आहे, तेव्हा द्विपक्षीय संबंध किती दृढ आहेत याची त्यावरनं कल्पना येईल. मोदींच्या पहिल्या दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक आणि धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षर करणारा युएई हा पहिला देश होता. 2022 दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजे ज्याला सीईपीए म्हणतात हा आणखीन एक ऐतिहासिक करार केला आणि या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याला गती मिळाली. आताच्या दौऱ्याचं महत्वाचं फलित म्हणजे भारत युएई धोरणात्मक संरक्षण भागीदारी झाल्याचा विस्तार. या दौऱ्यात दोन्ही देशांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या चौकटीवर स्वाक्षरी केली. त्याच्यामुळे संरक्षण औद्योगिक सहकार्य, नाविन्यता म्हणजे प्रगत तंत्रज्ञान, लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर सहमती झाली आहे. युएई कडून भारताला लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजीच्या पुरवठ्याबाबत करार झालाय. युएई हा भारतासाठी खनिज तेल आणि एलपीजीचा प्रमुख पुरवठादार देश असल्यामुळं हा करार अत्यंत महत्वाचा आहे. युएईनं 2027 फुजेराई बंदरापर्यंत अतिरिक्त पाइपलाईन टाकून आपली कच्च्या तेलाची निर्यात क्षमता दुप्पट करण्याची योजना जाहीर केली आहे आणि वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची समुद्रधुनी टाळणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे भारतीय जहाजांसह भारतीय कंपन्यांनी भाड्यानं घेतलेल्या जहाजांना त्या तेल टर्मिनलमधून थेट कच्चं तेल आणि एलपीजी भरणं सोपं होईल. त्याच्याशिवाय युएईची तेल कंपनी ॲडनॉक भारतात आपल्या कच्च्या तेलाचा साठा तब्बल 3 कोटी पिंपांपर्यंत वाढवणार आहे, तेव्हा भारताच्या एकूण राखीव तेल साठ्यात जवळपास 70% वाढ होईल आणि भविष्यात तेलाची टंचाई भारताला भासू नये म्हणून हे महत्वाचं पाऊल ठरेल. त्याच्याशिवाय गुजरातच्या वडिनार इथं जहाज दुरुस्ती केंद्र म्हणजे शिप रिपेअर क्लस्टर उभारण्याबाबत देखील संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नेदरलँडशी मैत्रीचा नवा अध्याय भारताने लिहिलाय. भारताच्या अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर निर्मितीच्या महत्वाकांक्षेला उभारी देत टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं युरोपमधल्या जे सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे आणि प्रगत लिथोग्राफी मशीन्स बनवणारी जागतिक आघाडीची कंपनी आहे ती म्हणजे ASML तिच्याशी एक महत्वपूर्ण करार केलाय. गुजरातच्या धोलेरा इथं टाटा तब्बल 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारताचा पहिला चिप्स फॅब्रिकेशन प्रकल्प उभारणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या वाढत्या जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स हा जागतिक तंत्रज्ञान पुरवठा साखळीतला एक कळीचा देश असल्यामुळं त्या दृष्टीनं हा करार भारताच्या भविष्याची पायाभरणी करणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. पंतप्रधानांच्या स्वीडन दौऱ्यात भारताच्या आगामी शुक्रयान मोहिमेत सहभागी होण्याचं स्वीडननं मान्य केलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि स्वीडिश नॅशनल स्पेस एजन्सी दरम्यान सामंजस्य करार झाला आणि त्या करारा अन्वये स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स हे भारताच्या शुक्र मोहिमेसाठी एक वैज्ञानिक उपकरण विकसित करणार आहे. तेव्हा भारताच्या DSIR आणि CSIR आणि नॉर्वेच्या संशोधन परिषदेत दरम्यान जे सामंजस्य करार झाले त्याच्याशिवाय CSIR आणि नॉर्वेची अन्य एक संस्था याच्यात जैव आधारित प्रक्रिया, कार्बन कॅप्चर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या शाश्वत क्षेत्रांवर एकत्र काम करण्यासाठी सहयोग करार निश्चित झालाय. तेव्हा या महत्वाच्या पावलांमुळे भारत आणि नॉर्वेचे द्विपक्षीय संबंध आता एक हरित धोरणात्मक भागीदारी म्हणजे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये रूपांतरित झालेत असं आपल्याला म्हणता येईल. नॉर्वेचा आणखीन एक महत्व म्हणजे आखाती देशांच्या बाहेरचा तो एक प्रमुख तेल नैसर्गिक वायू उत्पादक देश आहे. त्याच्यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं मोदींचा हा दौरा भारतासाठी मोक्याचा आणि धोरणात्मक दृष्ट्या मैलाचा दगड ठरणार आहे. भारत आणि इटलीनं आपल्या द्विपक्षीय संबंधांचा दर्जा वाढवून ते विशेष धोरणात्मक भागीदारी या पातळीवर नेण्याचा निर्णय केलाय आणि द्विपक्षीय व्यापार 2029 पर्यंत 20 अब्ज युरो पर्यंत नेण्याची महत्वाकांक्षी योजना किंवा लक्ष्य

0: दोन्ही देशांनी ठेवलंय. दोन्ही देशांनी संरक्षण उत्पादनांचं सहनियोजन म्हणजे को डिझाईन किंवा सहविकास, को डेव्हलपमेंट आणि सह उत्पादन, को मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी एक संरक्षण आराखड्यावर किंवा त्याला रोडमॅप म्हणतात, त्याच्यावर देखील स्वाक्षरी केली. तेव्हा हे सगळे करार किंवा ऊर्जा संक्रमण आहे, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात जी आवश्यक क्रिटिकल मिनरल्स आहेत या संदर्भात पण इटली आणि भारत यांच्यात सामंजस्य करार झालाय. शेती आणि कृषी संशोधनासाठी विशेष करार झालाय. तेव्हा या सगळे करार हे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील.
1: श्रोते हो, या दौऱ्यादरम्यान अनेक देशांनी भारतातील गुंतवणुकीतही स्वारस्य दाखवले. त्याद्वारे भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या यांच्यामध्ये काही उत्पादनांबाबत करार झाले. जगातील सर्वात मोठ्या डच कंपनीचा टाटा इलेक्ट्रॉनिक्स बरोबर करार झाला. त्यातून गुजरातमध्ये सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारला जाणार आहे. याचबरोबर हरित हायड्रोजनशी संबंधित करारही या दौऱ्यात झाले. नॉर्वेच्या ओस्लो इथं आलेली भारत नॉर्डिक शिखर परिषदही महत्वाची ठरली. या साऱ्या करारांचा आणि ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकल्पांचा फायदा देशातील रोजगार निर्मितीमध्येही होणार आहे. या दौऱ्यांमधील करारांचे अर्थकारण विशद करताना राहुल गोखले म्हणाले,
0: पंतप्रधानांच्या या 5 देशांच्या दौऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की भारतासाठी जवळपास 40 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 400 कोटी डॉलर इतके गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालाय. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 50 पेक्षा जास्त जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आणि तिथं आयोजित असलेल्या 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत देखील मोदींनी भाग घेतला. नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ही परिषद आधी गेल्या वर्षी नियोजित होती पण पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला, त्याच्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ती परिषद पुढे ढकलण्यात आली होती. UAE भारताच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षेत्रात तब्बल 5 अब्ज डॉलरच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. हे आणखीन एक ठळक वैशिष्ट्य. UAE जे करार झाले त्याच्यामुळे भारताला पायाभूत सुविधा विकासासाठी मोठं भांडवल मिळेल आणि भारताच्या रस्ते, बंदर आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रामध्ये विकास होणं हे जास्ती सुकर आणि सोपं होईल आणि देशांतर्गत व्यापाराचा खर्चही त्याच्यामुळे कमी होईल. नेदरलँड आणि स्वीडन हे देश सेमी कंडक्टर चिप्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आघाडीवर आहेत. भारतानं केवळ या वस्तू आयात करायचं धोरण ठेवलेलं नाही तर तज्ज्ञता आणि तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे नॉलेज ट्रान्सफर यावर भारतानं भर दिलाय. त्याच्यामुळे भविष्यात भारत स्वतः या तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकेल. टाटाने जो करार केलाय तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे. इटलीशी पण जे नवीन करार झाले त्याच्यामध्ये भारतीय कापड, चामडं, दागिने, ज्वेलरी तसंच कृषी उत्पादनांना युरोपियन बाजारपेठ थेट आणि सुलभ प्रवेश याच्यामुळे मिळेल. त्याच्यामुळे भारताची निर्यात वाढून परकीय चलनाचा साठा देखील वाढण्यासाठी हातभार लागेल. सेमी कंडक्टरच्या करारामुळे भारताला चिप डिझायनिंग आणि प्रगत उत्पादन केंद्र म्हणजे ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचे हब्स तयार होतील. भारताच्या दृष्टीने तो फार मोठा भविष्यदर्शी लाभ आहे आणि यात अभियंत्यांपासून ते कामगारांपर्यंत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. याचा दुसरा लाभ असा की जे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग असतात म्हणजे MSME ज्याला म्हटलं जातं त्या क्षेत्राला सुद्धा मोठी चालना मिळू शकेल. नॉर्वेशी झालेला जो ग्रीन मेरिटाईम आणि हायड्रोजन संबंधी करार आहे, ग्रीन हायड्रोजन, त्याच्यात भारताच्या किनारपट्टीच्या भागात आणि ग्रामीण भागात हरित ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होऊ शकेल आणि या प्रकल्पांच्या साहजिकच जे बांधकाम असतं, देखभाल असतं, याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक तरुणांना रोजगार मिळू शकेल. या सगळ्या करारांमुळे भारतात पुढील काही वर्षांमध्ये लाखो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. स्वीडन आणि नेदरलँडशी जे कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि 6G तंत्रज्ञान करार झालेत त्याच्यामुळे भारतातल्या तरुण अभियंते आणि IT प्रोफेशनलसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. MSME आणि स्टार्टअप प्लॅटफॉर्म याच्यामुळे नवउद्योजकतेला देखील चालना मिळेल आणि त्याचा परिणाम म्हणून रोजगारामध्ये विस्तार होईल. मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादन आणि सेमी कंडक्टर निर्मिती ही भारतातच होऊ शकणार असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि अतांत्रिक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील. नॉर्वे आणि इतर देशांशी हरित हायड्रोजन आणि शाश्वत ऊर्जा या क्षेत्रात जे सहकार्य भारतात द्विपक्षीय सहकार्य आता झालंय त्याच्यामुळे शहरी आणि विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा जो 5 देशांचा दौरा पंतप्रधानांनी केला तो केवळ राजनैतिक स्वरूपाचा नसून किंवा द्विपक्षीय राजनैतिक संबंध दृढ करण्याचा नसून भारताला जागतिक उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणारा तसंच देशात रोजगार वाढवण्यासाठी देखील तो फायदेशीर ठरणार आहे. युरोपीय देशांचं म्हणजे या सर्व दौऱ्यांचा सारांश सांगायचा तर युरोपीय देशांचं प्रगत तंत्रज्ञान आणि UAE अफाट भांडवल यांचा भारताच्या अफाट मानवी संसाधनांशी म्हणजे ह्युमन रिसोर्सशी मेळ घालणारी व्यूहनीती आहे. त्याचा परिणाम म्हणून भारताला

0: 5 ट्रिलियन डॉलर ची अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय गाठणं सुकर होऊ शकेल.
1: श्रोते हो, कोणत्याही दोन देशांमधील करार हे काही तात्पुरत्या स्वरूपाचे नसतात. दोन्ही देशांच्या मैत्रीचा एकमेकांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांवर दूरगामी परिणाम होत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हा दौरा आणि त्याचा भारताच्या भविष्य निर्मितीत होणारा लाभ याविषयी बोलताना राहुल कोकले यांनी सांगितलं.
0: या दृष्टीने दोन बाबींचा उल्लेख करता येईल. एक म्हणजे मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान लायडन विद्यापीठाकडून जे ऐतिहासिक चोलकालीन ताम्रपट औपचारिकपणे भारताला परत करण्यात आला तेव्हा भारतीय सांस्कृतिक वारसा परत मिळण्याच्या दृष्टीनं तो एक ऐतिहासिक क्षणच म्हटला पाहिजे. तर द्विपक्षीय भागीदारी ही केवळ राज्य किंवा आर्थिक स्तरावर नसते तर सांस्कृतिक स्तरावर देखील असते, याचं हे उत्तम उदाहरण ठरेल. दुसरं उदाहरण म्हणजे मोदींनी आपल्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान तिथल्या प्रसिद्ध धरणाला भेट दिली. त्या धरणाचं नाव अफलास डाईक, थोडस उच्चारायला अवघड असं नाव येते, पण हे धरण म्हणजे जगातल्या प्रसिद्ध अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी एक मानलं जातं. सुमारे 80 वर्ष जुनं असं हे धरण आहे आणि 32 किलोमीटर लांबीचं हे धरण हे उत्तर समुद्राला गोड्या पाण्याच्या सरोवरापासून वेगळं करतं. पंतप्रधानांनी या धरणाला भेट दिली याचं महत्वाचं कारण म्हणजे गुजरात मधले जो खंभातचा आखात आहे त्याच्यात कल्पसर याच स्वरूपाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा विचार चालू आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा प्रकल्प अभ्यासाधीन आहे. तो प्रकल्प लांबी ही साधारण 30 किलोमीटर असेल असा एक अंदाज आहे आणि त्याचा मुख्य उद्देश हा गोड्या पाण्याचा मोठा साठा तयार करणं आणि पूर रोखणे. तेव्हा कल्पसर प्रकल्पासाठी येणारा खर्च देखील 85 ते 90 हजार कोटी इतका अपेक्षित आहे आणि तो पूर्ण होण्यासाठी 2-1 दशकांचा कालावधी लागू शकतो. मात्र पंतप्रधानांनी आता या अफसला डाईक या धोरणाला जी भेट दिली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या देशाकडे असणारा या क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव, मुख्यतः जलव्यवस्था आणि अभियांत्रिकी याच्या जो नेदरलँड्स कडे अनुभव आहे तो पाहता कल्पसर सारख्या आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार हा भारतात सुद्धा यशस्वीपणे साकारण्यासाठी डच तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते या दृष्टीने पंतप्रधानांनी त्याची चाचपणी केली असावी. मोदी यांचा दौरा केवळ हा तात्कालिक आव्हानांवर मात करण्यासाठी नव्हता तर भारताच्या नजीकच्या आणि दीर्घकालीन अशा भविष्यातल्या अशा दोन्ही गरजा आणि महत्वाकांक्षा ध्यानात ठेवून आखलेली एक दूरगामी रणनीती आहे असं आपल्याला म्हणता येईल. या दौऱ्यामुळे भारत एकीकडे आपल्या पारंपरिक खनिज तेलाची सुरक्षा मजबूत केली आहे, दुसरीकडे नॉर्डिक देशांच्या साथीनं स्वच्छ ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाकडे भारतानं वाटचाल करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसाठी पावलं उचलली आहेत. सेमी कंडक्टरची निर्मिती असो किंवा प्रगत संरक्षण तंत्रज्ञान असो किंवा अंतराळ क्षेत्रातलं सहकार्य असो, याद्वारे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या ध्येयाला नवीन चालना मिळेल असं आपल्याला म्हणता येईल. बदलती जी भूराजकीय परिस्थिती आहे म्हणजे युक्रेन वर रशियाने सुरू केलेल्या युद्धापासून गेल्या 3-4 वर्षांमध्ये एक प्रकारचं एक तणावपूर्ण भूराजकीय वातावरण जगभर आहे आणि त्याचा फटका फक्त त्या देशांना नाही तर जगभराला बसतोय. अशा परिस्थितीत भारतानं स्वतःला जगातलं एक विश्वासार्ह, सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण भागीदार म्हणून सिद्ध केल्याचं या दौऱ्यात भारताला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यावरनं अधोरेखित होतं हे आपल्याला मान्य करावं लागेल. तेव्हा पंतप्रधानांचा हा जो 5 राष्ट्रांचा दौरा होता तो एका अर्थानं केवळ तात्कालिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नाही तर भारताच्या भविष्याच्या पायाभरणीचा दौरा होता असं म्हटलं पाहिजे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी जागतिक स्तरावर भारताची एक विशेष प्रतिमा तयार केली आहे. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यातून देशाच्या विकासाला गती येईल अशा प्रकारचे अनेक करार आतापर्यंत झाले आहेत. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा देखील देशाच्या विकासात महत्वपूर्ण ठरेल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता
1: आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ शके 1948, 22 मे 2026. अच्छा, आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात मी संतोष मते आपलं स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण विविध प्रकारच्या पिकांची लागवड करतो, त्यासोबतच आपल्याकडं विविध शेतीपूरक व्यवसाय आहेत. यामध्ये पशुपालनाचा विचार जर केला तर त्यामध्ये मग गायी आहेत, म्हशी आहेत, शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत, अशा पद्धतीनं हे पशुपालन आहे. हे पशुपालन करत असताना आपण बऱ्याच वेळेस ज्या काय त्यांच्या आरोग्यविषयी समस्या आहेत त्या समस्यांना तोंड देत असतो. आणि त्या समस्यांना तोंड देत असताना काही गोष्टी अशा आहेत, जर का त्या आपण वेळेवर केल्या तर बऱ्याच आरोग्यविषयी समस्याच निर्माण होत नाही. आणि त्यातलीच एक समस्या आहे जनावरांमधली जंतबाधा. आपण जर का व्यवस्थितपणे जंत निर्मूलन करू शकलो तर साहजिकच जंतबाधा असेल आणि आणखी त्या निगडीत इतरही आजार असतील तर ते होणार नाही. त्याचविषयी आज आपण जाणून घेऊ, जनावरांमधील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागातले प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे यांच्याकडून. त्यांची मुलाखत घेतली आहे सोमनाथ कांडके यांनी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या पशुधनाचं व्यवस्थापन करताना ते वेगवेगळ्या टप्प्यांवरती करावं लागतं आणि सगळ्या बाबतीत अतिशय काटेकोरपणे जर आपण व्यवस्थापन केलं तर या पशुपालनातून, या जनावरांच्या देखभालीतून आपल्याला निश्चित चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळत असतं. आज आपण जनावरातील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत कार्यक्रमात सहभागी आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: सर, आपले पशुपालक जे आहेत ते वेगवेगळ्या पशूंचं सांभाळ करत असतात, संगोपन करत असतात, मात्र आपण गायी असतील, म्हशी असतील, या सगळ्या पशूंमध्ये येणारे जे जंत आहेत, त्यांच्या पोटामधील जे वाढणारे जंत आहेत, त्याविषयी थोडक्यात आपण शेतकरी बांधवांना सांगूयात.
2: शेतकरी बंधूंनो, एकूणच आपण पशुधन सांभाळताना आपल्याकडे प्रामुख्याने 4 प्रकारच्या पशुधनाचा सांभाळ होतो, त्यामध्ये शेळी असेल, मेंढी असेल, गाई आणि म्हशी. पैकी शेळी, मेंढी आणि गाई म्हशी या दोन वर्गामध्ये गाई म्हशींच्या बाबतीत विचार करायचा झाला तर त्यांचं जंत व्यवस्थापन वेगळ्या प्रकारचं असतं आणि शेळी मेंढीचं जंत व्यवस्थापन वेगळ्या प्रकारचं असतं. त्यातली त्यात गाई म्हशींच्या बाबतीत सांगायचं झालं तर गाईंच्या वासरामध्ये, वासरू जेव्हा गर्भावस्थेत असतं किंवा पोटामध्येच त्याला जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, तर यामध्ये साधारणपणे जो गोलकृमी आहे तो वासरू पोटामध्ये असताना गर्भावस्थेतच त्याला त्याची लागण होऊ शकते. त्यामुळे पण याचं जे जंत निर्मूलन करायचं आहे ते वासरू जन्माला आल्यानंतर 7व्या दिवशीच पायपर्याझिन या प्रकारचं औषध वापरून आपण त्या वासराचं जंत निर्मूलन करायचं आहे. शेतकरी बंधूंनो, यामध्ये मला विशेष करून सांगावंसं वाटेल की वासरांमध्ये मरतुकीचं जे प्रमाण आहे त्याचं मुख्य कारण हे जंत आहेत. आणि त्यातले त्यात सांगायचं झालं, म्हशीमध्ये याचे प्रमाण हे 70% जे मूळ कारण आहे हे केवळ जंताची बाधा ही आहे. तर आपण याच्यामध्ये जे काही जन्माला आलेल्या वासरामध्ये पहिल्या महिन्यामध्ये जंताची बाधा झाल्यानंतर वासरे वाकून उभा राहण्याची जे लक्षण मूळ आहे त्यामध्ये संडासामध्ये जनावराच्या संडासामध्ये रक्त येणे किंवा आव येणे ही सुद्धा लक्षणे साधारणपणे दिसून येतात, तर आपण साधारणपणे वयाच्या 7व्या दिवशी आणि नंतर 1 महिन्याने पायपर्याझिन या प्रकारचं जंताचं औषध वापरून जंत निर्मूलन करायचं आहे.
1: सर, आता आपण पाहतो की आपल्याकडे पशुधन सांभाळत असताना जी नवजात वासरं आहेत प्रामुख्याने त्यामध्ये रक्ती हगवणाचा जो आजार आहे तो बळावतो, त्याचा प्रादुर्भाव आपल्या गोठ्यामध्ये असतो, तर त्याविषयी आपण आपल्या शेतकरी बांधवांना सविस्तर सांगूया.
2: शेतकरी बंधूंनो, हा खरोखरच एक चांगला प्रश्न आपल्याला आलेला आहे. तर रक्ती हगवण याची जे कारण आहे ते कॉक्सिडिया आपण त्याला म्हणतो, साधारण

0: आणि कोंबड्यांमध्ये सुद्धा हा आजार आढळून येतो आणि आपल्याकडे होणाऱ्या बहुतांश आजारामध्ये रक्ती हगवण वासरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आढळते आणि याच्यामध्ये जनावर वासरू दगावण्याची शक्यता पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर हा साधारणपणे आयमेरिया जातीच्या एक पिशीमुळे होणारा आजार आहे आणि आपल्याकडं असलेल्या एकूण वासरामध्ये 90% वासरांना हा आजार कुठल्या ना कुठल्या अवस्थेत होऊन गेलेला असतो. वासराची थोडीच प्रकृती चांगली असेल तर तो वासराला त्रास देत नाही, परंतु जर जनावराचे रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल, वासराची एकूण ताकदवाच कमी असेल, तर वासरू दगावण्याची शक्यता जास्त असते. तर यामध्ये आपण उपचार म्हणून आपल्या गोठ्यामध्ये ॲम्प्रोलियम, जनावरांना ॲम्प्रोलियम किंवा सल्फाचे औषध आपल्या हाताशी ठेवून असं बाधित झालेल्या जनावरांना द्यावयाचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी आयमेरिया प्रकारची एकपेशीय जाती आहे ही ओल्या असलेल्या गोठ्यामध्ये याचे प्रमाण खूप जास्त असते. अशा ओल्या असलेल्या गोठ्यामध्ये जर वासराने माती चाटली तर आयमेरियाचे इन्फेक्शन होते. तर आपण आपला गोठा जर कोरडा ठेवला तर यापासून आपल्या गोठ्यामध्ये आयमेरियापासून किंवा कॉक्सिडियापासून रक्ती हगवणीपासून आपल्या वासराचा बचाव होईल. परंतु उपचारार्थ आपण ॲम्प्रोलियमची पावडर आपल्या हाताशी असाव द्यावी.
1: आता गोठ्यातील जी वासरं आहेत ती चरण्यायोग्य वयामध्ये आली किंवा ती बाहेर मोकळ्या रानामध्ये चरण्यासाठी जाऊ लागली तर अशा वेळी देखील त्यांना जंताचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते, त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम त्यांच्यावरती होत असतात. अशा वेळी आपल्या शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या औषधांचा वापर या जंतनिर्मूलनासाठी करणं गरजेचं असतं?
0: शेतकरी बंधूंनो, आपण साधारणपणे वासराच्या जन्मापासून म्हणजे गर्भावस्थेपासून जन्म आणि त्यानंतर पहिल्या 1-2 महिन्यांपर्यंत जेव्हा वासरू माती वगैरे चाटायला लागतं अशा परिस्थितीमध्ये कसे जंत निर्मूलन करायचे याविषयी माहिती घेतली. आता पुढची जी अवस्था आहे, साधारण 3 महिन्यानंतर वासरू थोडा थोडा चारा खाण्यास सुरुवात करते आणि यामध्ये पण दोन प्रकारची आपल्याकडे साधारण पशुपालन होतं. एक तर बंदिस्त पशुपालन किंवा एका जागेवरचं पशुपालन आणि आपले बरेचसे शेतकरी हे डोंगर रानावर जनावरे चारण्यासाठी सुद्धा नेतात. तर जी जनावरे किंवा जी वासरे चारण्यासाठी बाहेर जातात त्यांच्यामध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते, कारण की बाहेर वेगवेगळ्या प्रकारचा चारा, वेगवेगळ्या प्रकारचं जे मलमूत्र साठलेला चाऱ्यावर पडलेला असतं तो चारा वाढल्यानंतर त्यातून इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. तर अशा वेळी आपण जे जनावर जी वासरे बाहेर चारावयात जातील अशांसाठी आपण जंतनिर्मूलनासाठी जंतनिर्मूलनाचे प्रत्येक महिन्याला एक असे या मात्रेमध्ये आपण औषध द्यायचं आहे. परंतु जी वासरे गोठ्यामध्येच आहेत यांच्यामध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता थोडीशी कमी असते. तर या ठिकाणी असा सल्ला दिला जाईल की आपल्या गोठ्यामध्ये असलेल्या एकूण जनावरांच्या 10% जनावरांचे आपण शेण तपासायचं आहे आणि त्यानुसार आवश्यकतेनुसारच त्या ठिकाणी आपण जंतनिर्मूलन हाती घ्यायचं आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की पावसाळ्यामध्ये आता जो काही आपला जूनमध्ये पाऊस सुरू झाला आहे अशा पावसाळ्याच्या वातावरणामध्ये जंताचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर अशावेळी आपण पावसाळ्याचे 4 महिने प्रत्येक 30-40 दिवसाच्या अंतराने जर आपण डिवॉर्मिंग केलं, जंताचं औषध दिलं तर आपलं पशुधन हे नक्कीच सुदृढ राहील आणि आपल्या पशुधनापासून खूप चांगल्या प्रकारची वाढ होईल.
1: सर, आता आपल्या पशुधनामध्ये जी पट्टकृमीची बाधा होत असते त्याविषयी थोडंसं सविस्तर सांगूयात, त्याची लक्षणं नेमकी काय असतात आणि त्याचा बंदोबस्त करायचा असेल, निर्मूलन करायचं असेल तर कोणकोणत्या उपाययोजनांचा अवलंब आपल्या शेतकरी बांधवांनी पशुपालकांनी करावा?
0: शेतकरी बांधवांनो, गाई म्हशी या दोन्ही मध्ये वासरांच्या किंवा रेडकांच्या बाबतीत जंत पट्टकृमीचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता साधारण त्यांच्या वयाच्या 3-6 महिन्यामध्ये खूप जास्त असते. तर अशा वेळी आपण थोडंसं जनावराच्या सभोवताली लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की जनावराच्या शेणामध्ये साधारणपणे तांदळाच्या आकाराचे पांढरे पांढरे कण बाहेर पडलेले दिसतात. ते पट्टकृमींचेच अवशेष जनावराच्या शरीरातून बाहेर पडत असतात. अशावेळी आपण समजून जायचं आहे की आपल्या जनावराला पट्टकृमीची बाधा झालेली आहे आणि पट्टकृमीच्या बाधा झालेल्या जनावरांमध्ये आपण प्राजिक्वांटल हे प्रकारचं औषध उपलब्ध आहे. हे थोडंसं महागडं औषध आहे, त्यामुळं आता आपण योग्य प्रकारे योग्य वजनानुसार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जर आपण त्याला प्राजिक्वांटल औषध दिलं तर पट्टकृमींचा बंदोबस्त होईलच. आणि या ठिकाणी विशेष करून सांगायचं की प्राजिक्वांटल हे जे औषध आहे हे मोठ्या जनावरांना देण्याची आवश्यकता नाही, कारण की पट्टकृमींची अवस्था इन्फेक्शन जे आहे किंवा जो प्रादुर्भाव आहे हा वयाच्या 6-व्या महिन्यापर्यंतच होतो, त्यानंतर मोठ्या गाई किंवा म्हशींमध्ये याचा प्रादुर्भाव आढळत नाही.
1: सर, आता आपण गाई असतील म्हशी असतील यांच्यामधील जंतनिर्मूलनाची जी समस्या आहे त्याबाबत बोललो, आता अपन शेळी

0: मेंढीमधील जे जंतू निर्मूलन आहे त्याविषयी सविस्तर बोलूयात. नेमकं हे जंतू निर्मूलन कोणत्या टप्प्यावरती करणं गरजेचं असतं आणि ते कशा पद्धतीने आपल्या पशुपालकांनी केलं पाहिजे?
1: हो, नक्कीच. आपल्याकडं लहान रवंत करणारे प्राणीमध्ये शेळी आणि मेंढी आहे. याचा खूप मोठा वर्ग अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळून येतो आणि आपल्या सभोवतालचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये संभाजीनगर असेल, पुण्याचा काही भाग असेल, तर या ठिकाणी शेळी मेंढी पालन खूप मोठ्या प्रमाणावर होते. आणि शेळी मेंढी पालनामध्ये जंत निर्मूलन ही खूप मोठी समस्या आहे. आत्तापर्यंत आपण जी समस्या जे काही बघितलं ते मोठ्या गाय म्हशींच्या बाबतीत बघितलं, तर या शेळी मेंढी आणि गाय म्हशी यांच्यामध्ये प्रामुख्याने फरक सांगायचा म्हटलं तर गाई म्हशींपेक्षा शेळ्या मेंढ्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता 30 ते 40 पटीने अधिक असते. कारण त्याची शक्यता जास्त असण्याचे कारण की शेळी मेंढीचं पालन हे बंदिस्त खूप कमी प्रमाणावर होतं. सर्व बऱ्यापैकी शेळी मेंढी पालन हे सराव कुरणावर होतं आणि सराव कुरणामध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे येथे आपण विशेष काळजी घ्यायची आहे शेळी मेंढी पालकांनी. त्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे रक्ती हागवण जी आपण वासरामध्ये आढळते तोच प्रकार शेळ्या मेंढ्यांमध्ये सुद्धा आढळतो. या ठिकाणी एक विशेष प्रकारच्याने गोष्ट नमूद करावीशी वाटते की जे जंताचं औषध आपण वासरांना किंवा रेडकांना वयाच्या 7व्या दिवशी देतो, तर 7व्या दिवशी शेळ्या मेंढ्यांमध्ये औषध देण्याची गरज नाही. साधारणपणे 1 ते 1.5 महिन्याच्या पुढच्या वयाच्या करडांना किंवा बकरांना आपण ते औषध द्यायचं आहे. याशिवाय एकूणच आपल्या गोठ्यामध्ये किंवा आपल्या उपलब्ध असलेल्या जनावरांमध्ये जर जंताचा प्रादुर्भाव दिसला किंवा जनावर बुळकांडताना दिसलं तर आपण यावेळी विशेष करून आपल्या गोठ्यामधल्या 10% जनावरांचे नमुने हे आपण तपासण्यासाठी घ्यायचे आहेत. जनावरांचे नमुने, शेणाचे नमुने किंवा लेंड्याचे नमुने जमा करताना आपण प्रत्यक्ष जनावराची नोंद घेऊन त्याच्या गुदद्वारातून 1-2 लेंड्या घेऊन त्या प्रकारची तपासणी केली तर खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला रिझल्ट्स मिळतील आणि पशुवैद्यकाकडून योग्य प्रकारे त्याची शेणाची तपासणी केल्यानंतरच आपण जंत निर्मूलन करायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेळी मेंढीमध्ये रक्ती हागवणीची बाधा ही खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. यामध्ये जे महत्त्वाचं लक्षण आहे त्यामध्ये शेळीचा पार्श्वभाग आहे, करडाचा जो पार्श्वभाग आहे तो पूर्णपणे शेणाने माखलेला असतो किंवा साधारणपणे मागच्या पायाच्या खुरापर्यंत कधी कधी तो भाग भरलेला असतो. तर हे रक्ती हागवणीचं किंवा हायमेरिया कॉक्सिडियाचं खूप मोठं लक्षण आहे. हे आपल्या गोठ्यामध्ये आढळून येतं की काय ते आपण पाहायचं आहे. आणि एकूणच पावसाळ्याचे हे जे दिवस आहेत याच्यामध्ये आपण प्रत्येक महिन्याला एकदा अशा प्रकारे जर जंताचं निर्मूलन केलं आणि आपल्या शेळ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या गोठ्यामध्ये एक सुदृढ जनावरे किंवा शेळ्या मेंढ्या राहतील आणि आपल्या एकूण नफ्यामध्ये किंवा जनावरांचे उत्पादन आणि प्रजोत्पादनामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही.
0: सर, आता आपल्या कार्यक्रमात अगदी शेवटीला आपल्या शेतकरी बांधवांना या जनावरातील जंतबाधा समस्या आणि उपाय या संदर्भात काय सांगाल, काय आवाहन कराल?
1: शेतकरी बंधूंनो, पावसाळ्याचे दिवस आहेत, नवीन चारा उगवलेला आहे, अशा वेळी आपण पावसाळ्याच्या सुरुवातीलाच योग्य प्रकारचं जंत निर्मूलन करून घ्यायचं आहे. जंत निर्मूलनानंतर साधारण 10व्या ते 15 दिवशी जनावराचे आरोग्य चांगले असताना आपण आपल्या गोठ्यामध्ये त्यांना लसीकरणाचा जी मात्रा आहे, योग आपल्या भागामध्ये आढळणारे जे महत्त्वाचे आजार आहे त्यामध्ये लाळ्या खुरकूत असेल आणि आता लंपी असेल तर या आजाराचे लसीकरण करून घ्यायचे आहे आणि आपला गोठा हा निरोगी ठेवायचा आहे.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरातील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी आज आपण कार्यक्रमात जाणून घेतलेला आहे. आपल्यासोबत कार्यक्रमात सहभागी होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे. सरांनी आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं अतिशय सविस्तरपणे दिलेली आहेत, मात्र तरी देखील या विषयासंदर्भात आपल्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील, तर सरांसोबत आपण थेट संपर्क साधू शकता. सरांचा मोबाईल नंबर आहे 9422175925. नंबर पुन्हा एकदा 9422175925. निमसे सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार, धन्यवाद.
2: धन्यवाद. जनावरांमधील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागातले प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर एका गाण्याचा आनंद घेऊयात.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आपण आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला जाणून घेतलं की जनावरांची काळजी कशी घेतली पाहिजे, तशाच पद्धतीनं मातीची काळजी घेतली पाहिजे, संगोपन केलं पाहिजे. म्हणजे जमिनीची जर आपण निगा राखली तर साहजिकच जमीन आपल्याला भरभरून देणार आहे. आणि त्या संदर्भात आज आपण ऐकूयात मातीची काळजी आणि संगोपन याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या मृदविज्ञान विभागातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर शैलेश आचार्य यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, मातीशिवाय शेतीची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. आणि माती म्हणजे आपली जमीन ही उत्पादनक्षम असणं गरजेचं आहे. याच मातीची काळजी आणि संगोपन करण्याविषयी, त्याच्या गरजेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या मृदाशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर शैलेश आचार्य सरांकडून. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार
1: सर. आजचा जो आपला विषय आहे माती म्हणजेच मृदा, तर या मातीचं महत्त्व काय आहे शेती व्यवसायामधलं, या दृष्टीने आपण शेतकरी बंधूंना काय सांगाल?
2: निश्चितच सर, आपण सर्वजण जाणता भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारित आहे. साहजिकच भारतीय समाजजीवनात शेतीला पर्यायाने शेतकऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतात कृषी संस्कृती ही पारंपरिक असली तरी स्वातंत्र्यानंतर झालेल्या हरित क्रांतीमुळे भारतात आधुनिक शेतीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. आपण सर्वजण जाणता शेतकरी मित्रांनो, दरवर्षी 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा

0: उद्देश जीवनातील मातीचे महत्त्व समजून घेणे हा आहे. मातीचे संवर्धन जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम आपण जर पाहिले मातीचे आरोग्य बिघडण्याची कारणे कोणती आहेत, तर त्यामध्ये पाण्याचा जास्त वापर, जमिनीची धूप, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांचा कमी वापर, एकच पीक वारंवार घेणे आदी असू शकतात. केवळ रासायनिक खतांमुळेच जमीन खराब होते असे सर्रास बोलले जाते, हे सत्य नाही. रासायनिक खते हे पिकांचे अन्न आहे, जे कमी मात्रेत अधिक अन्नद्रव्य पिकाला हवे तेव्हा उपलब्ध करतात. जमीन खराब होते रासायनिक खतांच्या चुकीच्या पद्धतीने वापर व शिफारशीपेक्षा जास्त वापरामुळे. खऱ्या अर्थाने मातीचे आरोग्य बिघडते ते पाण्याच्या जास्त वापरामुळे. पिकाला पाणी दिल्यानंतर ते पाणी पीक मुळावाटे हवे तेवढे शोषून घेते, बाकीचे जमिनीत साचून राहते. साचलेले पाणी मातीमधील हवा बाहेर काढून त्याची जागा घेते. वेळीच पाण्याचा निचरा नाही झाला तर पिकाची मुळे गुदमरतात, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. साचलेल्या पाण्यात माती क्षार विरघळतात. सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन होते, मात्र पाण्यातील क्षार जमिनीवर मातीच्या कणात अडकून राहतात. ऊसासारख्या पिकाला जेव्हा शेतकरी सतत पाणी देतात तेव्हा अशा जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसून येते. क्षार मातीचे कण जोडतात, त्यामुळे माती कडक होते, मातीचे रंध्र बंद होतात, पाणी मुरत नाही, ओलावा टिकत नाही, परिणामी पिकांची वाढ होत नाही आणि अपेक्षित असे उत्पादन आपल्याला भेटत नाही.
1: नक्की सर. शेतकरी बंधूंनो, याच महत्त्वामुळं 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून आपण साजरा करतो आणि याचं महत्त्वसुद्धा समजून घेण्याची आता आपल्याला गरज आहे. सर, आता हे मातीचं आरोग्य बिघडण्याचे नेमकं कारणं कोणते कोणते आहेत, काय सांगाल?
0: शेतकरी मित्रांनो, आपण आजकाल पाहतच असतो की अमर्याद खतांच्या वापरामुळे जमिनी नापिकीकडे वळत चालल्या आहेत. तर त्यामध्ये जास्तीत जास्त जर आपण कारणं पाहिली तर पाण्याचा हा अतिरेक वापर, जमिनीची धूप, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, त्याचबरोबर सेंद्रिय खतांचा कमी वापर आणि एकच एक पीक वारंवार घेणे, ह्या आदी सर्व गोष्टीमुळे आजकाल आपल्या मातीचे आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे, बिघडत चाललेलं आहे. केवळ रासायनिक खतांमुळेच जमीन खराब होते असे सर्रास बोलले जाते, हे सत्य नाही. रासायनिक खत हे पिकांचे अन्न आहे, जे कमी मात्रेत अधिक अन्नद्रव्य पिकाला हवे तेव्हा उपलब्ध करतात. जमीन खराब होते रासायनिक खतांच्या चुकीच्या पद्धतीने वापर आणि शिफारशीपेक्षा जास्त वापरामुळे. खऱ्या अर्थाने मातीचे आरोग्य बिघडते ते पाण्याच्या जास्त वापरामुळे. पिकाला पाणी दिल्यानंतर ते पाणी पीक मुळावाटे हवे तेवढे शोषून घेते, बाकीचे जमिनीत साचून राहते. साचलेले पाणी मातीमधील हवा बाहेर काढून त्याची जागा घेते. अशा वेळेस वेळीच पाण्याचा निचरा नाही झाला तर पिकाची मुळे गुदमरतात, झाडाची वाढ खुंटते आणि परिणामे आपल्याला हवे असणारे अपेक्षित उत्पादन आपल्याला भेटत नाही.
1: नक्की सर, या सगळ्या दोषांमुळे आपल्याला हवं ते उत्पादन मिळत नाही आणि मातीचं आरोग्य त्यामुळं टिकणं गरजेचं आहे. मातीचं आरोग्य टिकवण्यासाठी मग नेमकं आता काय करणं गरजेचं आहे? शेतकरी बांधवांनी काय उपाययोजना करता येतील?
0: सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांना, शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मातीचे आरोग्य जर आपल्याला टिकवायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपले मातीचे आरोग्य तपासून घ्यावे लागेल. त्यासाठी आपल्या मातीचे आरोग्य तपासणी करण्यासाठी शेतातून मातीचा योग्य पद्धतीने नमुना काढून तो प्रयोगशाळेत तपासून घेणे हे प्रत्येक अभ्यासू शेतकऱ्याचे पहिलं कर्तव्य आहे. प्रयोगशाळेत मातीमधील उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, मातीचा सामू, विद्युत वाहकता आदी घटकांचे प्रमाण, त्याला अनुकूल पीक व त्या पिकासाठी खताची शिफारस या बाबींची विस्तृत मातीची आरोग्य पत्रिका तयार करून ती शेतकऱ्यांना दिली जाते. मातीचा सामू म्हणजे काय की ज्याला आपण विशेषतः आम्लविम्ल निर्देशांक की जो 6.5 ते 7.5 असल्यास पिकांच्या विकासासाठी आदर्श असतो. मातीतील सेंद्रिय कर्ब ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो हे तिच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. सेंद्रिय कर्ब हे मातीत राहून पिकाच्या वाढीसाठी अहोरात्र झटणाऱ्या जीवाणूंचे खाद्य असते. शिवाय सेंद्रिय कर्ब जर जास्त म्हणजेच 1% जास्त असेल तर जमिनीत पाणी चांगले मुरते, ओलावा टिकून राहतो, माती भुसभुशीत राहते. म्हणून चांगले कुजलेले शेणखत, साखर कारखान्याची मळी, लेंडी खत, गांडूळ खत किंवा हिरवळीच्या खतांचा वापर रासायनिक खतांसोबत अवश्य करावा.
1: नक्की सर, म्हणजे शेतकरी बंधूंनो, अनेक सेंद्रिय घटकांचा वापर हा आपल्याला मातीचं आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. आपल्याच

0: जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा 1% किंवा त्यापेक्षा जास्त राहील या दृष्टीने आपल्याला सातत्याने प्रयत्न करायचे आहेत. सर, पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी किती अन्न घटकांची गरज असते, काय सांगाल सर?
1: पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी 17 अन्नद्रव्यांची गरज असते. त्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे मुख्य अन्नघटक आहेत, जे बहुतांश शेतकरी 10-26-26 किंवा 12-32-16 किंवा इतर ग्रेडच्या स्वरूपात वापरतात. त्यामुळे होतं काय, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक हे दुय्यम अन्नघटक असून शेतकरी त्याच्या वापराकडे दुर्लक्ष करतात. याही पुढे आणखी 11 अन्नघटक जे एकरी काही ग्रॅममध्ये लागतात. सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचा वापर फारच कमी आजकाल शेतकरी करतात. युरियासारखे प्रचलित स्वस्त खते अधिक वापरून शेतकरी पिकाचे आणि मातीचेही नुकसान करत आहेत. माती परीक्षण अहवालानुसार खते वापरल्यास मातीचे आरोग्य उत्तम राहीलच आणि उत्पादनसुद्धा वाढणार आहे.
0: नक्कीच सर, शेतकरी बंधूंना जर आपण आपल्या मातीचं आरोग्य टिकण्यासाठी म्हणून आपल्या शब्दामध्ये आपण काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन कराल?
1: नक्कीच सर, शेतातील काडी कचरा, गवत न जाळता मूलस्थानी जर आपण पिकाच्या अवशेषांचे विघटन केल्यास सेंद्रिय कर्ब नक्कीच वाढू शकतो. पाणलोट क्षेत्र विकासावर भर देऊन माथा ते पायथा मृद जलसंधारणाचे उपचार प्रभावीपणे राबवायला हवेत. शेतातील झाडांची संख्या आजकाल घटत आहे. बांधावर, पाणलोट क्षेत्रात, गायरान आदी क्षेत्रात वृक्षारोपण असेल तरच मातीची धूप आपण थांबवू शकतो. पिकाची फेरफालट करावी, मातीची सुपीकता टिकवण्यासाठी संतुलित खत वापर करणे गरजेचे आहे. माती हे अत्यंत दुर्लभ पण दुर्लक्षित संसाधन आहे. ही जागरूकता शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे असून मातीचे संगोपन आणि संवर्धन ही आजकाल काळाची गरज बनलेली आहे.
0: नक्की सर, शेतकरी बंधूंनो लाखो वर्ष लागतात 1 टन माती तयार होण्यासाठी, आणि म्हणून तिचं संवर्धन आणि जतन आणि तिच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न आपल्याला सातत्यानं करणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपल्याला मातीची काळजी आणि संगोपन याविषयी मार्गदर्शन करत होते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या मृदाशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर शैलेश आचार्य. आपल्याला जर त्यांच्याकडून काही जाणून घ्यायचं असेल, काही मार्गदर्शन हवं असेल, तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 70-28-93-32-30. पुन्हा एकदा 70-28-93-32-30. सर, आकाशवाणीच्या माध्यमातून आपण हे जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
2: धन्यवाद सर. मातीची काळजी आणि संगोपन याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या मृदविज्ञान विभागातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर शैलेश आचार्य यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, आता एक आठवण उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात बायोगॅस संयंत्र वापर याविषयीची माहिती, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात खरीप हंगामातल्या चारा पिकांचं आणि गवत पिकांचं लागवड व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिकं संशोधन प्रकल्पातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदीप लांडगे यांची मुलाखत, तसंच दुधाळ कालवडींची निर्मिती कशी कराल याविषयी कृषी महाविद्यालय सोनई इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर निखिल कदम यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो, आमचं शेत आमचा परिसर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा. पत्र पाठवण्यासाठीचा पत्ता आहे किसानवाणी विभाग, द्वारा कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी रोड अहिल्यानगर. पिनकोड आहे 4140003. आणि आपण आम्हाला मेलही करू शकता. मेल आय डी आहे tutyroomahilyanagar@gmail.com. आम्ही आपल्या अभिप्रायाची वाट पाहतो आहोत. बरं तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमातून मी संतोष मते आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. शेतकरी बंधूंनो एक आठवण, उद्या सकाळी कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकू शकाल हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. रात्रीचे 8 वाजले आहेत, ऐकूया काही निवेदना.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: प्लॅटफॉर्म नंबर 2
4: से
3: चलने
4: वाली
3: सुपरफास्ट
5: एक्सप्रेस के यात्रियों. ताई तुला नाही मोबाईल चार्ज करायचा होता,
4: तुझं डोकं चार्ज कर.
5: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
4: पाहिलंस
5: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
4: बुद्धू, सुधर जरा.
5: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
7: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
8: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
7: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
9: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे,
10: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला.
11: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
12: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
11: थायरॉइडच्या गाठी,
12: गर्भाशयातील फायब्रॉइड,
11: वाढलेली प्रोस्टेट,
12: विविध बायोप्सीज,
11: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
12: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
11: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
12: फोन 74008440088.
11: 74008440088.
13: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्म मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्म मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
14: atmamalikonline.com.
15: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
16: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
15: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
0: हॅलो बळीराजा, या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा 28 मे 2026 विषय आहे महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम 2023 अंमलबजावणी. तज्ज्ञ असतील अहिल्यानगरच्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरुण हरिश्चंद्र. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांच्यात द्वि

0: सर्वपक्षीय चर्चा विविध क्षेत्रातले सहकार्य मजबूत करण्यावर भर राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जून पासून 7 ऑक्टोबर पर्यंत चालणार घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तान सोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडिस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली या चर्चेत व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान शिक्षण संस्कृती स्थलांतर संरक्षण आणि सुरक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता फिनटेक नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी सांगितलं मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत तसंच आंध्र प्रदेश गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4 राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3 झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर मेघालय अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत या पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल 2002 ते 2004 झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील बेपत्ता असलेल्या स्थलांतर केलेल्या मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्या जातील अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोकलिंगम म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र

उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीमा भागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जातील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचा पदग्रहण समारंभ आणि रुस्तुमजी स्मृती व्याख्यानमालेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रकल्पाअंतर्गत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य सीमा सुरक्षा जाळं तयार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे असं शाह म्हणाले. ड्रोन, अत्याधुनिक कॅमेरे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सीमा सुरक्षेसाठी हा प्रकल्प सुरू केला जात असंही त्यांनी सांगितलं. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक केली. मनीषा संजय हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखीन 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखीन काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 196 धावा झाल्या होत्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत 24 मे पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 23 मे पर्यंत होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावरती गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचण येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: लोकजागर कार्यक्रमात आज ऐकूया बेस्ट फाउंडेशन पाथडी या सामाजिक संस्थेच्या कार्याविषयी भाऊसाहेब गोरे आणि महादेव कौसे यांच्याशी महेश्वरी मिसाळ यांनी साधलेला संवाद. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.
1: श्रोते हो नमस्कार, आणि आजच्या लोकजागर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, प्रत्येक माणूस हा जन्मल्यानंतर त्याला जशी समज येते तेव्हा तो प्रत्येक जण काहीतरी स्वप्न बघत असतो, आणि जेव्हा त्याची स्वप्नपूर्ती होते तेव्हा त्याला तो खूप मनापासून आनंद होतो, त्याला खूप समाधान पण वाटतं, आणि त्याला वाटतं की चला आपल्याला जे काही मिळवायचं होतं ते आपण आत्ता मिळवलेलं आहे. पण समाजामध्ये अशी काही माणसं असतात ती तेवढ्यावरच थांबत नाहीत, किंवा त्यांना असं वाटतं की आपली ही स्वप्न आहेत ती अपूर्ण आहेत अशी जाणीव त्याला सतत होत असते, किंवा तो एक सल त्याच्या मनामध्ये असतो. तर अशी काही माणसं जेव्हा आपल्या समाजात असतात आणि त्यांच्या मनात असे विचार येतात तेव्हा खरोखरच त्यातनं काहीतरी वेगळी वाट त्यांनी चोखाळलेली असते, आणि अशाच विचारांच्या दोन व्यक्ती आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. श्रोते हो, बेस्ट फाउंडेशन पाथर्डी चे संस्थापक भाऊसाहेब गोरे सर आणि संस्थापक सदस्य महादेव कौसे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही दोघंही शिक्षक आहात. तसं पाहिलं तर एक शिक्षकाची नोकरी करणं, ठराविक वेळेमध्ये घरी येणं आणि आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणं अशा पद्धतीने एक तुमचं रुटीन होतं, पण तरी देखील या पलीकडे जाऊन आपण काहीतरी वेगळी वाट चोखाळावी आणि आपण काहीतरी वेगळं काम समाजातल्या दुर्बल घटकांसाठी करावं असं तुम्हाला का वाटलं? गोरे सर काय सांगाल?
2: नमस्कार मॅडम. बेस्ट या शब्दामध्ये बी भगवान, ई एज्युकेशनल, एस सोशल, टी टीचर असे आद्याक्षर घेऊन भगवान एज्युकेशनल सोशल टीचर फाउंडेशन असं हे बेस्ट फाउंडेशन स्थापन झालेलं आहे. खरं तर बेस्टची स्थापना 15 ऑगस्ट 2014 आमचे समविचारी मित्र महादेव कौसे सर, प्रताप देशमुख सर आणि संदीप काळे सर यांच्या समवेत सुरू झाली असताना आम्ही यामधील सर्व नोकरदार आहोत. परंतु दैनंदिन जीवन जगत असताना, भोवताल अनुभवत असताना अशा काही गोष्टी आढळून आल्या की अरे, समाजामध्ये एका बाजूला भरपूर पॉकेट मनी असणारे विद्यार्थी आहेत, आर्थिक सुबत्ता आहे, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रोजची शिक्षणाची परवड, कधी ST नाही, सायकलसुद्धा नाही, पायपीट करून त्यांना शिक्षण घ्यावं लागतं आहे. हे सर्व पाहिल्यानंतर एक दिवस असा विचार आला की अशा घटकांसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ज्या ठिकाणी मी यापूर्वी नोकरी केलेली आहे शिक्षक म्हणून, भांडेवाडी तालुका पाथर्डी या ठिकाणी वंचित घटकातील विद्यार्थी तिथं होते, त्यांचाही तोही अनुभवला होता, पाहिला होता, अशा विद्यार्थ्यांना शिकवलेलं होतं. तर जळगावचे यजुवेंद्र महाजन सर आहेत, त्यांचं दीपस्तंभ फाउंडेशन आहे, हे तर अतिशय दिव्यांग, अंध अशा विद्यार्थ्यांसाठी कार्य करतात. हे पाहिल्यानंतर वाटलं की आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो, या भावनेतून या बेस्टची स्थापना झालेली आहे.
1: खरोखर जेव्हा सामाजिक बांधिलकी ही जेव्हा चार मित्रांच्या मनामध्ये असते आणि ते चार मित्र जेव्हा एकत्र येतात तर खरोखरच त्यातून काहीतरी विधायक असं काम व्हायला सुरुवात होत असते. तर सुरुवातीला तुम्ही हा विचार तुमच्या मित्रांसमवेत मांडला असेल तर त्यावेळी कुठले कुठले मित्र तुमच्यासोबत होते आणि त्यांची प्रतिक्रिया काय होती?
2: सुरुवातीला आमच्या समवेत महादेव कौसे सर होते, प्रताप देशमुख सर

0: होते आणि संदीप काळे सर होते. आम्ही हे काम सुरू केलं की विद्यार्थ्यांना त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा. सध्या स्पर्धा परीक्षेचं युग आहे, त्यांना स्पर्धा परीक्षेचं जर ज्ञान दिलं, माहिती दिली, ते परीक्षेची तयारी करून घेतली, तर त्या विद्यार्थ्यांना समाजामध्ये चांगल्या प्रकारे जीवन जगता येईल हा हेतू त्यामागे होता. आणि मग या मित्रांसमवेत विचार शेअर केल्यानंतर त्यातून हे काम सुरू झालं, त्यांनी होकार दिला.
1: कौशिक सर, मला तुम्ही असं सांगा, जेव्हा काम सुरू करायचं असं जेव्हा तुमचं ठरलं, एखादा विचार आपण जेव्हा ठरवतो तेव्हा तो प्रत्यक्षात आणणं ही गोष्ट खूप अवघड असते, त्यासाठी तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये पूर्ण झोकून द्यावं लागतं, त्यातले जे काही घटक आहेत त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधावा लागतो की आम्ही जे करतो आहोत ते तुमच्यासाठी किती उपयुक्त असं आहे ते तुम्हाला पटवून द्यावं लागतं त्यांना, आणि त्यासाठी तुम्हाला एकदा नाही दोनदा नाही तर वारंवार त्यांच्याशी भेटी घेऊन संवाद साधावा लागतो. तर सुरुवातीचा तुमचा अनुभव हा कसा होता लोकांशी भेटताना?
2: अगदी सुरुवातीला आम्ही ज्यावेळेला हे कार्य हाती घेतलं त्यावेळेला आम्हाला या विद्यार्थ्यांचा शोध अगोदर घ्यावा लागला. मग शोध घेण्यासाठी आम्ही या विद्यार्थ्यांच्या घरी गेलो किंवा काही शाळांमध्ये भेटी दिल्या. शहरामध्ये असणाऱ्या ज्या शाळा आहेत, प्राथमिक शाळा, त्या शाळांमध्ये भेटी दिल्या. त्यानंतर काही वसतिगृहांमध्ये भेटी दिल्या. आणि जेव्हा या सर्व विद्यार्थ्यांच्या भेटी आम्ही घेतल्या त्यावेळेला आम्हाला निश्चितच असं वाटलं की खरोखर या विद्यार्थ्यांना शिक्षणाची फार गरज आहे. त्यांना काही त्यांची आर्थिक विवंचना असल्यामुळे त्यांना या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये पूर्णपणे राहता येत नाही, तर आपण यांच्यासाठी जर काहीतरी केलं तर निश्चितपणे या विद्यार्थ्यांना या शिक्षणाच्या प्रवाहात राहता येईल किंवा ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जाणार नाहीत असं आम्हाला वाटलं. आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या आणि मग त्यांच्यासाठी आम्ही कार्य करायचं ठरवलं.
1: कौशिक सरांनी आता जसं सांगितलं, जेव्हा तुम्ही सुरुवात केली विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी, त्यामध्ये सुरुवातीला विद्यार्थी किती होते?
0: सुरुवातीला अगदी 20 ते 22 असायचे. कारण आम्ही 40-50 जरी विद्यार्थी आणले तर पहिला दिवस असायचा, पहिलंच वर्ष, पहिलाच महिना, त्यामुळं पालकांचा त्या मुलांचा विश्वास, त्यांचा आमच्यावर विश्वास बसतो की नाही ही त्यांच्या मनामध्ये कदाचित ती शंका असेल, तर त्यातले जवळपास निम्मे थांबायचे. परंतु जसजसं हे काम हळूहळू पुढे जाऊ लागलं तसतसा त्यांच्या पालकांचा आणि त्या मुलांचाही विश्वास बसायला लागला आणि काम पुढे चालू राहिलं.
1: तुमची जी काही रूपरेषा असते, हे तुमचे काही कोचिंग क्लास चालतात किंवा कशा पद्धतीने तुम्ही दिवसभराचं शेड्यूल ठरवलेलं असतं, तर आपल्या श्रोत्यांना आपण सांगूया कशा पद्धतीने असतं ते.
2: हो नक्कीच. आम्ही एकदा विद्यार्थ्यांची निवड केली आणि निवड केल्यानंतर मग प्रत्यक्ष त्यांना, सुरुवातीला आम्ही आत्ता 5वीच्या शिष्यवृत्तीचे क्लास घेत होतो आणि मग ज्यावेळेला आम्ही ते क्लास सुरू केले त्यावेळेला सुरुवातीचा वेळ होता 7:30 ते 9 वाजेपर्यंत. 7:30 ते 9 वाजेपर्यंत प्रत्येक दिवशी, अगदी रविवारी किंवा इतर सणाच्या दिवशीसुद्धा, अविरतपणे प्रत्येक दिवशी त्या विद्यार्थ्यांसाठी तो स्कॉलरशिपचा तास घ्यायचा. तो तास घेतल्यानंतर मग त्यांना व्यवस्थित घरी अभ्यास पण द्यायचा आणि ज्या मुलांच्या काही समस्या असतील, अडचणी असतील, तर त्या सोडवायच्या, अशा पद्धतीने आम्ही सुरुवातीला हे काम सुरू केलं.
1: तुमचा जो काही वर्ग आहे या विद्यार्थ्यांचा, म्हणजे ते ऊसतोडणी कामगार असतील किंवा अगदी धुणीभांडी करणाऱ्या महिला असतील, एकल पालकत्व असणारे काही लोक असतील, त्यासोबतच जे काही मजूर आहेत रोजंदारीवर काम करणे, अशा सर्वच दुर्बल घटकातले सगळे हे विद्यार्थी असणार आहेत. पण आणखी एक गोष्ट खूप महत्वाची आहे की हे जे फाउंडेशन चालवताना कुठलाही, की आर्थिक बाब खूप महत्वाची असते, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर ही आर्थिक सोडवणूक करताना किंवा आर्थिक प्रश्न हाताळताना, म्हणजे या विद्यार्थ्यांना काही मदत करायची असेल तर तुम्ही तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा प्रयत्न केला, काय सांगाल?
0: चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. हा संस्था कुठलेही काम पुढे नेताना आर्थिक पाठबळ अतिशय महत्वाचं असतं. तर आम्ही 4 मित्रांनी सुरुवातीला, म्हणजे आजपर्यंतही, कॉन्ट्रीब्युशन करून अशी काही रक्कम आपल्या दैनंदिन जीवनातल्या कुटुंबातल्या याच्यातून बाजूला काढून या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर आम्ही खर्च करतो. मग त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना वही, पुस्तक किंवा स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं, शालेय गणवेश, शूज, म्हणजे त्या कुटुंबातल्या त्याच्या आईने त्याला कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक साहित्य घ्यायचं नाही, तर शैक्षणिक पालकत्व एक प्रकारे आम्ही निभावतो. मग या कामी मार्गदर्शन वर्ग घ्यायला आम्हाला काही अडचणी होत्या सुरुवातीला, जागा नव्हती, तर ती राजेंद्र कोटकर यांनी तो हॉल उपलब्ध करून देणार, तोही विनामूल्य, कारण हे काम सर्व विनामूल्य चालतं आहे, त्यामुळं त्यांचं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये, बबन भगत असतील त्यांचं सहकार्य मिळालं. पुढे अनेक मार्गदर्शक याला जोडले गेले, डॉक्टर दीपक देशमुख असतील, मान्य बाळासाहेब बुगे साहेब आहेत, मान्य विनोद शिरसाट आहेत, मान्य सुभाष दगडखरे साहेब आहेत, यांच्या मार्गदर्शनाने ते आणखीन पुढं मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलं.
1: कुठल्याही गोष्टीचं आपण सुरुवात करताना त्याचा पाठपुरावा घेणंही खूप महत्वाचं असतं, की आपण जे काम करतो आहोत तर ते कुठपर्यंत पोहोचले, विद्यार्थ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचतायत का, त्यांना कितपत ह्या गोष्टी समजल्यात, तर हे करण्यासाठी तुम्ही काही वेगवेगळ्या परीक्षा

0: घेत असाल तर त्याविषयी काय सांगाल?
1: ज्या वेळेला आम्ही हे क्लास घेतो त्यावेळेला आठवड्यातून प्रत्येक रविवारी झालेल्या भागावर त्यांची सराव चाचणी घेत असतो आणि मग त्या सराव चाचणीतल्या मार्कावरून आमच्या लक्षात येतं की कोणते विद्यार्थी कुठपर्यंत पोहोचलेले आहेत किंवा कोणते विद्यार्थी यामध्ये आणखी पाठीमागे आहेत, मग त्यांच्यासाठी आणखी काय करता येईल याचंही नियोजन आम्ही एकत्र बसून करत असतो आणि त्या पद्धतीने ते काम पुढे चालू ठेवत असतो.
0: आणि बऱ्याच वेळेस असतं की काही विद्यार्थी दूरवर राहत असतात, त्यांना येण्याजाण्याची काही अडचण असते किंवा त्यांना बसचा किंवा रिक्षाचा खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा उपलब्ध नसतो, तर अशांसाठी तुम्ही काही तरतूद केली असेल वेगळी, तर काय केली
2: आहे? हो मॅडम, अशा विद्यार्थ्यांना आम्ही सायकल उपलब्ध करून देतो. आमच्याकडे असणारी सायकल किंवा नवी घेऊन किंवा अगदीच कोणी दान केली बेस्टसाठी तर ती रिपेअर करून ती सायकल त्या विद्यार्थ्याला किंवा एखादा जवळच्या ग्रामीण भागातून येणार असेल तर त्याचा प्रवास खर्च सुद्धा बेस्टच्या माध्यमातून केला जातो आणि त्याला शिक्षणाच्या प्रवाहात मध्ये ठेवण्यासाठी बेस्टचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न असतो.
0: तुमचा सुरुवातीचा उद्देश असा होता की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना तयार करणं, की त्यांच्यामध्ये जो काही स्पार्क असतो तो समजून घेऊन त्यांना पुढे प्रोत्साहन देणं हाच तुमचा मुख्य उद्देश होता याच्यामध्ये. तशा कुठल्या कुठल्या स्पर्धांच्या निमित्ताने तुम्ही वेगवेगळे तज्ज्ञ त्यांना आमंत्रित केलं असेल आणि त्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं असेल तर त्याविषयी काय सांगाल?
1: तर याच्यामध्ये सुरुवातीला मी अगोदर सांगितलंच की शिष्यवृत्ती परीक्षा असेल इयत्ता 5वीची किंवा शिष्यवृत्ती परीक्षा असेल इयत्ता 8वीची किंवा NMMS परीक्षा असेल इयत्ता 8वीसाठी, त्यानंतर डॉक्टर सी.व्ही. रमन बालवैज्ञानिक परीक्षा असेल, तर या सगळ्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या परीक्षांचं मार्गदर्शन आम्ही करत असतो आणि वेळोवेळी अधूनमधून जे काही आम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शक मिळतील तर त्यांचंही व्याख्यान वगैरे या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आयोजित करत असतो की जेणेकरून त्यांच्या त्या ज्ञानाचा या सर्व विद्यार्थ्यांना लाभ व्हावा अशा दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो.
0: बऱ्याच वेळेस असतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये की इंग्रजीचा एक खूप बागुलबोह असतो की आपल्याला इंग्रजी बोलायला जमेल का, आपल्याला इंग्रजीमध्ये व्यक्त व्हायला जमेल का, किंवा त्यांच्या मनात एक न्यूनगंड असतो की आपण हे कसं काय याला सामोरं जाऊ. तर अशा दृष्टीने तुम्ही काही विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करता का किंवा त्यांचं काउन्सिलिंग कसं करता, काय सांगाल?
2: अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही वैयक्तिक मार्गदर्शन करतो की त्याच्या घरी जाऊन गृहभेटी करून त्याला विश्वास देऊन वैयक्तिक मार्गदर्शन आणि त्या विषयातले एक्सपर्ट बोलून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ देतो. आणि आमचा हा जो समूह आहे आता हा 4 पुरता सीमित नाही, याला आणखीन काही शिक्षक जोडले गेलेत, त्यामध्ये रामनाथ शेळके सर आहेत, पांडुरंग घुमरे सर आहेत, संजय ससाने सर आहेत, महेश वाघमोडे सर आहेत, राम तुपे सर आहेत, चंद्रकांत उदागे सर आहेत, आता अनेक समविचारी मित्र याला जोडल्या गेल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणं अतिशय आम्हाला सुलभ झालेलं आहे.
0: खरं तर हा तुमचा जो काही उपक्रम आहे तो वर्षभर चालणार आहे. जेव्हा परीक्षा वगैरे संपतात तेव्हा बरेचसे विद्यार्थी हे कुठल्या तरी छंद वर्गाला जातात किंवा कुठेतरी गावाला जातात किंवा कुठे सुट्टी वगैरे त्यासाठी जात असतात, पण तुमचे हे विद्यार्थी मात्र वर्षभर या उपक्रमामध्ये जोडलेले असतात, तर हे उपक्रम कशा पद्धतीचे असतात सुट्टीमधले, काय सांगाल?
2: हा खूपच छान प्रश्न विचारला की परीक्षा झाल्यानंतर काय, पुढं काय, परीक्षा झाली म्हणजे संपलं असं नाही, तर ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर पुढचं अनुभव काही चांगल्या प्रकारे आले पाहिजेत असा आमचा मानस आहे बेस्टचा, तर परीक्षेनंतर व्यक्तिमत्व विकास त्या विद्यार्थ्यांचा होईल यासाठी तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित केली जातात, छंदवर्ग घेतले जातात, प्राणी पक्षी निरीक्षण, आनंददायी शिक्षण, विद्यार्थ्यांशी संवाद, थोरांची त्यांच्याशी मुलाखत, मूल्य शिक्षणाची कार्यशाळा, हस्ताक्षर सुधार कार्यशाळा, विविध क्षेत्रभेट, शैक्षणिक चित्रपटसुद्धा आम्ही त्यांना दाखवतो, वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन गेल्या 10-12 वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही पाथर्डी शहर आणि परिसरात करतो. मग यामधून जे गुणवान विद्यार्थी असतील, जास्त गुण मिळवणारे असतील, झाडाचं चांगलं संगोपन करणारे असतील, त्यांना आम्ही बक्षीस देऊन त्यांचं कौतुक करतो मान्यवरांच्या हस्ते. एवढंच नाही तर वाचनासाठी सुद्धा बेस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम होत आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा वाढदिवस असेल तर त्याला वाढदिवसाच्या दिवशी पुस्तक भेट दिलं जातं जेणेकरून ते वाचलं पाहिजे. भाषा संवर्धन हे त्या माध्यमातून होतं. संस्कृती टिकून राहावी म्हणून विविध जे सण असतात आपले भारतीय संस्कृतीमधले हे सुद्धा आम्ही बेस्टच्या त्या क्लासमध्ये साजरा करतो आणि त्यामुळे एक भावनिक नातं तयार होऊन तो कुटुंब ते मुलं चांगल्या प्रकारे बेस्टचे जोडले गेलेले आहेत.
0: या निमित्ताने तुम्ही जेव्हा गृहभेटी घेता, पालकांशी बोलता त्यांच्या, तर त्यावेळेस तुमचा जो काही संवाद त्यांच्याशी होतो यामधला काही अनुभव तुमच्या लक्षात आहे का एखादा?
2: तसे अनुभव तर खूप आहेत मॅडम, परंतु संवाद साधताना कधी कधी त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात असणारी चमक, त्या विद्यार्थ्याच्या गालावर असणारे आश्रू, त्या कुटुंबामध्ये बेस्टच्या माध्यमातून केलेलं काम हे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच असं वाटतं की बेस्ट योग्य दिशेने चाललेलं आहे. त्यांच्या डोळ्यावरचे ते भावच आम्हाला आणखीन चांगलं काम करायला

0: प्रेरणा देतात.
1: बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा कुटुंबामधला एखादा विद्यार्थी असतो तेव्हा कधीतरी त्याला अडचण येते काही, किंवा तो कुठेतरी हिरमुसलेला असतो, तर त्याचे जे काही पालक असतात ते बघतात की आज काहीतरी याचं बिनसलंय आणि म्हणून मग ते त्याच्याशी संवाद साधतात आणि मग त्याच्या मनातलं जी काही अडचण असेल, शंका असेल, तर मग तो त्या आपल्या आईवडिलांशी बोलून दाखवतो. पण जिथे या विद्यार्थ्यांची परिस्थिती अशी आहे की ते निराधार आहेत आणि किंवा काहींचं एकल पालकत्व आहे किंवा काही जण त्यामध्ये इतके बुडून गेलेले आहेत की त्यांना लक्ष द्यायला देखील वेळ नाही, पण मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही त्या मुलांचे पालक होता आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहे, म्हणजे थोडक्यात त्यांना अभ्यास कसा केला पाहिजे, परीक्षेला सामोरं कसं गेलं पाहिजे, हे तुम्ही कशा पद्धतीने समजावून सांगता?
0: वैयक्तिक मार्गदर्शन हा त्याच्यावरचा प्रभावी उपाय आहे आणि त्या विद्यार्थ्याला विश्वास दिल्यानंतर, त्याच्या अडचणी समजावून घेतल्यानंतर, तो ज्या स्तरावरती आहे ते एकदा जाणून घेतलं की त्याला पुढच्या टप्प्यावर कसं न्यायचं, हा एकदा आत्मविश्वास दिला की तो आनंदाने त्यामध्ये सहभागी होतो. आणि मी सुरुवातीला सांगितलं की जे विद्यार्थी दररोज क्लासला नियमित येतील, जो विद्यार्थी दिलेला होमवर्क पूर्ण करील, अशा विद्यार्थ्यांना मी दर महिन्याच्या 1 तारखेला बक्षीस देतो. त्यामुळं अभ्यासामध्ये त्याचा खंड पडत नाही, स्वाध्यायही पूर्ण होतो आणि बक्षीस मिळाल्यामुळं त्यालाही आनंद होतो आणि जी आपली काही अडचण समस्या होती ती दूर होती आणि अशा पद्धतीने मग पुढे त्या विद्यार्थ्यांना घेऊन जात आहेत.
1: आता जेव्हा हे काम करत असताना तुम्हाला या गोष्टीतून आनंद मिळतो आणि खरोखरच आपण काहीतरी करतो आहोत ही भावना माणसाला सतत प्रेरित करत असते आणि समाजातल्या आजूबाजूच्या लोकांना पण प्रेरित करत असते, पण तरी देखील तुम्हाला असं काही तुमचे मानस आहेत का भविष्यामध्ये की अजून आपण काय केलं पाहिजे, काय सांगाल आपल्या श्रोत्यांना?
0: हो, भविष्यामध्ये आम्हाला या बेस्टच्या उपक्रमाची, संस्थेची व्याप्ती वाढवण्याचा निश्चित मानस आहे आणि याची व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही आता अधिकचा वेळ देणार आहोत. केवळ एका हॉलमध्येच या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं नाही तर मोठी जागा मिळवण्याचा आमचा मानस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सध्या नवीन तंत्रज्ञानाचं युग आहे, डिजिटल साधनं कशी उपलब्ध होतील ही प्राप्त करून घेण्याचा आमचा दुसरा एक मानस आहे.
1: थोडक्यात काळाबरोबर चालणं ही आपली गरज आहे. तुम्ही हे करत असताना देखील तुमच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील या दृष्टीने पण तुम्ही प्रयत्न करत असता, ते गैरहजर होऊ नयेत यासाठी पण तुम्ही काळजी घेता की त्यांचं आरोग्य सांभाळायचं कसं, म्हणून पण तुम्ही जे काही डॉक्टर्स उत्स्फूर्तपणे यामध्ये मदत करतात तर त्याविषयी काय सांगाल?
0: डॉक्टर दीपक देशमुख आहेत, डॉक्टर शिरीष जोशी आणि डॉक्टर विनय कुचेरिया यांच्या माध्यमातून आम्ही आरोग्य शिबिर या विद्यार्थ्यांसाठी घेतो आणि आम्ही विनामूल्य काम करतो, त्याच्यामुळं डॉक्टरांची ही सेवा या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य असते. म्हणजे एखादा विद्यार्थी संसर्गजन्य आजाराने जर आजारी पडला, त्याचा क्लास बुडाला, तर ताबडतोब त्याला इलाज केल्यामुळं त्याचा क्लास बुडत नाही आणि तो पुन्हा अभ्यासामध्ये येतो आणि त्याचं काम पुढे चालू राहतं.
1: आता तुम्ही थोड्या वेळपूर्वी म्हणालात की आर्थिक ताकद ही खूप महत्त्वाची असते, पण तरी देखील तुम्ही कुणाचीही वाट न बघता हे सगळं आपण हाती घेतलेला वसा आहे आणि आपल्यालाच तो पुढे न्यायचा आहे अशा पद्धतीने स्वतःच याच्यामध्ये पूर्ण झोकून दिलेलं आहे. पण तरी देखील तुम्ही समाजातले जे काही आपले श्रोते आता सध्या हा कार्यक्रम ऐकतायत तर त्यांना काय आवाहन कराल?
2: निश्चितच आम्ही स्वतः जरी आमच्या पगारातून हे काम पुढे चालवत असलो तरी आपल्या श्रोत्यांनाही मी सांगू इच्छितो की जर आपल्यामध्ये जर अशा प्रकारची एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक भावना म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये असतेच आणि मग आपणसुद्धा समाजाचं काहीतरी देणं लागतो, म्हणून आपणसुद्धा काहीतरी सामाजिक भावनेतून अशा पद्धतीने जर काहीतरी चांगलं काम केलं किंवा कुठल्याही संस्थेला कुठे अशी आर्थिक मदत केली तर निश्चितच आनंद वाटेल.
0: तर शेवटी हे काम पुढे घेऊन जात असताना मला असं सांगा वाटतं मॅडम की बेस्टचं हे काम चालूच आहे. भोवताला अनुभवताना आम्हाला असं दिसतंय की स्त्रियांच्या हाती लेखणी देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले दाम्पत्यांनी मानवजातीच्या उत्क्रांतीची बीजं रोवली. महर्षी कर्वेंनी तर विधवेच्या गळ्यात सौभाग्याची लेणीच गवली. राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी माणसाला माणूस पण शिकवणारी गोष्ट शिकवली. बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून ओळख करून दिली. हे आणि असं खूप काही घडतंय, घडलंय आपल्या महाराष्ट्रात. अनेकांनी आपल्या आयुष्य वेचलंय सामान्य जनतेसाठी, वंचित घटकासाठी. हेच पाहून, हेच वाचून, हेच ऐकून बेस्टचे आमचे सर्व समविचारी मित्र आणि आम्ही एक समाज भान म्हणून, जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून हे बेस्टचं काम पुढे घेऊन जातोय की जेणेकरून वंचित घटकासाठी त्यांचा निश्चित उपयोग होईल. आणि ज्या वेळेला आता ही संस्था 12 वर्षाची झालेली आहे, आणखीन 4-2 वर्षांनी ज्या वेळेला ती चांगली मूर्त स्वरूपात येईल, हे विद्यार्थी ज्या वेळेला सध्या ते ऑन द वे आहेत, बाहेर पडतील, त्यांच्या कीर्तीचा ज्या वेळेला सुगंध येईल, त्यावेळेला तो खरा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा की तेही दुसऱ्यासाठी काहीतरी योगदान देतील, त्यावेळेला बेस्टच्या सर्व सदस्यांना खूप आनंद झालेला असेल आणि मला असं म्हणावं वाटतं त्यानिमित्ताने आनंद

0: वा सुगंधा परी दरवळावा.
1: खरोखरच कौसे सर आणि गोरे सर, तुम्ही जो काही वंचित आणि दुर्बल घटकांच्या चेहऱ्यावर जे काही आनंद दिसावा यासाठी जो काही वसा घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही तुमचा प्रवास सुरू केलेला आहे, तर तुमचा हा जो काही प्रवास आहे त्याची मुहूर्तमेढ तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने रोवली आहे आणि याला खरोखरच पुढे त्याचा एक वटवृक्ष हो मोठा अशा सदिच्छा मी श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे देते. आणि आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि खूप छान अशी मुलाखत दिलीत, त्याबद्दल तुमचं आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
3: श्रोते हो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमात बेस्ट फाउंडेशन पाथर्डी या सामाजिक संस्थेच्या कार्याविषयी भाऊसाहेब गोरे आणि महादेव कौसे यांच्याशी महेश्वरी मिसाळ यांनी साधलेला संवाद ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला. याबरोबरच लोकजागर कार्यक्रम समाप्त करत आहोत.

आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे देवदत्त साबळे यांचं, गायक जयवंत कुलकर्णी.

0: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इनुमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
1: सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर शांता शेळके यांचं गीत, संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं, गायिका आशा भोसले.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या सुहाना सफर कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री स्मिता पाटील भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळा ठसा उमटवणाऱ्या स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 साली पुणे इथं झाला. त्यांचे वडील शिवाजीराव पाटील हे सहकार क्षेत्रातील अग्रणी नेते आणि माजी मंत्री होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील यासुद्धा सामाजिक कार्याशी जोडलेल्या होत्या. स्मिता पाटील यांचं शालेय शिक्षण पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेत झालं. सुरुवातीच्या काळात मुंबई दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर पुण्यातच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून स्मिता पाटील यांनी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. राजकीय घरातून आल्यामुळं सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची त्यांना लहानपणापासूनच आवड होती. चित्रपटसृष्टीत येण्याआधी फोटोग्राफी क्षेत्रात सुद्धा त्यांनी आपलं नाव कमावलं होतं. श्रोते हो, दूरदर्शनवरून स्मिता पाटील यांच्या प्रवासाला सुरुवात झाली कारण दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी त्यांना बातम्या देताना पाहिलं आणि त्यांच्या चरणदास चोर या चित्रपटात अभिनयाची पहिली संधी त्यांना दिली. या चित्रपटात त्यांनी राजकुमारीची भूमिका साकारलेली होती. यानंतर त्यांच्याच निशांत या चित्रपटात त्यांनी भूमिका केली. श्याम बेनेगल यांच्या गुजरातमधील सहकारी दूध चळवळीवर आधारित मंथन चित्रपटात त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारलेला भूमिका या चित्रपटातील स्मिता पाटील यांची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली.
1: तुमने उस दिन आत्महत्या के बारे में कहा था, उस पे अमल करने की ताकत है?
2: आजमा लो.
1: अस्पताल में पड़े पड़े आत्महत्या ही मुझे आजादी का एकमात्र रास्ता दिखा. मैं मरना चाहती हूँ,
0: त्यांचं सर्वसामान्य सावळ रूप असलं तरी त्यांच्या बोलक्या चेहऱ्यावर प्रसंगानुरूप बदलणारे भाव आणि त्यांनी केलेल्या संवेदनशील अभिनयामुळं स्मिता पाटील यांना कलात्मक चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून मान्यता मिळायला लागली. याच बळावर त्यांनी भारतीय सिनेमात 70s रूढ झालेल्या समांतर कलात्मक सिनेमातील वास्तववादी भूमिका साकारल्या. श्रोते हो, मंथन या चित्रपटामधून स्मिता पाटील यांनी सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळतं चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार दाखवला. तसंच भूमिका चित्रपटातून पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणाऱ्या स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या. वयाच्या 21व्या वर्षी भूमिका सिनेमातील संवेदनशील अभिनयासाठी स्मिता पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. श्रोते हो, समांतर कलात्मक सिनेमात भूमिका करत असताना त्यांनी काही व्यावसायिक चित्रपटातूनही प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्यासोबत काम केलं. नमक हलाल या चित्रपटात त्यांनी व्यावसायिक मापदंडात बसेल अशी भूमिका साकारली कारण स्मिता पाटील यांनी चित्रपटात कधीच पैसा मिळवण्यासाठी काम केलं नाही. उत्तम भूमिकेतून आपली कला पडद्यावर मांडता यावी यावरच त्यांचा जास्त भर असायचा. त्यामुळंच नमक हलाल चित्रपटातल्या पावसात चित्रित होणाऱ्या गीतासाठी त्या सुरुवातीला मुळीच तयार नव्हत्या. नंतर त्यांची समजूत काढल्यानंतर हे गीत त्यांनी चित्रित केलं जे आज पण अतिशय लोकप्रिय आहे.

श्रोते हो स्मिता पाटील, राजेश खन्ना, राकेश रोशन यांचा आखिर क्यू या चित्रपटातून सुद्धा त्यांची एक सामान्य विवाहित स्त्रीची सशक्त भूमिका त्यांनी साकारली. शक्ती चित्रपटात पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांची जोडी जमली. सद्गती या सत्यजित रे यांच्या दूरदर्शनपटासाठीही त्यांनी भूमिका केली. जे ओम प्रकाश, रमेश सिप्पी, प्रकाश मेहरा, मुझफ्फर अली, गोविंद निहलानी, केतन मेहता अशा अनेक दिग्गज मंडळींनी स्मिता पाटील यांना आपल्या चित्रपटात नायिका म्हणून निवडलं. अभिनयात संवेदनशील असलेल्या स्मिता पाटील यांनी जाणीवपूर्वक स्वतःला सामाजिक चळवळींशी जोडलं, जेणेकरून त्यात येणारे

अनुभव त्यांना भूमिका साकारण्यासाठी वापरता यावेत. याबरोबरच चित्रपटात महत्त्वाचं असणारं छायाचित्रणसुद्धा त्यांनी आत्मसात केलं. श्रोतेहो, 1975-76 स्मिता पाटील यांनी जब्बार पटेल यांच्या जैत रे जैत या मराठी चित्रपटात चिंधी ही व्यक्तिरेखा ज्या पद्धतीनं साकारली त्याला आजसुद्धा तोड नाही. या भूमिकेसाठी त्या बरेच दिवस आदिवासी पाड्यात जाऊन राहिल्या. त्यांचं राहणीमान, त्यांची भाषा या सगळ्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. त्यामुळंच आत्मविश्वासानं निर्णय घेणारी खंबीर चिंधी जैत रे जैत चित्रपटात स्मिता पाटील यांनी उभी केली.

0: श्रोते हो, 1970 दशकातील कट्टर राजकीय चित्रपटांचा त्या एक भाग होत्या, ज्यामध्ये शबाना आझमी, दीप्ती नवल या अभिनेत्रींनी सुद्धा काम केलं. बहुतेक वेळी पुरुषप्रधान चित्रपटांच्या पारंपरिक पार्श्वभूमीवर एक बुद्धिमान स्त्रीत्व दर्शवतं. महिलांना सक्षम म्हणून चित्रित करणाऱ्या चित्रपटातील भूमिकांमुळं त्या अधिक लोकप्रिय झाल्या. श्रोते हो, स्मिता पाटील यांचा सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरलेला चित्रपट म्हणजे चक्र. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना भरपूर प्रशंसा मिळाली. याच चित्रपटासाठी त्यांना दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एका झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेची भूमिका त्यांनी या चित्रपटात केली होती.
1: अम्मा, अम्मा,
2: क्या रे?
1: कल से मैं रघुरामा के भट्टी पे जाता हूँ.
2: काय को?
1: उधर 5-10 रुपया मिलता है. तुमको मालूम है, पैसा मिलेगा तो झोपड़ी भी जल्दी बन सकता है.
2: और पुलिस पकड़ी तो?
1: रघुरामा को किधर पकड़ा है?
2: देख बेनवा, मैं तेरे को कितनी बार बोली, मेरे को पुलिस का जोखिम नहीं होना. इधर आ, सुने क्या? इधर आ.

त्यांच्या अर्थ चित्रपटातील भूमिकेनं सुद्धा त्यांना खूपच वाहवा मिळवून दिली. त्यानंतर त्यांचे गमन, आक्रोश, अर्धसत्य, मिर्च मसाला, अनोखा रिश्ता असे बरेच चित्रपट आले. स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना आणि त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळं पडद्यावरील सौंदर्याच्या ज्या काही रूढ संकल्पना होत्या त्यासुद्धा त्यांच्या अभिनयापुढं दुय्यम ठरल्या. श्रोते हो, यापूर्वीसुद्धा वहिदा रहमान, नूतन, सुचित्रा सेन या अभिनेत्रींनी चाकोरी पलीकडच्या भूमिका साकारलेल्या होत्या, पण स्मिता पाटील यांनी ही धारा आपल्या अभिनयातून त्यांनी रूढ केली आणि तो वारसा पुढेसुद्धा नेला. शोषित बंडखोर स्त्रियांच्या, आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा त्यांनी तेवढ्याच ताकदीनं पडद्यावर उभ्या केल्या.

शब्द मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल यांना पटत नव्हता. चित्रपटातल्या नायिकेसाठी हा शब्द योग्य नाही असं त्यांचं ठाम मत होतं. त्यामुळं तिथं पर्यायी शब्द शोधण्याचं काम सुरू झालं. पण काही केल्या सुरेश भट यांना शब्द सुचेना. तेव्हाच स्टुडिओमध्ये ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके तिथं आल्या. त्यांना समजलं की एका शब्दावाचून सगळ्या गोष्टी अडलेल्या आहेत. त्यांनी लगेचच पर्यायी शब्द तुझे हसू हा सुचवला, जो गीतात अगदी चपखल बसला. त्यानंतर लगेचच लता दिदींनी हे गीत रेकॉर्ड केलं. जेव्हा हे गीत पहिल्यांदा स्मिता पाटील यांनी ऐकलं तेव्हा त्या लता दिदींच्या जवळ जाऊन धाय मोकलून रडल्या. आजही हे गीत जेव्हा कानावर पडतं तेव्हा ते मनाला भावल्याशिवाय राहत नाही. इतकी संवेदनशीलता स्मिता पाटील यांनी त्या गीतात आणि त्या चित्रपटात पाहिली होती.

श्रोते हो, स्मिता पाटील यांचा आणखी एक अप्रतिम मराठी चित्रपट म्हणजे उंबरठा. याच चित्रपटातलं अजरामर असं गीत सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. श्रोते हो, खरं तर हे गीत सुरेश भट यांचं लिहून झाल्यानंतर लता दिदी हे गीत रेकॉर्ड करणार होत्या. पण या गीतातले सुरुवातीचे शब्द होते कळेन मी पाहते कुणाला, कळेन हा चेहरा कुणाचा, पुन्हा पुन्हा भास होत आहे कुणीतरी आरशात आहे. यातला कुणीतरी

श्रोते हो, स्मिता पाटील यांना 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. स्मिता पाटील यांना विशेषतः आर्ट सिनेमांसाठी ओळखलं जातं, पण कमर्शियल सिनेमात सुद्धा त्यांनी आपलं नाव कमावलं. आपल्या छोट्याशा करिअरच्या काळात त्यांनी जवळपास 80 अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं. स्मिता पाटील यांचे 14 सिनेमे त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झाले. त्यामध्ये मिर्च मसाला, डान्स डान्स, ठिकाणा, सूत्रधार, इन्सानियत के दुश्मन, एहसान, राही, वारिस, आकर्षण अशा अनेक चित्रपटांचा यात समावेश होईल. श्रोते हो, 13 डिसेंबर 1986 रोजी वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी बाळंतपणातील काही अडचणींमुळं स्मिता पाटील यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मॉस्को, न्यूयॉर्क, फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये त्यांच्या चित्रपटांचं सिंहावलोकन झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक आणि समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय अभिनेत्री ठरल्या. स्मिता, स्मित आणि मी हे त्यांच्याविषयी ललिता ताम्हाणे यांनी लिहिलेलं पुस्तकही लोकप्रिय झालं. श्रोते हो, फक्त 11 वर्षाच्या कारकिर्दीत स्मिता पाटील यांनी आपलं नाव इतिहासात नोंदलं. आपल्या संवेदनशील अभिनयातून रसिकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारी अशी एकमेव अभिनेत्री स्मिता पाटील. आजच्या सुहाना सफर कार्यक्रमात इथंच निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात एका नवीन कलाकारासोबत. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण सुहाना सफर हा हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांविषयीचा कार्यक्रम ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं ऐश्वर्या ढवळीकर यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 101 MHz रात्रीचे 9:30 वाजले आहेत. ऐकूया लोकनाट्य उत्तमचं लगीन. सादरकर्ते आहेत गोपाळराव सूर्यवंशी आणि सहकारी. ऐकूया.

0: राम मंडळी राम राम राम राम राम राम अहो काय सांगायचं तुम्हाला गेले बरेच दिवस मी माझ्या मुलाचं लग्न जमण्याकरता फिरतोय आणि या बरेच दिवसामध्ये माझ्या मुलाला 25 ते 30 मुली दाखवल्या पण एक देखील त्याला मुलगी पसंत पडलेली नाही तेव्हा आज इथे माझे जुने मित्र शहीर लक्ष्मण चव्हाण आलेले आहेत त्यांच्याकडे जाऊन एखादं स्थळ आहे का बघावं तर बघूया आता कुठे भेटतात ते
1: राम राम भाऊ राम राम
0: अहो राम राम राम राम राम राम
1: काय निमित्तानं आला होता
0: अहो काय सांगायचं तुम्हाला गेले बरेच दिवस मुलाचं लग्न जमण्या करता फिरतोय
1: म्हणजे तुमच्या मुलाचं लग्न जमवण्यासाठी गेली बरेच दिवस झालं फिरताय
0: तर
1: बरं मग
0: आणि या बरेच दिवसामध्ये त्याला 25 ते 30 मुली दाखवल्या एक सुद्धा मुलगी त्याला पसंत पडलेली नाही
1: एकही मुलगी पसंत नाही
0: हो
1: बरं मग
0: बरं मग काय
1: एक
0: सुद्धा मुलगी त्याला पसंत पडलेली नाही
1: म्हणून तुम्ही मुलीच्या शोधात फिरलाय
0: हा
1: अहो पाहुणा
0: हा
1: तुम्ही जसं तुमच्या मुलाचं लग्न जमवण्यासाठी फिरताय ना
0: बर
1: तसं मी सुद्धा माझ्या मुलीचं लग्न जमवण्यासाठी गेली 6 महिने झालं घर सोडलंय
0: गेली 6 महिने घर सोडलंय
1: वर शोधण्यासाठी
0: वा वा पाहुण चांगली गोष्ट आहे दुधात साखर पडली म्हणायचं
1: काय दुधात साखर पडली आता तुम्ही आता तुमच्या गावी जाणार
0: हा
1: नंतर मंगळ बघा
0: हा
1: अष्टिका बघा पत्रिका बघा याच्यामध्ये बराचसा वेळ जाणार
0: हो पाहुण यात बराचसा वेळ जाणार नाही
1: ते कसं काय
0: कारण मी ज्यावेळी तुमच्याकडे यायला निघालो त्यावेळी मी येताना माझ्या मुलाला बरोबर आणलंय
1: म्हणजे येताना इकडे अहमदनगरला घेऊन आलाय
0: तर
1: काय हरकत नाही जरा बोलून तरी घ्या बघूया तुमचा मुलगा कसा आहे
0: असं म्हणताय
1: जरा बोलून घ्या कसा आहे ते
0: बोलून घेतो
1: हा बोलून घ्या
0: त्याला जरा भजी खायची सवय आहे आणि ती शिळी भाजी खातो आता कुणाच्या हॉटेलमध्ये जाऊन बसलाय कुणा स्टॉक बघावा जरा बोलवून अरे उत्तम ए उत्तम
1: जरा मोठ्यानं हाक मारा लांब गेला असेल
0: असं म्हणताय
1: हाक मारा
0: ए उत्तम हा ये ये ये ये ये

0: वरडायला काय झालं?
1: काय झालं वरडायला? अरे किती दिवस तुझं लग्न ठरवायचं मी बघतोय, कुठे गेला होतास?
0: जरा भजी खायला गेलो होतो.
1: मला वाटलं तू कुठे जाणार होतास. अरे उत्तम, कितीतरी दिवस फिरतोय तुझ्या लग्नासाठी, तू मात्र भजी खात फिर. हे उत्तम, आता शेवटचा एक प्रयत्न राहिला बाबा.
0: कसला?
1: आता तुला आज इथं पाहुणे बघायला येणार आहे, आणि ते पाहुणे तुला नवीन नवीन

0: प्रश्न विचारतील.
1: मला?
0: हा
1: मला बघायला येणार?
0: मला नाही. तर त्या पाहुण्यांना नीट उत्तर द्यायचं, त्यांच्याशी सरळ बोलायचं, वेडवाकड बोलायचं नाही. काय गोष्ट सांगाल काय?
1: कुठे आहेत पाहुणे तुमचे, बोलवा की त्यांना.
0: असं म्हणतोस होय, बोलून घेतो, तू जरा सरळ उभा
2: राहतो.
0: अहो पाहुण.
3: काय?
0: हा माझा मुलगा.
3: म्हणजे हा तुमचा मुलगा?
0: हा माझा मुलगा, एकुलता एक मुलगा, तोही नवसानी झालाय राव.
3: असेल असेल. पाहुण, तुमच्या मुलाला मी एखादा प्रश्न विचारला तर?
0: एखादा प्रश्न? अहो 10 प्रश्न विचारत ताबडतोब उत्तर देणार.
3: असं म्हणता?
0: हो हो,
3: ताबडतोब उत्तर देणार. बरं, काय हरकत नाही, विचारून बघतो. अरे बाबा, तुझं नाव काय? तुझं नाव काय? बरं दिसते. अरे बाबा, तुझं नाव सांग ना.
1: आम्ही नाही जाव.
3: आम्ही नाही जाव? अरे तुझं नाव आहे की नाही?
1: आपका कहने का मतलब क्या है?
3: आपका नाम क्या है?
1: ओ येस, माय नेम इज उत्तम.
3: वा वा वा वा वा, नाव ही उत्तम आणि स्वरूप ही उत्तम.
1: इट इज व्हेरी मच, थँक यू.
3: पाहुण, तुमचा मुलगा मला पसंत आहे.
0: पसंत आहे?
3: पण तुमच्या मुलाविषयी मला जरा शंका विचारायची आहे.
0: शंका आहे? काय काय शंका आहे बरं?
3: तुमच्या मुलानं हा खाकी ड्रेस का परिधान केलेला आहे?
0: हा हा, मात्र प्रश्न अगदी योग्य विचारला बरं का तुम्ही. त्याचं काय पाहुणं?
3: काय?
0: ज्यावेळी भारत देशावर परकीयांचं आक्रमण आलं होतं आणि ते आक्रमण परतून लावण्यासाठी मी माझ्या उत्तमला मिलिटरीत भरती केलं होतं. मिलिटरीत?
1: ओ दॅट्स राईट, माय फादर इज करेक्ट.
3: म्हणजे वडील सांगतात ते बरोबर आहे. काय मला असं विचारायचं आहे, उत्तम म्हणजे तू मिलिटरीत होतास आणि तुझे बाबा?
1: बाबा फलटणी.
3: म्हणजे दोघांनी आणीबाणीची परिस्थिती ओळखून दोघे भरती झाला होता. पाहुण, मला तुमचा मुलगा पसंत आहे.
0: मुलगा पसंत आहे? मग कसं करायचं?
3: पण मी आणखीन एक शंका विचारू का?
0: आता आणि काही शंका राहिली बरं,
3: विचारतो जरा.
0: सांगा,
3: तुमच्या मुलाचं शिक्षण किती झाले हो?
1: लय मांदळ पुष्कळ.
0: होय होय होय,
3: मांदळ पुष्कळ.
1: आय मीन व्हेरी लॉंग, व्हेरी लॉंग.
3: अरे व्हेरी लॉंग पुष्कळ, आमचं सगळं खरं आहे, पण किती इयत्ता? स्टँडर्ड म्हणते.
1: हो स्टँडर्ड. BALLB लंडन बार एटॉपेल.
3: करेक्ट काय करेक्ट? पाहुण, तुमच्या मुलाने सांगितलेल्या डिग्र्यापैकी मला काही सुद्धा कळलेलं नाही.
0: काही कळलेलं
3: नाही? अशी बात नाही.
0: बर उत्तम, तुझं काय शिक्षण झालं पुण्याला सांग बाबा.
1: ऑलराइट, रिअगेन.
0: येस रिअगेन.
1: BALLB TD लंडन बार एटलॉप फिल्म. म्हणजे नापाशांनी की कासराभर लाम.
0: शाबास.
3: शाबास म्हणताय तुमचा मुलगा. म्हणतोय माझं शिक्षण कासराभर लांब झालेलं आहे, याला काय अर्थच लागत नाही.
0: याला अर्थ लागत नाही?
3: अजिबात नाही.
0: हे उत्तम, तुझ्या भाषेत पाहुण्यानं काही समजलं नाही, मी माझ्या भाषेत सांगतो. त्याचं काय पाहुणं? ज्यावेळी मी उत्तमला शाळेत शिक्षणासाठी पाठवलं का नाही, आणि आज अखेर त्याचा शिक्षणाचा शिकलेल्या सर्व पुस्तकांचा ढीग एवढा मोठा पडला.
3: पडणारच की आता एवढा शिकला म्हटल्यानंतर.
0: तर हो, मग आम्हाला या पुस्तकाचं काय करावं, पंचायत पडली राव. म्हणून मग आम्ही काय केलं, आम्ही एक पांढरं स्वच्छ फडकं घेतलं, त्या फडक्यामध्ये ती पुस्तकं बांधली आणि वरून कासरा बांधला आणि ती सर्व पुस्तक मी एका खांबणीवर ठेवली. म्हणून तो म्हणतो कासराभर लांब.
1: हो दॅट्स राईट, माय फादर इज
0: करेक्ट.
3: वडील सांगतात ते बरोबर आहे. काय हरकत नाही, मला असं विचारायचं. अरे उत्तम, ही पुस्तक अशी गाठोड्यात बांधून वरती ठेवायचं कारण काय रे?
1: त्यावेळेला घराला फडताळ खिडकी असला काय प्रकार नव्हता, म्हणून तशी ठेवली होती.
3: पुस्तक ही घाण किंवा मात्र म्हणत म्हणून वरती ठेवली. काय हरकत नाही. पण मुलगा तुमचा मला पसंत आहे.
0: मुलगा पसंत आहे? मग काय करायचं?
3: आता लग्नाची आयदा करूया. काय
0: लग्नाची आयदा करूया?
3: मला मुलगा पसंत आहे.
0: नाही पसंत आहे, पण तुम्ही आम्हाला असं सांगा आता करायचं कसं कसं.
3: मी सांगतो ना तुम्हाला.
0: सांगा ना.
3: अगोदर चहा घेऊया आणि नंतर लग्नाची आयदा करूया.
0: बर बर, तसं करू.
3: तुम्ही आम्ही व्याही म्हणू आमचं ऐकाल का? तुम्ही आम्ही व्याही म्हणू आमचं ऐकाल का?

0: अगदी लक्ष्मी नारायण सारखा जोडा.
1: आवाज बंद.
0: काय रे बाबा,
1: नारायणाचं नाव काढाय ना.
0: का बर,
1: नारायणाचं नारायणाचं नाव त्याच्या गळ्यामध्ये एवढा मोठा तंबोर असतो या.
0: म्हणून नारायण पसंत नाही.
1: कुठे रोज घेऊन फिरायचं ते.
0: अरे माझ्या म्हणण्याचा अर्थ तुला समजलेला दिसत नाही उत्तम.
1: हे कसं काय.
0: अरे विठ्ठल रखुमाईसारखा जोडा.
1: इटूच तरी अजिबात नाव काढू नका.
0: का बर, का
1: तुम्ही पाहिजे त्यावेळेला इटूला भेटायला जावा. इटू नुसता

0: तटून उभा राहतोय बायकोला जोडून तर
1: म्हणून विठ्ठल बसत नाही.
0: हा
1: अरे म्हणूनच म्हणतो ना उत्तम, माझ्या म्हणण्याचा अर्थ तुला समजलेला दिसत नाही.
0: हे कसं काय?
1: अरे नवरा बायको दोघे समान.
0: ओ आय मीन द बोथ आर समान.
2: थँक्यू.
0: हा
1: तुमच

0: काय काय आता काय झालं बरं पुढे काय सांगा ना
1: काय झालं काय म्हणून विचारायला लागलाय
0: हा
1: तुमचा मुलगा म्हणजे निव्वळ खोळसट मुलगा आहे
0: काय काय
1: अहो निव्वळ खोळसट पोरगा आहे तुमचा
2: यू डेअर स्टॉप
0: बर स्टॉप
2: हू सेड हेर इज हू सेड आय एम अ मॅड
1: म्हणजे खोळा नाही
2: नो नो वन हू सेड एंड वन हू सपोज आय एम अ मॅड He is also mad. I am not a mad.
1: मंजे खोला नहीं?
2: No, no. I am not a mad.
1: तर मग?
2: I am a half mad.
0: जबाब!
1: चांगली गोष्ट आहे म्हणूनच म्हणतो ना निव्वळ खोळसट बोर काय तुमचं
0: हो पाहुण त्यातच बरोबर आहे
1: काय बरोबर आहे खोळ्यासारखा करतोय
0: अहो माझ्या उत्तमने बऱ्याच सिनेमा मध्ये काम केलंय
1: बर
0: आणि त्या सिनेमा मधला तुम्हाला हा एक त्यानं कला प्रकार दाखवला
1: असं म्हणतोय काय हरकत नाही उत्तम तू पिक्चर मध्ये सिनेमा मध्ये काम केलं म्हणतोय चांगली गोष्ट आहे उत्तम कुठल्या एखाद्या पिक्चरचं नाव तरी एखादं सांग की
2: त्याचं नाव आहे त्याचं नाव नवीन पिक्चर आहे तिथं येऊन बघ पिक्चर
0: बरोबर आहे फार गर्दी असते फार गर्दी असते
1: आम्ही येऊन सुद्धा बघू फार उत्तम मला आणखी एक शंका विचारायची
2: कसली
1: तुझं वय किती रे
2: वय बारक
1: बारक
2: बारक म्हणजे कोळ
1: कवळ
2: कोळ आहे की आय मीन स्मॉल हम अभी तक बच्चा है
1: अरे स्मॉल हम अभी तक बच्चा है लहान आहे कवळ ते सगळं कराय पण तुला वर्ष किती झाली इयर्स
2: हो इयर्स ए 20
1: तुला वर्ष 20 झाली आणि माझ्या मुलाला 21 वर्ष झाली
0: अरे तुला हसाय तरी काय झालं आणि रडाय तरी काय झालं अरे पाहुणे आता काय म्हणलं तू ऐकलंस का
2: काय
0: पाहुण्याने सांगितलं की तुझं वय 20 आणि मुलीचं 21
2: 21 काय
0: हो ती मुलगी तुझ्यापेक्षा 1 वर्षानं मोठी आहे तिच्याबरोबर लग्न लावायला नको
2: 1 वर्षाची काय 11 वर्षाची मोठी असली तरी सुद्धा मला ती चालेल
0: 11 वर्षाची मोठी असली तरी चालेल नाही नाही उत्तम मी म्हणतो एवढी मोठी मुलगी कशासाठी रे
2: कशासाठी म्हणजे
0: कशासाठी
2: कडी बसून फिरायला येत
0: असं आहे म्हणजे 11 वर्षाची मोठी असली तरी चालेल पण यंदा लग्न करायचं असं आहे ना हो पाहुण
1: काय
0: आम्हाला सगळं पसंत आहे
1: मुलगी पसंत आहे काय हरकत नाही मग आता लग्नाच्या येत्या
0: हो धरलंच पाहिजे
1: लग्नाच्या येत्या

0: इंजिनियर स्टॉप
1: काय आला तर
0: बाबा
2: हां काय आला
0: इकडे पुढे या
2: हां काय सर काय झालं
0: ए मामा आता बघा काय आलाय नको मला
2: ए उत्तम हा जो पाहुणा आहे का नाही तो आपला जुना पाहुणा
0: पाहुणा जुना आहे
2: होय काय रे का बाबा
0: हा गंजून गेला असेल आपण
2: ते काय लोखंड आहेत तांबेरून गंजून जायला
0: नाही पण हा पाहुणा काय म्हणतो बघितलं का तुम्ही
2: काय काय काय म्हणतोय
0: तुम्ही लग्नाची यादी धरा
2: बर
0: हुंडा देतो 1013 पण हा म्हणतोय 7000 आधी तो रोख पोहोचले तुम्हाला हे ज्या बाबानं दिलं होतं काय
2: उत्तम अरे बाबा तोंड आपल्या म्हणून लोकांना वेडवाकडं बोलायचं नाही तू जरा परिस्थिती समजून घे तुला जरा आठवते का बघ
0: काय
2: मागल्या वर्षी आपण जमीन खरेदी केली की नाही
0: हा कॅनल कडची
2: हा त्यात काय केले बरं आपण आता
0: कांदे लावले
2: हा तर ते कांदे लावलेली जमीन खरेदी करत असताना मला थोडे पैसे कमी पडले
0: अच्छा
2: आणि पैसे कमी पडल्यानंतर मी या पाहुण्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडून रोख 7000 रुपये घेतल्यानंतर मग त्या जमिनीचे खरे पत्र झाले
0: मग यांना मी एखादा प्रश्न विचारू का
2: विचारा की
0: तुम्ही यांना 7000 दिले
1: हा उत्तम तुझ्या बापाना 7000 रुपये रोख दिलेले रोख दिलेले तू जरा लाडात आलेले दिसतोय तू काय मागण्याच्या विचारात आहेस का
0: लई काही नाही एक 10 पैसे ते गारेगार घ्याला
1: हे भावोत्तम असं करायचं ठरलेलं
0: आहे
1: सांगतो ना राहिलेला पैसा माझ्या पुढा घ्याल का राहिलेला पैसा माग पुढे घ्याल का असं आमचं म्हणणं
0: आहे माग पुढे म्हणजे कसा बघा आता म्हटले 13000 देतो

0: त्यातले 7,000 रोग पोचले म्हणतात आणि उरलेले 20 आता थोडे मग थोडे पुन्हा थोडे. आम्ही काय उधारीचं खातं घातले काय इथे?
1: अरे बाबा उधारीचं खातं असं नाही होत.
0: मग
1: गेल्या 2-3 वर्षामध्ये आमच्या भागामध्ये पाऊस कमी.
0: हा
1: अरे पाऊस कमी तर पीक कमी.
0: बरोबर.
1: अरे पीक नाही तर पैसा नाही.
0: अगदी बरोबर.
1: तेव्हा आमच्याकडे 2-3 वर्ष झाले आता जरा पाऊस चांगला आहे.
0: हा
1: काय तेव्हा पिकही चांगले आहेत.
0: अच्छा.
1: 4 पैसे शिल्लक राहण्याची शक्यता आहे. तेव्हा हे हुंड्याचे पैसे आहेत ना. यंदा थोडे देतो.
0: बर.
1: पुढच्या वर्षी तो.
0: बर बर.
1: आणि तिसऱ्या वर्षी हुंड्याची रक्कम संपूर्ण भागवतो. काही सुद्धा ठेवत नाही.
0: खरं म्हणताय? मग काय हरकत नाही बाबा. मामा म्हणतोय हुंड्याचे पैसे आता थोडे देतो. मग थोडे देतो.
1: बर.
0: पुन्हा थोडे देतो. मग तिसऱ्या वर्षी ह्यांनी सांगितल्याप्रमाणे हुंड्याची रक्कम संपूर्ण भागली का नाही? की पुन्हा चौथ्या वर्षी ह्यांच्या मुलीवर लगीन लावलं तर चालायचं नाही का?
1: अरे उत्तम. हे फुंडे हुंड्याचे पैसे आहेत ना. अरे हे हुंड्याचे पैसे तू घेऊन करणार काय?
0: हा सगळा मी खर्च करणार नाही. माझ्या गावाच्या विकासासाठी करणार आहे. हा सगळा पैसा मला रोख दिला
1: पाहिजे. गावाच्या विकासासाठी देणार आहे. काय हरकत नाही उत्तम. अरे तुझ्या लग्नासाठी हे सगळे लोक चालू जमणार. सगळ्याचे सगळे येणार. अरे या लोकांना जेवण काय घालायचं? जेवण
0: यांना जेवण असं बेस्ट. न भूतो न भविष्यती.
1: म्हणजे
0: पूर्वी खाल्लं नाही इथून पुढेही त्यांना जेवण मिळणार नाही असलं बेस्ट जेवण द्यायचं
1: असं म्हणता.
0: मग
1: असं करू उत्तम.
0: कसं?
1: या सगळ्या गावाला लाडूचं जेवण घालूया. लाडूचं
0: दमादमा.
1: काय झालं?
0: लाडूचं नाव काढू ना.
1: काय बरं?
0: त्या गावाला असं इकड जंगलला उतार आहे. जर लाडू पानावर ठेवला का नाही? लाडू पानावर थांबत नाही. लाडू एकदम गुडगुड गोइंग टू
1: म्हणजे लोकांना लाडू अडवण्याचा त्रास द्यायचा नाही. काय हरकत नाही उत्तम. मग असं करूया.
0: कसं?
1: श्रीखंडपुरी घालू.
0: पुरापुरीचं नाव काढायचं नाही.
1: असं श्रीखंडपुरी नको.
0: अजिबात नको.
1: अरे मग जिलेबी मट्टा घालूया.
0: जिलेबीचं अजिबात नाव काढायचं नाही. असलं येडं वाकडं तिडं तिपडं जेवण अजिबात पसंत नाही.
1: आता जिलेबीचं जेवण नको. अरे मग असं करूया उत्तम. सगळ्या सोपाने फर्स्ट क्लास जेवण. साखर भात.
0: साखर भात.
1: मसाले भात.
0: मसाले भात.
1: पिवळा भात.
0: पांढरा भात.
1: भात.
0: भातच भात.
1: भात.
0: खात बस की तिकडं.
1: अरे पण तुझ्या भात लग्नामध्ये भाताची काय गरज नाही ना.
0: अजिबात नाही.
1: नको.
0: भात खायचा ना. याला नवीन पीक आले ते पीक काढायचं. ज्यादा उत्पन्न काढायचं. स्वतःही भात खायचा आणि दुसऱ्याला खायला घालायचं. असं असलं तर बोला आय डोंट लाइक इट राईस.
1: भाताची गरज नाही. काय हरकत नाही राहू दे. मग असं करूया उत्तम.
0: कसं?
1: सगळ्या गावाला पोळीचं जेवण घालू. पोळीचं.
0: काय म्हणला?
1: पोळी. पोळी.
0: पण ते कवा लाटायची पोळी.
1: पोळी.
0: आय डोंट लाइक इट पुरणपोळी.
1: पुरणपोळीचं सुद्धा जेवण नको.
0: अजिबात नाही.
1: काय हरकत नाही. मग असं करूया उत्तम. सगळ्या सुटसुटीत आणि सोपं जेवण. खीर घालूया. खीर.
0: काय बघा खीर म्हण. काय करायची ती खीर? आत्ता खावा मग खावा पुन्हा खावा. एकदा खिरीनं हात राड झाला तर पुन्हा तो धुवून काढलं तर निघत नाही. आय डोंट लाईक इट. खीर. खीर बी पसंत नाही.
1: खीर बी नको.
0: अजिबात नाही.
1: अरे उत्तम. खीर नको. पोळी नको. हे नको ते नको. या लोकांना जेवण काय घालायचं?
0: ही मर्द मराठी माणसं
1: आहेत ना.
0: यांना शोभल असं बेस्ट जेवण.
1: ते कुठलं घालूया?
0: झणझणीत हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि शिळी भाक.
1: अरे हे काय जेवण कुणाला लोकांना पसंद आहे का?
0: सगळ्यांना पसंद.
1: विचारून बघ. विचारून पसंद आहे का बाबा? हे तुम्हाला जेवण पसंद आहे का?
2: नाही नाही नाही नाही.
0: जेवण पसंद नाही. मग उपाशी राहू दे.
1: काय तर जेवायला आलं म्हणल्यानंतर घातलं पाहिजे ना जेवण?
0: काय घालायचं?
1: काय घालताय सांगा बघू. काय घालताय त्यांना?
0: मी सांगितलं की त्यांना
1: हे जेवण पसंद नाही म्हणतात. मग काय घालायचं?
2: मग तुम्ही सांगा कुठलं जेवण पाहिजे तुम्हाला.
1: तुम्ही सांगितलं पाहिजे. आम्ही कसं सांगणार?
2: मग यांना त्या करडा भाकरी काय ते नको म्हणतात. त्याचा भाकरी नको म्हणतात. मग असं करू भेंडीचं बुळक खाऊ दे.
1: मी सांगतो असलं
2: सांगा.
1: पंक्तीला लाडू छान. पंक्तीला लाडू छान.
0: नाही नाही बँड पाहिजे.
2: आता काय झालं?
0: ते बाले खान मिया खान असला बँड नाही पाहिजे.
2: मग कसलं पाहिजे?
0: बँड वाजला त्याचा साऊंड असा कानावर आला की अंगामध्ये स्फूर्ती आली पाहिजे. मल्टी टेस्ट बँड
1: कसला
0: पाहिजे? चुप.

0: ए उत्तम, आप काय चालले काय राव, चालले काय?
1: बाबा इनी लग्नात सांगितलं ना मला मुलगी बघायची.
0: तुला मुलगी बघायचंय?
1: होय बघाय.
0: ए उत्तम,
1: का?
0: आता त्यांच्या घरी मी 2-3 वेळा जाऊन आलोय, त्यांची मुलगी मी बघितले माझ्या विश्वास नाही का?
1: हल्लीच्या एका तरी मुलाचा आपल्या आई वडिलांवर विश्वास आहे का?
0: नाही.
1: मग मला मुलगी बघायची, जाऊलीच पाहिजे.
0: मुलगी बघणार आहे?
1: बघणार.
0: ठीक आहे, तसं पाहुण्याने मी विनंती करतो. अहो पाहुण,
2: काय
0: आम्हाला तुमची मुलगी बघायची?
2: अहो पण परवा तुम्ही बघून गेलेले, मुलगी पसंत केलेली आणि आणखी मग बघायची म्हणताय.
0: पण आमच्या उत्तमला बघायची आहे. हो
2: अस

0: म्हणताय आता नवीन जमानाला दाखवली पाहिजे,
1: दाखवलीच पाहिजे.
0: मुलगी बघणार आहे ना,
1: होय होय,
0: पाय इकडे मुलगी आहे.
1: अरे उत्तम, तुला हे सगळं कबूल आहे, पण पाहुण्यांची एक आत्त आहे.
2: कसली?
1: पाहुण्याने सांगितले की हुंडा मिळणार नाही.
2: त्यांनी दिला तर मी घेणार नाही
1: असं म्हणतोय. सोय, मग आपण असं करूया, त्यांनाही खर्च नको आणि आपल्यालाही खर्च नको. उद्या सकाळी जाऊन रजिस्टर पद्धतीने आपलं लग्न लावूया आणि आपण सगळे एक आहोत. तुला मान्य आहे का नाही? कसे एक आहोत बघ.

श्रोते हो, आत्ताच आपण लोकनाट्य ऐकलत उत्तमचं लगीन. सादर करते होते गोपाळराव सूर्यवंशी आणि सहकारी. लोकनाट्य आपण ऐकलत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर.

0: काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा ऐकायला विसरू नका. रजनीगंधा
1: रजनीगंधा. श्रोते हो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नरगिस हे नाव, ज्यांच्या एका कटाक्षात हजारो कहाण्या दडलेल्या होत्या, त्या कधी आवाराच्या

अशा या भारतीय चित्रपट सृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा फोन गाणी या कार्यक्रमात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72.

श्रोते हो, हॅलो बळीराजा. या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन ऐकूया. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा 28 मे 2026 विषय आहे महाराष्ट्र गो जातीय प्रजनन अधिनियम 2023 अंमलबजावणी. तज्ज्ञ असतील अहिल्यानगरच्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरुण हरिश्चंद्र. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:00. संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-36-72.

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात 100.1 MHz FM बँडवर. रात्रीचे 10 वाजले आहेत. ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीला दिल ही तो है या चित्रपटातलं लता मंगेशकर मुकेश यांनी गायलेलं गीत ऐकूया. साहिर लुधियानवी यांचं, संगीतकार आहेत रोशन.

रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर मुकेश यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते रोशन. चित्रपट होता दिल ही तो है.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया बरसात या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत। संगीतकार आहेत शंकर जयकिशन।

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बरसात या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शैलेंद्र यांच्या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर चलती का नाम गाडी या चित्रपटासाठी स्वर आहे आशा भोसले किशोर कुमार यांचं, गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार सचिन देव बर्मन.

0: बहू बेगम
1: या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. साहिर लुधियानवी यांच्या गीताला संगीत होतं रोशन यांचं. रजनीगंधा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 मेगाहर्ट्सवर. कार्यक्रमात यानंतर पडोसन या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकूया. संगीत आहे राहुलदेव बर्मनी यांचं.

चायना टाऊन या चित्रपटातलं मोहम्मद रफी, आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते रवी. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर हरियाली और रास्ता या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत शंकर जयकिशन, गायक लता मंगेशकर आणि मुकेश. ऐकूया.

हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं शंकर जयकिशन यांच्या संगीत नियोजनात. जब प्यार किसी से होता है या चित्रपटासाठी स्वर होता मोहम्मद रफी यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर कार्यक्रम सुरू आहे रजनीगंधा. कार्यक्रमात यानंतर अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत नियोजनात.

अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर शैलेंद्र यांचं गीत, संगीत आहे शंकर जयकिशन यांचं. दिल अपना और प्रीत पर या चित्रपटासाठी स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन. कार्यक्रमात यानंतर 20 साल बाद या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीत आहे शकील बदायुनी यांचं, गायक आणि संगीतकार हेमंत कुमार.

आन मिलो सजना या चित्रपटातलं लता मंगेशकर किशोर कुमार यांनी गायलेलं गीत पण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम समाप्त करत आहोत.